श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 28 भाद्रपद शके 1948 अर्थात 19 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:58 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमच्याच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. या सुविचाराबरोबरच आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वंदन श्री गणरायाला.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया वैभवी शेटे यांनी गायलेलं श्री ब्रह्मानंद स्वामी रचित श्री रामाष्टकम.

वैभवी शेटे आणि सहकलाकार यांनी गायलेलं श्री रामाष्टकम आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली रवींद्र भट रचित ही भोपाळी, संगीतकार सुधीर फडके.

आशा भोसले यांनी गायलेल्या या भूपाळीनंतर कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीतकार बाळ बर्वे।

0: मंगलवती गणपति बप्पा।
1: श्रोते हो, आज आहे ज्येष्ठा गौरी आणि गणेश विसर्जन। पहिले 5 दिवसाचे जे गणपती आहेत त्यांचं आज विसर्जन होणार। 5 दिवस हा गणपती आपल्याकडे आला, आपला उत्सव साजरा आपण केला, तर त्याचं आज विसर्जन, तसंच ज्येष्ठा गौरीचं देखील आज विसर्जन करणार। या दिवसाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो। कार्यक्रमात आता ऐकूया साधना सरगम आणि सहकलाकार यांनी गायलेली आशिष वेळेकर यांची ही रचना।

जर आपण परमेश्वराला प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नये. उलट असं करायला हवं की त्याने जे दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. आले देवाची या मना तिथे कुणाचे चालेला. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया शमिका भिडे आणि सहकलाकार यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग, संगीतकार पंडित अवधूत बांब.

शमिका भिडे यांनी गायलेल्या या रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि सहकलाकार यांनी गायलेली वसंत बापट यांची ही रचना, संगीतकार मधुकर पाठक.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया श्री हरिओम शरण यांनी गायलेली त्यांचीच हिंदी भजन रचना, संगीतकार मुरली मनोहर स्वरूप।

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरातली मोहन सामंत यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार कानू घोष.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात पिकातील अवशेषांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या पिकाची कापणी झाली की त्यानंतर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष किंवा टाकाऊ घटक शिल्लक राहतात, म्हणजे उरलेला पेंढा, पालापाचोळा, काड्या, फांद्या, खुंट इत्यादी. पुढच्या पिकाच्या लागवडीसाठी शेत रिकामं करणं आवश्यक असतं आणि यासाठी या अवशेषांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं हेही गरजेचं असतं. आपण काय करतो, सर्वात सोपा मार्ग म्हणजे असे अवशेष पेटवून देऊन शेत स्वच्छ करण्याचा मार्ग पत्करतो. पण मंडळी, अवशेष व्यवस्थापनाची ही अशास्त्रीय अशी पद्धत आहे. यामुळे या अवशेषातली अनेक अन्नद्रव्य, सेंद्रिय कर्व आणि वेगवेगळे घटक जळून नष्ट होतात. या जाळण्याच्या प्रक्रियेमध्ये जमीन जास्त भाजलीसुद्धा जाते, त्यामुळे मातीच्या वरच्या थरातले उपयुक्त सूक्ष्मजीवसुद्धा नष्ट होतात आणि याचा फटका पुढच्या पिकाला बसतो. त्यामुळे पिकांच्या शिल्लक अवशेषांचा योग्य प्रकारे पुनर्वापर करणं किंवा त्यांचं व्यवस्थापन करणं

0: हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता या पिकातील अवशेषांचं महत्त्व काय, तर या अवशेषांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कर्बासारखी महत्त्वाची अशी पोषक द्रव्ये असतात. अवशेष कुजल्यानंतर ती जमिनीला मिळतात आणि जमिनीची सुपीकता वाढते. हे अवशेष जमिनीवर आच्छादनाप्रमाणे असतात, त्यामुळे जमिनीतला ओलावासुद्धा टिकून राहतो. जमिनीवर अवशेषांचं हे आच्छादन असल्याने तापमान नियंत्रित राहायलासुद्धा मदत होते आणि पर्यायी सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि अर्थात अतिशय महत्त्वाचं म्हणजे अवशेष जाळल्यानंतर तयार होणारे वायू प्रदूषण आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन हे यामुळे थांबू शकतं. म्हणूनच पिकातील अवशेषांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या पद्धती आपण जाणून घेतल्या पाहिजेत. यासाठी या अवशेषांचे बारीक तुकडे करून ते जमिनीमध्ये मिसळता येतात, जमिनीवरती पसरूनही ठेवता येतात. तसंच बेलर मशीन वापरून अवशेषांच्या गाठी बनवता येतात आणि इतर उद्योगांसाठी म्हणजे वीज निर्मिती म्हणा किंवा पशुखाद्य, कागद उद्योग यामध्ये सुद्धा या गाठी वापरता येऊ शकतात. आणि यासाठी स्वयंचलित अवशेष व्यवस्थापन यंत्रसुद्धा आपण वापरू शकतो. आधुनिक शेतीमध्ये कमी वेळात आणि कमी श्रमात अचूक काम करण्यासाठी या यंत्रांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. ही यंत्र संवेदक आणि नियंत्रण प्रणालीच्या मदतीनं चालत असतात. चॉपर, रोटाव्हेटर, स्मार्ट सीडर, बेलर यासारखी यंत्र पाचट किंवा खोडक्यांची कुट्टी करून किंवा भात, गहू यांच्या कापणीनंतर अतिशय उपयुक्त ठरतात. त्यासाठी वापरण्यायोग्य अशी यंत्रसामुग्री जर आपण उपयोगात आणली तर निश्चितच ते फायदेशीर ठरू शकतं. यासाठी ट्रॅक्टर कट्टर किंवा श्रेडर याचा वापर करता येतो. छाटणीनंतर मोठ्या काड्या किंवा पाल्याचे बारीक तुकडे करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळं अवशेषांचं विघटन लवकर होतं. ब्रूम किंवा स्वीपर या यंत्रामुळे जमिनीवर पडलेला पालापाचोळा आणि बारीक तुकडे एका ठिकाणी जमा करता येतात. रोटाव्हेटर किंवा कोळपणी यंत्र हेही यासाठी महत्त्वाचं आहे. यामध्ये बारीक केलेले अवशेष मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळायला मदत होते, त्यामुळे ते सेंद्रिय खतासारखं काम करू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे पिकातील अवशेषांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं ही आता काळाची गरज झाली आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो आणि अर्थातच जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात पिकातील अवशेषांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. याचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, याचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता, यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र

0: घाम तयार होतो, तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो, आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात, आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता, आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं, आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो. आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही, उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं. आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो, आणि त्यातली समजा तासभर 1.5 तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे, पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे, किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे, आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं, आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं, जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत, तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही, ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग 3 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत परिसर.
3: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे। त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग

0: दरवर्षी पृथ्वीवरील 1500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो. 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं. तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं. यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं. फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट, रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढतायत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पॅन्डेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळं निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग 3 ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज सकाळी 11:40 माननीय उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. आता उर्वरित कार्यक्रमात या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी भाषणमाला, वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.

त्यानंतर म्हणजे 9 वाजता लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य, यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे रत्नागिरीतील विनोद रामकृष्ण वायंगणकर यांची रेडिओ सखी पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 वाजता नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन राग शिवमत भैरव. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12:00 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात वाढत्या स्क्रीन टाईमचे धोके याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण, आणि त्यानंतर गौरी गणपती आणि स्त्री जीवन याविषयीचा संवाद लेखन संगीता नेवे यांचं. एक वाजून 5 मिनिटांनी कार्यक्रम गीत बहार. 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, तसंच 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात TS नंदकुमार यांचं मृदंगम वादन ताल आदि ताल. दरम्यान दुपारी 2:00 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये गीत संध्या हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:02. 5:30 युववाणी या कार्यक्रमात श्री गणेशोत्सवाविषयी संवादात्मक कार्यक्रम, आणि दिव्या चौधरी या मैत्रिणीचं गायन आणि वादन सादर करते ज्ञानेश्वर बोबडे हा कार्यक्रम. तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये सेंद्रिय शेतीची यशोगाथा या मालेत दिव्या बोष्टे यांची मुलाखत. आणि रात्री 11:10 जपान इथं आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आढावा हा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. रात्री 7:15 कार्यक्रम गझल. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका. आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये S हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: प्रतिभा पण मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला

0: एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.
2: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोते. तर आपण तंट्या बिल्लाबद्दल ऐकत होतो. हा हळूहळू जसं समाजाचं नेतृत्व करायला लागला, समाजामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला लागला, तसा अनेकांचा मित्र बनला आणि त्याच्या संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय भावना वाढीला लागली. याच्यामुळे निंबाड प्रदेशावरती ज्या ज्या राजांनी राज्य केलं त्यांनी कधीही भिल्लांच्या जंगलामधलं जे मुक्त जीवन होतं त्याला कधीही धक्का लावला नाही. परंतु ते ब्रिटिश शासनाला अनुकूल असल्यामुळे ब्रिटिश धार्जिण्या कारवाया मात्र सर्वांच्या चालू होत्या. तेव्हा अशा बड्या लोकांवरती तंट्या भिल्ल त्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा, त्यातून जे धन मिळेल त्यातून ते गरजूंना वाटून टाकायचा, त्यांना सढळ हाताने मदत करायचा. समाजाने जो त्याला प्रतिसाद दिला, ह्या प्रतिसादामध्ये त्याचं नेतृत्व इतकं बळकट झालं की तो सहजासहजी कुणाच्या हातात सापडेना. पोलिसांना त्याला अटक करणं म्हणजे एक मोठं दिव्य होऊन बसलं. सलग 12 वर्ष तो ब्रिटिश पोलिसांच्या हाती काही लागला नाही. शेवटी 11 ऑगस्ट 1889 म्हणजे त्यावर्षी त्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्या दिवशी त्याला अटक झाली. त्याची मानलेली बहीण होती, तिचं नाव गंगा, तिच्याकडे तो गेला होता. परंतु त्या बहिणीचा नवरा जो गणपत यांनी याचा विश्वासघात केला. म्हणजे आपल्याला असं समजेल की आपल्या संपूर्ण समाजामध्ये मुळातच पराजयाचं मुख्य कारण हे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा केलेला विश्वासघात. हे आपल्याला सर्वसामान्यरित्या सगळीकडे आढळून येईल. हा जो धोका झाला त्याच्यामुळे तंट्याला अटक झाली आणि त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1889 म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी, 11 ऑगस्टला अटक झाली, 10 नोव्हेंबर त्याच वर्षी न्यूयॉर्क टाईम्स जो पेपर आहे त्यांनी या तंट्या भिल्लाच्या अटकेची बातमी दिली. म्हणजे बघा, निंबाडसारख्या आदिवासी प्रदेशामध्ये एका भिल्लाला अटक होते, त्याची बातमी, त्यांनी केलेला लढा, त्याची माहिती अमेरिकेपर्यंत पोचते आणि न्यूयॉर्क टाईम्समध्ये ती बातमी छापून येते. त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी जबलपूर सेशन कोर्टमध्ये त्याची सुनावणी झाली त्या केसची आणि न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात सरकारला लोकांच्या उद्रेकाची भीती होती, तर त्यामुळे त्याला कुठल्या दिवशी कोणत्या तारखेला फाशी दिलं गेलं हे सरकारनं कायमच गुपित ठेवलेलं आहे, ते काही माहिती नाही. फाशीनंतर त्याचा जो मृतदेह होता तो इंदूरजवळ सध्या जे खंडवा स्टेशन आहे त्या खंडवा स्टेशनच्या आधी पाताळपाणी काळपाणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ फेकून दिला. आज त्या स्टेशनजवळ त्या मधल्या रेल्वे मार्गावर तिथे एक त्याचा लाकडाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि त्यालाच सध्या तंट्या भिल्लाची समाधी असं समजलं जात. रेल्वे न चुकता पाताळपाणी इथं थांबते आणि तंट्या मामाला सलामी देते. तंट्या हा निमाड प्रदेशातल्या नागरिकांचा, समस्त नगरजनांचा अभिमानाचा विषय झाला. तंट्याच्या कथा, त्याच्या ओव्या आणि त्यांनी गायलेली गीतं या निमाडमध्ये आजही लोकांच्या तोंडावरती आहेत. राष्ट्रसेनानी म्हणून त्याला पदवी मिळाली आणि ही पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणानं दिली. त्याचं हे जे जीवन आहे प्रेरक आहे आणि त्या समाजामध्ये निमाडमध्ये अजूनही त्याचं स्मरण केलं जातं. गावोगाव लहान मुलांना त्याच्या कथा ऐकवल्या जातात आणि शेवटी काय असतं की या अशा कथांमधून ऐकून जेव्हा 1000 लोक ऐकतात, जेव्हा 10,000 लोक ऐकतात, तेव्हा कुठेतरी एका व्यक्तीला ते मनापर्यंत पोचत असतं आणि त्याच्यातूनच राष्ट्राचे नवीन वीर तयार होत असतात. या संपूर्ण कथा जेव्हा आपण सांगतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या आपल्या आतपर्यंत किती झिरपतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये काय सूक्ष्म बदल होतात हे जरी आपण बघितलं तरी त्याच्यातून आपल्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती तयार होते त्या भक्तीचं कृतीमध्ये रूपांतर होईल. कारण ऐकणं हा भाग झाला, पण ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठेतरी कृतीशील असलं पाहिजे, या इतिहासामधून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं घडावं, हाच उद्देश सगळ्या गोष्टींच्या मागे असतो.
3: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
1: नाटक घडत राहो
2: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
1: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
5: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
5: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
7: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that

0: development reaches every sections of the society, while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
1: छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सिक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणाली माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
2: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021 76,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिट्सचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबंद गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळं एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000+ नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 41 सेकंद झालेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज ज्येष्ठा गौरी तसंच श्री गणेश विसर्जन.
2: मंगलमूर्ती, गणपती बाप्पा.
1: घरोघरी 5 दिवसाचा उत्सव साजरा करून आज गणेशाचं विसर्जन केलं जातं. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील 3रा शनिवार म्हणजे आजचा शनिवार जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता मोहीम ही

0: जगातली नावाजलेली आणि जुनी अशी मोहीम आहे. एकोणीस सप्टेंबर 2000 या दिवशी सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजनगटात ब्रांज पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी या ठरल्या. श्रोतेहो, दक्षिण आफ्रिका येथील इंग्लंड विरुद्धच्या T20 क्रिकेट सामन्यात एका षटकात 6 षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिला खेळाडू बनला 19 सप्टेंबर 2007 या दिवशी. यावेळी त्यांनी 12 चेंडूत सर्वाधिक जलद अर्धशतकही पूर्ण केलं होतं. 19 सप्टेंबर 1867 या दिवशी चित्रकार संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातोळेकर यांचा जन्म झाला. निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म 19 सप्टेंबर 1925. भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम यांचा क्लिवलँड ओहायो अमेरिका इथं जन्म झाला 19 सप्टेंबर 1965 या दिवशी. हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक आणि गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णुनारायण भातखंडे यांचं निधन 19 सप्टेंबर 1936 या दिवशी झालं. रंगभूमी आणि चित्रपट तसंच दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचं निधन 19 सप्टेंबर 2002 या दिवशी झालं. सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना दमयंती जोशी यांचं निधन 19 सप्टेंबर 2004 या दिवशी झालं. मराठी चित्रपट भावगीत आणि संगीतकार दत्ता डावजेकर यांचं निधन 19 सप्टेंबर 2007 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे रत्नागिरीतील विनोद रामकृष्ण वांगणकर यांची रेडिओ सखी पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30 अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
2: ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. तत्पूर्वी ऐकूया एक संदेश.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे.
1: सर नमस्कार.
2: सर्वांना माझा नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, तुम्ही सांगितलं की 55 उड्डाण पूल, म्हणजे खरं तर मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे आपण म्हणतो की लोकसंख्या खूप जास्त आहे क्षेत्रफळाच्या मानाने, कारण आपल्याकडे उंच उंच इमारती आहेत, आणि अशा वेळी उड्डाण पुलांची गरज ही खरोखरच सामान्य नागरिकाला अत्यंत भेडसावणारी अशी गरज आहे, आणि ते 55 तुम्ही इथे बांधलेले आहेत महामंडळाच्या मार्फत. तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला भारतातला महामार्ग आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की कशा पद्धतीने तो बांधला गेला आणि तो बांधल्यानंतर एकूणच दळणवळण किती सुलभ झालं?
2: हा देशातील पहिला एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, आणि 1996 नंतरच हा महामार्ग हाती घेण्याचं ठरवण्यात आलं, आणि 2002 हा पूर्ण केला गेला. मुंबई आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्वी जी कनेक्टिव्हिटी होती ती एक जुना NH4 रस्ता होता नॅशनल हायवेचा, आणि मुंबई आणि पुण्यात अंतर पार करण्यासाठी त्या काळामध्ये 6 ते 7 तास लागायचे. कधी कधी ट्रॅफिक जाम असल्यानंतर त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागायचा. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला की मुंबई आणि पुण्यामध्ये जर म्हणजे विकास साधायचा असेल आणि हे अंतर जर वेळेमध्ये कमी करायचं असेल तर ह्या द्रुतगती महामार्गाची बांधणी करणं गरजेचं आहे, असा विचार राज्य सरकारने 96-97 केला, आणि हे काम हाती घेण्यात आलं. देशातला हा पहिला एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे असल्यामुळे हा ऍक्सेस कंट्रोल आहे, म्हणजे ह्या एक्सप्रेसवे जसं नॅशनल हायवेला किंवा बाकी रस्त्याला ऍक्सेसेस बऱ्याच ठिकाणी असतात, पण या एक्सप्रेसवेला ऍक्सेस कंट्रोल असल्यामुळे ज्या ठिकाणी मेजर रस्ते क्रॉसिंग आहेत, किंवा आता पहिलं जर आपण कळंबोलीला जर आपण त्या एक्सप्रेस हायवेवरून आपण त्या ठिकाणी प्रवेश केला एक्सप्रेस हायवेवरती, तर पहिला जो इंटरचेंज आहे आपल्याला एक्झिट घेता येतो, म्हणजे पहिला जो टोल स्टेशन आहे खारापूरजवळ तिथे एक एक्झिट घेता येतो, किंवा दुसरा एक्झिट जर घ्यायचा असेल तर आपल्याला कुसगावला लोणावळ्याच्या जवळ, किंवा खंडाळ्यामध्ये एंट्री करायची असेल तर तिथे एक एक्झिट पॉईंट आहे. त्यानंतर पुढचा एक्झिट पॉईंट जो आहे तो मावळकडे जाण्यासाठी एक एक्झिट पॉईंट आहे, आणि देन शेवटचा जो पॉइंट आहे तो वेस्टर्ली बायपास.
1: बरोबर, म्हणजे वेगवेगळे एक्झिट इथे आहेत, आणि आता सर आपण म्हणतो
2: अशाच ठिकाणी एंट्री किंवा एक्झिट हे महामार्गावरती करता येतं, आणि बाकी ठिकाणी ज्या ठिकाणी अमेनिटीज आहेत, म्हणजे खालापूरला अमेनिटीज आहेत आणि पुण्याच्या साईडला पण त्या टोलच्या जवळ अमेनिटीज आहेत, अमेनिटीच्या ठिकाणी ऍक्सेस आहे.
1: बरोबर
2: आहे. तर हा ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे आहे, त्या काळामध्ये विकसित केला, त्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं जे अंतर आहे ते खूप कमी झालं. म्हणजे अगदी एक्सप्रेस वेवरून जेव्हा आपण प्रवास करतो 94 किलोमीटरचा तो एक्सप्रेस वे, तर 94 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी एक साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये हे अंतर पार केलं जायचं.
1: नक्कीच सर. तुम्ही काय सांगाल सर, कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतर आज वाहतुकीमध्ये किती फरक पडलाय आणि किती फायदा लोकांना होतोय?
2: कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यामुळे खूप मोठा फरक पडलाय. मुंबई पुण्यातलं जे काही अंतर आहे ते पूर्वी 94 किलोमीटर अंतर होतं दोन पॉईंटमध्ये, म्हणजे कळंबोली ते वेस्टर्ली बायपास जिथे हा एक्सप्रेस वे मिळतो तिथंपर्यंतचं जे अंतर हे 94 किलोमीटर होतं. आता कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे ते अंतर 6 किलोमीटरनी कमी झालं आहे, म्हणजे 88 किलोमीटरचा प्रवास झाला आहे, आणि वेळेमध्ये बचत झाली आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा घाट रस्त्याने आम्ही प्रवास करायचो, म्हणजे जुना नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस वे एकत्रित त्या 19 किलोमीटरमध्ये जेव्हा एकत्रित रन व्हायचे तर तिथे वाहनाची कोंडी व्हायची, त्या ठिकाणी 16 असे शार्प कर्व्ज होते, असे वळणं होते, काही ठिकाणी तर 60 मीटर डायमीटरचेच असे कर्व्ज होते, शार्प कर्व्ज होते, उतार होते, स्टीप उतार, म्हणजे आता 7% पर्यंत

0: ते नास्तिक म्हणजे जास्तीत दिन ते 3.5 टक्क्यापर्यंत उतार असायला हवा आयआरसी कोड प्रमाणे. 7% पर्यंत असे उतार त्या घाट पोर्शन मध्ये होते, त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीमधनं आता सुटका झालेली आहे. आणि 30 ते 45 मिनिट एवढी वेळेची बचत आता या कनेक्टिंग लिंकमुळे झालेली आहे. आणि सोबतच फ्युएल बचत पण झालेली आहे. दररोज आपण जे काही वाहनांचा प्रवास या महामार्गावरनं होतोय त्यामुळे 1 कोटी रुपयाची इंधन बचत ही दररोज होते आहे.
1: 1 कोटी रुपयांची
0: इंधन बचत होते आहे असा एक फायदा झाला आहे. आणि दुसरं कसं झालं आहे की अंतर कमी झाल्यामुळं प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळं आता उद्योगधंदे पण आता त्या ठिकाणी झपाट्याने वाढीस लागलेले आहेत.
1: बरोबर आहे सर. हा कनेक्टिंग लिंकच्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
0: नाही आता हा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेसवे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शनमध्ये येतो घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेस

0: च्या विस्तारीकरणाचा काही उपक्रम सुरू आहे का?
1: नाही, आता पहा, हा एक्सप्रेसवे जेव्हा त्या काळामध्ये बांधला गेला 2002 मध्ये, तेव्हा 3+3 लेन 6 लेनचा असा एक्सप्रेसवे बांधला गेला. आता जेव्हा आपण या घाट पोर्शनमध्ये येतो, घाट पोर्शनमध्ये सुद्धा 3+3 6 लेनचा आता एक्सप्रेसवे प्लस हायवे ट्रॅफिक असं घाट पोर्शनमध्ये आहे. मिसिंग लिंक आता कनेक्टिंग लिंक जो झाला आहे तो कनेक्टिंग लिंक आहे तो 4+4 आहे आणि त्या ठिकाणी एक इमर्जन्सी लेन आहे, म्हणजे एज वेल एज 5+5 लेनचा हा कनेक्टिंग लिंक आहे. आता या ठिकाणी घाट पोर्शनमध्ये 5+5 ची म्हणजे 5+5 ची लेनची सुविधा आहे आणि 3+3 ची ती सुविधा आहे. म्हणजे तसं आता 3+3 आणि 5+ 8+8 ची सुविधा आता घाट पोर्शनमध्ये झालेली आहे आणि हायवे जो आहे आता 3+3 चा आहे. आता आम्ही हायवेचं एक्सपान्शन करायचं ठरवलं आहे. 3+3 वरून आम्ही आता 5+5 चा एक्सप्रेसवे जो रुंदीकरण करायचं ठरवलं आहे आणि आता कॉन्क्रीट रस्त्याचं जे लाईफ आहे ते 30 वर्ष असतं. म्हणजे जेव्हा आम्ही त्याचं संकल्पन करतो, जेव्हा डिझाईन करतो रस्त्याचं, तर 30 वर्ष त्याचं लाईफ कन्सिडर करून आम्ही त्याचं डिझाईन करत असतो. आणि 2000 ते 2002 या काळामध्ये हा महामार्ग पूर्ण झाला आहे, म्हणजे 2030 पर्यंत या महामार्गाचं लाईफ संपलेलं असेल. म्हणून संपूर्ण महामार्ग जो आहे त्याचे जे काही कॉन्क्रीट पॅनल्स आहेत ते पूर्ण आम्ही रिप्लेस करणार आहोत. म्हणजे नव्याने कॉन्क्रीटचा रस्ता होईल, 3+3 लेनचा जुना असलेला सुद्धा, आणि सोबतच आणखीन 2 लेनचं वाईडनिंग होईल आणि त्या 2 लेनच्या बाजूला 3 मीटरचा परत पेवड साईड शोल्डर त्या ठिकाणी असेल.
0: बरं,
1: म्हणजे ॲज गुड ॲज तो 5+5 चा जरी मी म्हणालो तरी 3 मीटरची एक पेवड साईड शोल्डरची लेन असल्यामुळे तो 6+6 चा असा एक्सप्रेसवे या ठिकाणी होईल. आणि त्यामुळं परत आणखीन जी कनेक्टिव्हिटी आहे मुंबई पुण्यातली आणखीन फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल आणि जे सर्व्हिस लेवल आहे रस्त्याची ती इम्प्रूव्ह झालेली असेल.
0: नक्कीच सर, आणि खरोखरच मुंबई आणि पुणे ही दोन महत्वाची शहरं महाराष्ट्रातली आहेत आणि अनेक शहरांना देखील पुढे जोडणारा हा महामार्ग आहे. तसंच दुसरं एक महत्वाचं शहर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणजे नागपूर, तर समृद्धी महामार्ग हा देखील एक खूप चांगला असा महामार्ग आहे ज्याने अनेक भाग जोडले गेलेले आहेत. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, पर्यटनामध्ये देखील फरक पडलेला आहे, तर समृद्धी महामार्गाबद्दल आम्हाला आवडेल.
1: समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एक माइलस्टोन प्रोजेक्ट आहे, हा एक गेम चेंजर प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्यासाठी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि 2019 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. आणि जेव्हा या प्रकल्पाला सुरुवात झाली तेव्हा लँड एक्विजिशन हे मोठं चॅलेंज होतं त्या काळामध्ये. तेव्हा विभागाचे आमचे माननीय मंत्री एकनाथजी शिंदे साहेब विभागाचे मंत्री होते, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले लँड एक्विजिशनसाठी आणि लोकांचा विरोध होता. अशा ठिकाणी कन्सेंट बेसवरती जे आम्ही लँड एक्विजिशन केलं, लोकांच्या संमतीने जे लँड एक्विजिशन केलं, म्हणजे 94% आसपास लँड एक्विजिशन आम्ही कन्सेंट बेसवरती केलं.
0: अच्छा.
1: कन्सेंट बेसवरती केल्यानंतर त्यांना आम्ही एरिडिरेक्टरच्या किंवा जो काही मार्केट रेट असेल त्याच्या पैकी जो हायएस्ट रेट असेल त्याच्या 5 पटीमध्ये मोबदला दिला आणि 94% लोकांनी कन्सेंट दिले. तर अशा ठिकाणी पहिलं जे सेटलेट झालं समृद्धी महामार्गाचं, त्याच्यावरती साक्षीदार म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिली स्वाक्षरी केली आहे आणि तिथून खऱ्या अर्थाने लँड एक्विजिशनला सुरुवात झाली. लँड इक्वेशनमध्ये आम्ही कुठे थांबलो नाही, नॉनस्टॉप लँड इक्वेशन आम्ही 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं. 2-3 ठिकाणी विरोध होता.
0: बरं,
1: म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं जवळचं पळशी गाव आहे आणि सिन्नर जवळचं शिवरे आणि घोरवड हे गाव आहेत.
0: अच्छा.
1: शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्या भागातलं पण लँड इक्वेशन केलं आणि हा महाकाय प्रकल्प जो आहे तो 2019 आम्ही सुरू केला आणि 2022 म्हणजे 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तर 520 किलोमीटर हा जो महामार्ग आहे म्हणजे नागपूरला शिवमडक्याला हा सुरू होतो रिंगरोडवरनं, तर शिर्डीपर्यंत 520 किलोमीटर शिर्डीचं चेंज आहे, त्या ठिकाणी इंटरचेंज आहे शिवमडक्याचं, तर तो जो पोर्शन आहे 520 किलोमीटरचा तो आम्ही 2022 वाहतुकीस खुला गेला. म्हणजे साधारणतः एक 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये 520 किलोमीटरचं काम आम्ही महामार्गाचं पूर्ण केलं. आणि पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे शिर्डीनंतरचा पुढचा टप्पा जो होता भरवीर होता, भरवीर 600 किलोमीटरला आहे, भरवीर 625 किलोमीटरला इगतपुरी आहे, तो नंतर पुढच्या टप्प्यामध्ये. आणि शेवटचा टप्पा जो आहे 701 किलोमीटर आमना, म्हणजे जिथं हा महामार्ग संपतो, ते आम्ही जून 2025 शेवटचा टप्पा ओपन केला. तर हा महाकाय प्रकल्प याच्यासाठी म्हणतोय

0: याच्यामध्ये 1903 पुलाची बांधकाम आम्ही केली या काळामध्ये. 1903 छोटी मोठी पुलं या काळामध्ये बांधली आणि 7 याच्यामध्ये बोगदे आहेत.
1: अच्छा.
0: 7 बोगद्यापैकी सर्वात मोठा बोगदा जो आहे कसारा घाटामधला, 7.8 किलोमीटरच्या अशा ट्यूब्स आहेत त्या ठिकाणी. तर तो सगळ्यात मोठा बोगदा आणि सगळ्यात जास्त रुंदीचा त्यावेळेस, म्हणजे आता मिसिंग लिंक बोगदा हा देशातलाच नाही तो जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाचा. आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण झालेली आहे. तसं प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने येऊन लोकार्पणाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्र पण सुपूर्द केलं आहे. पण त्या काळामध्ये म्हणजे याच्या आधी हा 17.50 मीटरचा असा सगळ्यात रुंद देशातला हा बोगदा होता समृद्धी महामार्गाचा कसारा घाटातला. आणि तो सगळ्यात सुरक्षित म्हणजे ते बांधकाम जेव्हा केलं ते एकही ऍक्सिडेंट त्या बोगद्यामध्ये झाला नाही आणि त्या बोगद्याला सेफ्टीचे 17 अवॉर्ड्स मिळालेले आहेत.
1: बरं.
0: ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने पण त्याला अवॉर्ड दिलेला आहे. इतक्या सुरक्षितपणे ते बोगद्याचं काम आम्ही केलेलं आहे. तर म्हणजे बोगद्याची कामं असतील, पुलाची कामं असतील आणि काँक्रीटचा रस्ता आहे थ्रू आउट 701 किलोमीटर मध्ये.
1: बरोबर. आणि तो खूप लांबीचा देखील रस्ता
0: आहे, 701 किलोमीटर लांबीचा आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट जरी वेगवेगळे असले तरी एकाच काळात झालेला हा लॉंगेस्ट एक्सप्रेस वे आहे देशातला.
2: श्रोते हो, रस्ते आणि महामार्ग हे केवळ प्रवासाचे माध्यम नसून राज्याच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत. आधुनिक दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती आजच्या भागातून आपल्याला मिळाली. या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ करण्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. या महत्वपूर्ण संवादासाठी माननीय श्री अनिलकुमार गायकवाड सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात या विकास प्रवासातील आणखी काही महत्वपूर्ण पैलू जाणून घेऊया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली चंद्रशेखर सानेकर यांची ही गीतरचना. संगीतकार अजय अतुल.

0: श्रोतेहो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
2: नाटक घडत राहो
1: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
0: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेली वैभव जोशी यांची ही गीतरचना, संगीतकार अवधूत गुप्ते.

कार्यक्रमात आता ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायली आरती प्रभू यांची ही रचना, संगीतकार सलील कुलकर्णी.

सलील कुलकर्णी यांनी गायलेली आरती प्रभू यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली, आणि या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो, आज सकाळी 11:40 माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 11:40.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही तिन्ही बातमीपत्रं आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
1: सकाळचे 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन। घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार। ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड। आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील। हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे। आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं। 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं। यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले,
3: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट द कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट

0: respect our values and the traditions. We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that development reaches every section of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
1: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 LCA तेजस FOC श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं, तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100 अधिक जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शहा यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एन्व्हलप अर्थात लिफाफा हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली.

0: जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4th मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी भाषणमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: श्रोते हो, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं सध्या 2 शताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. यानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यानमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: बंधुभगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, अस्पृश्योद्धारक, कुशल उद्योजक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीवर्षी औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 24. महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते होत. 19व्या शतकात भारतात जरी सुधारणांचे वारे वाहू लागले होते तरी फुले यांची कार्यपद्धती आणि अन्य सुधारणावादी विचारधारा यांची कार्यपद्धती या दोहोंमध्ये टोकाचा फरक आणि अंतर होते. फुल्यांच्या कार्यकाळात अनेकविध सामाजिक सुधारणांचा उच्चार करून जनजागृतीला प्रारंभ झाला होता. कोणी बालविधवा विवाहाला विरोध केला, कोणी विधवा विवाहाचा पुरस्कार करताना सहकार्य करत होते, तर दुसरा गट लिखाणादी मार्गाने समाज परिवर्तन करू इच्छित होता. कोणी एकेश्वरवादी विचार पुढे आणला तर कोणी प्रार्थनांच्या माध्यमांना शिरोधार्य मानत होते. मात्र या साऱ्या विचारधारांमध्ये कोणीही कोणतीही व्यक्ती व समूह हिंदू धर्माविरुद्ध टीका टिप्पणी करण्याचे धाडस करत नव्हते. या सर्वांना पारंपरिक जुन्या मूल्यांचे नव्याने अर्थ लावायचे होते तर महात्मा फुल्यांना या पारंपरिक मूल्यांनाच मोठमारी द्यायची होती. जनसामान्यांच्या डोक्यावर थैमान घालणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा फुल्यांना कायमच्या जुगारून द्यायच्या होत्या. दैव, प्रारब्ध, संचित, पुनर्जन्म आदी सामान्य वाटणाऱ्या शब्दांच्या अडून माणसाला अपंग बनवणाऱ्या दैववादी कल्पनांना स्वतःच्या कृतिशील विचाराने कायमचे गाडून

टाकायचे होते. ज्योतिराव त्यासाठी कार्यरत होते. समाजातील अनिष्ट रूढी या आपोआप बदलतील या आपोआप प्रमेयाच्या विरोधात ज्योतिराव होते. किंबहुना या मायावी शब्दांमुळे समाज दिवसेंदिवस आणखी गुलाम होतो आहे याचे पक्के भान ज्योतिरावांना होते. ज्योतिरावांच्या समकालीन सुधारकांना विरोध झाला खरा, परंतु ज्योतिराव सर्वात जास्त रोषाचे कारण ठरले. ते म्हणजे ज्योतिरावांनी मूलभूत परिवर्तनाला हात घातला होता. बहुजन समाजाच्या दाहक अपमानाच्या आणि जीवघेण्या सामाजिक आणि आर्थिक शोषणाच्या वेदनेतून तो जन्मास आलेला विद्रोह ज्योतिरावांनी गुलामगिरीच्या माध्यमातून वेशीवर टांगला आणि यातूनच प्रस्थापितांच्या विच्छेदनाला प्रारंभ झाला. महात्मा ज्योतिरावांचे गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे ज्योतिरावांनी सुरू केलेल्या विषमतावादी विरोधी आंदोलनाची नांदी होती. या पुस्तकातील पहिल्या 9 प्रकरणात ब्राह्मणी वर्चस्वाला इतिहास आहे. याच पुस्तकातील 10 ते 16 प्रकरणात प्रामुख्याने ब्राह्मणी धर्माची फजिती आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी या धर्मातील उघडकीस आणलेला दांभिकपणा आहे. भारतवर्षात वाढणाऱ्या प्रत्येक भारतीयाची गुलामगिरी ही धर्माच्या जोखडाने लादली गेलेली गुलामगिरी असून ज्योतिरावांनी समाज धर्मदास्यत्वातून मुक्त करण्यासाठी केलेल्या भक्कम प्रयत्नांचे प्रतिबिंब या ग्रंथात आढळते. गुलामगिरी या ग्रंथाची सुरुवातच ग्रीक कवी होमर यांच्या द डे दॅट रिड्युसेस अ मॅन टू स्लेवरी टेक्स फ्रॉम हिम द हाफ ऑफ हिज व्हर्च्यू या वचनाने होते. मात्र आजही ज्योतिरावांना कोणी व्यक्ती या वर्गाचे विरोधक म्हणून गणना होताना दिसते. परंतु ज्योतिरावांचे आसूर कोणा विशिष्ट वर्गा वा जातीविरुद्ध नव्हतेच. म्हणे ज्योतिराव त्यांचे भंड त्या काळात समाजात अस्तित्वात असणाऱ्या विषमतेला खतपाणी घालणाऱ्या सामाजिक मूल्यांविरुद्ध होते. ज्योतिरावांच्या कार्यपद्धतीला तत्कालीन सनातन वर्ग प्रखर विरोध करत होता. त्याही कालखंडात प्रवाहाविरुद्ध पोहण्याची मनीषा बाळगणारे अनेक जण जरी ज्योतिरावांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करीत होते, तरीही ज्योतिरावांचा बराच प्रवास एकला चलोरे असाच होता. त्याचबरोबर ज्या सामाजिक चळवळी नव्याने उदयास होत होत्या आणि त्यामध्ये आपल्या विचारांना पूरक समविचार येईल अशा चळवळींच्या पाठीशी भरीव योगदान देण्याचे धारिष्ट्य ज्योतिरावांनी वेळोवेळी दाखवले. आर्य समाज संस्थापक दयानंद सरस्वती यांची मिरवणूक काढण्याचा विचार त्या काळी पुढे आला. न्यायमूर्ती रानडे या संकल्पनेचे आग्रही होते. मात्र सनातनी वर्गाने ही मिरवणूक उधळून लावण्याचा चंग बांधला होता. यावेळी रानड्यांच्या मदतीला धावून आले ते म्हणजे ज्योतिराव फुले. ज्योतिरावांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे दयानंद सरस्वती यांची मिरवणूक उधळून लावण्याचा मनसुबा उधळला गेला. मिरवणूक सुरळीत पार पाडली हे सांगणे अर्थात गरज नाही. ज्योतिरावांनी न्यायमूर्ती रानडे यांच्याशी असणाऱ्या व्यक्तिगत स्नेहातून प्रार्थना समाजाच्या कार्यासही वेळोवेळी मदत केली. लोकमान्य टिळकांच्या जामिनाचा यक्षप्रश्न उभा राहिला तेव्हा त्यासाठी पैसा गोळा करण्यासाठी ज्योतिराव अग्रस्थानी होते. ज्योतिराव आणि टिळक यांची विचारधारा कमालीची भिन्न होती. ज्योतिराव हे पुरोगामी विचारांचे ठाम समर्थक तर टिळक पडले सनातनी विचारांचे पायी. तरीही टिळकांना मदत करताना ज्योतिरावांनी वैचारिक मतभेद मध्ये आणले नाहीत. याचबरोबर जेव्हा जेव्हा आपल्या उद्दिष्टांशी विसंगत या संस्था किंवा संघटना तसेच ज्या व्यक्ती आहेत ही ध्यानात येताच ज्योतिरावांनी त्यांच्यावर कठोर टीकेचे प्रहारही केले हाही इतिहास आहे. अलीकडे भारतभर सामाजिक अभिसरण तथा सोशल इंजिनिअरिंग ही संकल्पना पुन्हा चर्चेत आल्याचे ध्यानात येते. त्यावर टीकाटिप्पणी ही जोरदार होताना दिसते. मात्र समता प्रस्थापनाच्या मार्गात सामाजिक अभिसरणाचे महत्त्व ज्योतिरावांना नेमके उमगले होते. ज्योतिरावांचे लेखी सामाजिक अभिकरण म्हणजे एकमेकाला समजावून घेणे. सामाजिक अभिसरण हे समतेच्या चळवळीचे ध्येय नसून ते साधन म्हणून वापरायचे आहे. महात्मा ज्योतिरावांचे बंड हे तत्कालीन प्रचलित मूल्यांच्या विरोधात होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजधारणेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत हे वास्तव आजही सर्वमान्य आहे. मात्र सामाजिक न्यायाच्या यशासाठी तत्कालीन हिंदू धर्मातील नीतीची तत्वे आणि त्या अनुषंगाने चातुर्वर्ण्य, जातीयता, अस्पृश्यता यांचाच प्रभाव होता. या साऱ्या अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध दंड थोपटण्याचे धारिष्ट्य ज्योतिरावांनीच दाखवले होते. सन 1848 तिकडं पश्चिमेकडे कार्ल मार्क्स ग्रंथालयात बसून वर्गविहीन समाजव्यवस्था, वर्ग संघर्ष आदी बाबींवर विद्वत्तापूर्ण लिखाण करत होता. त्याच वर्षी म्हणजे 1848 ब्रिटिश अंकित भारतात ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणासाठी पहिली शाळा पुणे येथे सुरूही केली होती. अज्ञान हे सर्व दुःखांचे प्रमुख कारण आहे असे 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धाने समाजाला जागृत करताना सांगितले होते. तर दुःखाची कारण मीमांसा करताना कार्ल मार्क्स म्हणतो, पिळवणूक हे दुःखाचे प्रमुख कारण होय. तर या दुःखाच्या कारणावर भाष्य करताना शिक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे असे आग्रही आणि उपयुक्त प्रतिपादनही केले. याच कालखंडात लॉर्ड मॅकॅले या शिक्षणतज्ञाने फिल्ट्रेशन थिअरी तथा

0: झिरपत जाणारे ज्ञान अशी मांडणी केली होती. जगातील अनेक देश या सिद्धांताप्रमाणे कार्यरत होते. या सिद्धांताला कडाडून विरोध पहिल्यांदा कोणी केला असेल तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी. या देशात शिक्षण सामान्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे झिरपण्याचा सिद्धांत मुळात तकलादू आहे. भारतात समाजामध्ये अनेक सामाजिक बंधने आहेत. ते बांध उंच सखल आहेत. त्यामध्ये अनिष्ट परंपरांच्या खोल खोल दऱ्या आहेत. त्यामुळे झिरपून ते ज्ञान एका वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे लिलया जाईल असे म्हणणे केवळ भ्रम आहे. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. हा महात्मा ज्योतिरावांचा प्रगल्भ वारसा कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीरराव सेठोराज, महर्षी बापूजी साळुंखे, कर्मवीर काकासाहेब वाघ, मान्य भाऊसाहेब हिरे यांसारख्या प्रभूतींनी सक्षमपणे मराठी मुलकात राबवला. महात्मा फुले यांच्या समाजकार्याची प्रतिमा उजळत होती. ती मलिन करण्याचा प्रयत्न तत्कालीन विरोधी वर्गाने सातत्याने चालवला होता. त्यासाठी विरोधी गटाने ज्योतिराव हे ख्रिस्ती धर्म विचारांची पाईक आहेत आणि ते ब्रिटिशांच्या इशाऱ्यावर वागतात. महात्मा ज्योतिरावांना त्यांच्या समाजकार्यात सहकार्य करणाऱ्यांमध्ये ख्रिस्ती अधिकारी वर्ग निश्चित पुढे होता. अर्थात याचे प्रमुख कारण म्हणजे ज्योतिरावांचे स्त्री दाक्षिण्य समतेच्या तत्वाने प्रेरित होते. त्यातूनच समतेच्या तत्वाने ज्योतिराव तत्कालीन अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या बांधवांशी वागत. ज्योतिरावांचे हे कृतिशील वर्तन ब्रिटिशांना येशू ख्रिस्ताच्या वर्तनाशी साम्यदर्शक भासत होते. महात्मा ज्योतिरावांच्या मनात जी धर्मसंकल्पना अभिप्रेत होती तिचे प्रतिबिंब सार्वजनिक सत्यधर्मातही आढळते. ज्योतिरावांनी प्रथम हिंदू धर्मशास्त्रातील अपौरुषीय संकल्पनेस नाकारले. किंबहुना रामायण, महाभारत, गीता, भागवत आदी धर्मग्रंथातील कथा या इसाप नीतीमधील कथांपेक्षा भिन्न नाहीत असेच ज्योतिरावांचे ठाम मत होते. महात्मा ज्योतिरावांनी रामकृष्ण, अर्जुन आदी व्यक्तिमत्वांवर यथेच्छ टीका केली आहे. याचा अर्थ ज्योतिराव नास्तिक होते असे मात्र निश्चित नव्हे. ज्योतिराव निर्मिकांचे अस्तित्व मानत होते. मात्र माणूस आणि निर्मिक यांच्यातील स्वतंत्र आणि मध्यस्थीविना संवादाचे स्वातंत्र्य महात्मा फुलांना मान्य होते. तत्कालीन समाज जीवनात देव ही संकल्पना सर्वमान्य होती. तशी ती आजही आहे. मात्र तत्कालीन कालखंडात अज्ञानाच्या खोल गर्तीत असणाऱ्या बहुजन समाजाचे कमालीचे शोषण धर्माच्या आणि कर्मकांडांच्या आड होत असे. अगोदरच पिचलेला शेतकरी कष्टकरी या शोषणामुळे भुके कंगाल होत असे. म्हणूनच धार्मिक आणि आर्थिक पिळवणूक होणार नाही यासाठी ज्योतिराव माणूस आणि निर्मिक यांचे मधला मध्यस्थ पुरोहित ज्योतिरावांनी काढूनच टाकला होता. धर्माच्या नावावर पिळवणूक केवळ भारतात होत होती असं नव्हे, जगातील सर्वच धर्मपीठे ही सामान्य जनतेचे पिळवणुकीची केंद्रे बनली होती. इंग्रजी राजवट भारतात फार काळ राहणार नाही असा सुस्पष्ट विचार ज्योतिरावांनी मांडला होता. ज्योतिराव म्हणतात, इंग्रज राज्य ह्या देशात फार काळ राहील असे मला वाटत नाही. ते आज आहेत, उद्या नाहीत. ते आपल्या जन्मास पुरतील म्हणून कोणाचीही खात्री देऊन सांगवत नाही. यास्तव या लोकांचे राज्य या देशात आहे तोच आपण सर्व शूद्रांनी जल्दी करून भटांच्या वडलोपार्जित दास्यापासून मुक्त व्हावे यातच मोठा शहाणपण आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आणि भारत एक राष्ट्र होण्यासाठी जो सामाजिक न्यायाच्या विचारापुढे केलेला होता तो महत्त्वाचा होता. केवळ सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नसते, तसेच केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे हेही स्वातंत्र्य नसते. यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक ही तीनही स्वातंत्र्ये अभिप्रेत असतात. या ज्योतिरावांच्या विचारांचा संदर्भ तत्कालीन परिस्थितीत लागू होतोच तो आजही तितक्याच प्रकर्षाने लागू होत आहे आणि त्यातील निकटही भविष्यात लागणार हे निश्चित. महात्म्याच्या दृष्टीपणाला आपण वंदन करतो आहोत. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी भाषणमाला आत्ताच आपण ऐकली. वक्ते होते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आणि या कार्यक्रमाचं संपादन केलं होतं सुहास नंदुरे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.

0: जवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्यसंस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय,
1: नाटक घडत राहो.
0: हा नाटक घडत राहो याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
1: तेव्हा नक्की ऐका, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.
2: श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 वाजता केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी यामध्ये सेंद्रिय शेती यशोगाथा या मालेत दिव्या बुष्टे यांची मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

आता ऐकूया जगन्नाथ करंजगावकर आणि सहकलाकार यांनी गायलेला हा गजर आणि त्यानंतर गवळण.

0: जगन्नाथ कणजवकर आणि सहकलाकार यांनी गायलेली गवळण आत्ताच आपण ऐकली.
1: मंगळवती गणपती बाप्पा.
0: सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देव या चित्रपटासाठी अभिजित आणि सहकलाकार यांनी गायलेली निदा फाजली यांची ही गीतरचना. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया धडकन। या चित्रपटासाठी उदित नारायण, अलका याज्ञिक, कुमार सानू आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार नदीम श्रवण।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया जंगल या चित्रपटासाठी सोनू निगम, सुनिधी चव्हाण आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचं हे गीत, संगीतकार संदीप चौताला.

0: श्रोते हो, शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विनोद वांगणकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
1: जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय
0: नाटक घडत राहो
1: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
0: तेव्हा नक्की ऐका शनिवारी 19 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

कार्यक्रमात आता ऐकूया बॉम्बे या चित्रपटासाठी चित्रा आणि सहकलाकार यांनी गायलेलं महबूब यांचं हे गीत, संगीतकार यार रहमान।

0: रेफ्युजी या चित्रपटासाठी सोनू निगम, अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेली जावेद अख्तर यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अनु मलिक. आणि या रचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम इंद्रधनुष्य थोड्याच वेळात.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा. मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य। आज या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणारे रत्नागिरीतील विनोद रामकृष्ण वायंगणकर यांची रेडिओ सखी पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत। सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण असं बघतो की एकाच माणसामध्ये अनेक गुण असतात. हळूहळू आपल्याला ते उलगडत जातात त्या माणसाच्या काम करण्याच्या पद्धतीवरून. खरं तर या पद्धतीने स्वतःला समृद्ध करणं, आपला व्यवसाय, उद्योग, छंद, सामाजिक भान या सगळ्यामुळे आपण तर समृद्ध होतो, पण या सगळ्याचा समाजालाही खूप उपयोग होतो. तर अशाच एका व्यक्तीला आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय, ज्यांनी विविध क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांचं नाव आहे विनोद वांगणकर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की आपल्यामध्ये गुण असतात, बालपणापासून असतात, आपल्याला माहीत नसतं. हळूहळू एकेका गोष्टीवर काम होत जातं आणि अनेक त्यातले पैलू उघडत जातात आणि आपण समृद्ध होत जातो. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आहात हे मी सुरुवातीला म्हटलंच आहे, पण त्याआधी मला तुमच्याविषयी, तुमच्या बालपणाविषयी, शिक्षणाविषयी ऐकायला आवडेल.
1: माझं गाव आंबेशेत आणि आंबेशेत गावामध्ये बालपणापासून अगदी कॉलेजच्या जीवनापर्यंत मी गावामध्ये राहिलेलो आहे आणि लहानपणापासून गावामध्ये सगळे अनुभव मला मिळालेले आहेत. म्हणजे आमचा गाव हा निसर्गाच्या विविध अंगाने असा नटलेला आहे आणि आमच्या गावामध्ये सगळे अनुभव मला मिळालेले आहेत. त्यामध्ये धाडसाने काही गोष्टी कराव्या असे सुद्धा अनेक प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. माझं शिक्षण आमच्या गावातल्या शाळेमध्ये सातवीपर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर

0: हटक हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी असं शिक्षण झालं. त्यानंतर गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये 11वी 12वी कॉमर्स मी शिक्षण घेतलं आणि नंतर ITI मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी इथे मी मशिनिस्टचा 2 वर्षाचा कोर्स केला
1: बर
0: आणि त्यानंतर मुंबईला पार्ले बिस्किट

0: शांत झालेलं आहे. त्याच्यानंतर फाटक हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी असं शिक्षण झालं. त्यानंतर गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये 11वी 12वी कॉमर्स मी शिक्षण घेतलं आणि नंतर ITI मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी इथे मी मशिनिस्टचा 2 वर्षाचा कोर्स केला.
1: बरं.
0: आणि त्यानंतर मुंबईला पार्ले बिस्किट येथे 1 वर्षाची अप्रेंटिसशिप केली आणि पुणे येथे बजाज ऑटोमध्ये 2 वर्ष टेम्पररी म्हणून मी जॉब केला होता.
1: बरं.
0: आणि त्यानंतर मग तो बजाजमध्ये टेम्पररी जॉब करता करता इराण इराकचं वॉर झालं आणि बजाजच्या गाड्या संपेनाशा झाल्या, म्हणजे थोडं बंधनं आलीत गाड्या संपण्यावर पेट्रोल टंचाईमुळे. त्याच्यानंतर मी आम्हाला टेम्पररी लोकांना काढून टाकलं.
1: बरोबर.
0: आणि मी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आमचा वडापावच्या गाडीपासून हॉटेलपर्यंतचा व्यवसाय गेली 35 वर्ष करत आहे.
1: अरे वा. मला असं वाटतंय की शिक्षण हे माणसाला खूप काही शिकवतं. आजकाल आपण एक चांगला शब्द वापरतो त्यासाठी आणि खरंच चांगला आहे तो करिअर, की त्याच्यावर आपलं करिअर अवलंबून असतं. पण तुमच्यासारखी जी जुनी जाणती माणसं आहेत ती प्रतिकूल परिस्थितीतून शिकत शिकत येतात आणि मग इथपर्यंत येऊन पोहोचतात. तुमचं शिक्षण बघितलं तर खरोखर वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं शिक्षण झालं आणि त्यानंतर तुम्ही एक व्यवसाय त्याच्यामध्ये आज तुम्ही काम करता आहात. मी असं ऐकलंय की व्यावसायिक तर तुम्ही आहातच, त्यामुळे सुरुवातीलाच मला असं सांगा की एक नेतृत्व गुण या व्यवसायासाठी लागतो, त्याशिवाय कुठलाही व्यवसाय होऊ शकत नाही, कारण ते एक टीमवर्क आहे. थोडंसं तुमच्या व्यवसायाविषयी सांगा.
0: व्यवसायाविषयी म्हणायचं झालं तर आम्हाला तीनही भावांना आम्हाला धाडस दिलं ते आमच्या आईने. म्हणजे डायरेक्ट काही कोणी वडापावचा व्यवसाय सुरू करायला जात म्हणजे भीती वाटत ती. आणि तर आईने आम्हाला सांगितलं की तुम्ही, मी बनवून देईन, तुम्ही थिबा पॅलेसला थिबा पॉइंटला जाऊन तुम्ही विका. एवढी तिने आम्हाला एक प्रेरणा दिली आणि ती प्रेरणा घेऊन आमच्या वडिलांनी मग आम्हाला 2200 रुपयांमध्ये वडापावची गाडी आणि त्यातलं प्राथमिक सामान विकत घेऊन दिलं. आणि त्याच्या सहाय्यानं आम्ही रत्नागिरीमध्ये RTO ऑफिस पूर्वी मारुती मंदिरला होतं आणि त्या मारुती मंदिरच्या RTO ऑफिस जवळ आम्ही वडापावची गाडी चालू केलेली. आणि त्याच्यामध्ये श्रम भरपूर केले आणि श्रमाला योग्य तो प्रतिसाद लोकांकडून आम्हाला मिळाला आणि आम्हाला यश मिळालं.
1: अरे वा. मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य जर असेल तर यश मिळणं काही खूप कठीण नसतं. आणि तुमच्या आईच्या प्रेरणेमुळे आज तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून सुद्धा काम करताय. सर, मी असं ऐकलंय की तुम्ही कलाकार म्हणून सुद्धा, तुमच्यात एक तो गुण आहे की काहीतरी कला माणसाच्या अंगात असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण कला ही देवाची देणगी आहे. तर तुमच्या कलेविषयी मला सांगा.
0: हा, व्यवसाय करत असता असता संध्याकाळच्या आमच्या वडापावच्या गाडीजवळ काही मित्रमंडळी जमायची आणि ती मित्रमंडळी म्हणजे आमचे रवींद्र साळुंके, प्रकाश ठीक, अजित पाटील वगैरे, हे मित्रमंडळी, प्रशांत फगरे, ही मित्रमंडळी संकल्प कला मंचची स्थापना केलेली आहे असं ही संस्थेची माणसं होती. आणि त्यांनी मला आपल्या संस्थेमध्ये जॉईन करून घेतलं.
1: बर.
0: आणि हा 95 सालाचा काळ होता. ते 95 सालापासून आतापर्यंत रत्नागिरीमध्ये अखंडपणे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणारी आमची एकमेव संस्था आहे आणि त्याचा मी सभासद आहे, ह्याचा मला खूप अभिमान आहे.
1: अरे वा, खरंच खूप चांगली गोष्ट आहे. काही नाटकांमध्ये काम केलंय का तुम्ही?
0: हो, मी जवळजवळ 25-26 नाटकांमध्ये मी काम केलेलं आहे. आणि रत्नागिरी जवळच्या गावागावांमध्ये जी हौशी नाट्य संस्था असतात त्या लोकांना आम्ही प्रकाश योजना, पार्श्वसंगीत ह्या सेवा आम्ही नाममात्र किमतीमध्ये पैशामध्ये त्यांना सेवा दिलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या गावातल्या इतर जवळच्या गावातले लोकांना नाटक हा विषय,
1: नाटक घडत राहो
0: याच्यासाठी आम्ही त्यांना सहाय्य केलेलं आहे.
1: मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण मी कलाकार आहे तर माझ्या बरोबरीचे जे कोणी कलाकार असतील त्यांची कला वृद्धिंगत व्हावी, त्याच्याबरोबर माझीही कला वृद्धिंगत व्हावी. आणि सगळ्यात त्याच्यामधला महत्वाचा उद्देश म्हणजे नाटक, हे नाटक अविरत चालू राहो. कारण आपण बघतो की कलाकार हा कलाकार असतो, कितीतरी आज आपण बघतो की चांगले कलाकार आले आणि गेले, पण रंगभूमी चालू आहे. आणि मला असं वाटतं हाच एक प्रवाह आहे की जो आपल्याला पुढे नेत असतो. आणि हे खूप चांगलं काम तुम्ही करता आहात, कारण ह्याची गरज असते.
0: होय.
1: काही त्यातला अनुभव सांगायचा आहे तुम्हाला?
0: हा, असंच एक अनुभव सांगता येईल. गावामध्ये एका ठिकाणी नाटक होतं आणि त्या ठिकाणी मी पार्श्वसंगीत आणि लाईटचं काम करण्यासाठी गेलेलो होतो. आणि त्या ठिकाणी स्टेजवर एक पात्र दुसऱ्या पात्राला बंदुकीतून गोळी मारणार असतं.
1: अच्छा.
0: आणि तो बंदुकीचा आवाज मी फ्यूज वायरच्या सहाय्याने मी काढणार असतो. परंतु झालं काय, जी ॲटम बॉम्बच्या मध्ये ज्या फ्यूज वायर टाकलेले होता आणि तो ॲटम बॉम्ब बाहेर ठेवलेला होता आणि त्याच्यावर दव पडला आणि सगळं

0: गोंधळ झाला, मग तो ॲटम बॉम्ब वाजला नाही, मग कलाकाराने ॲक्शन घ्यायची तरी कशी? मग त्याने काय केलं, डोकं चालवलं आणि त्याच्याजवळचा सुरा काढला आणि त्याला तो मारून टाकतो असं केलं. आणि दरम्यान तिकडच्या आतल्या कलाकारांनी खरी बंदूक वाजवली. सुरा मारलेला असताना बंदुकीचा आवाज आला, असा गमतीदार प्रसंग घडला होता.
1: आणि मला असं वाटतं की नाटक तुम्हाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतं,
0: हो
1: कारण एकदा पडदा उघडल्यानंतर त्या रंगमंचावर काय घडेल हे तुम्ही नाही सांगू शकत. मला वाटतं हा त्यातलाच एक गमतीशीर भाग आहे की प्रसंगावधान म्हणून त्या पात्राने
0: हो
1: बंदुकीच्या ऐवजी सुरा काढला, पण मागचा माणूस त्या बंदुकीच्या त्या ह्याच्यामध्येच होता आणि म्हणून ही गंमतशीर घटना घडली.
0: हो. आणखीन एक जे नाटकाचा अभिमान वाटावा अशी एक गोष्ट घडली. रत्नागिरीमध्ये हृदयनाथ नावाचा पिक्चरचं शूटिंग सुरू होतं आणि जॅकी श्रॉफ त्यांचे मध्यवर्ती कलाकार होते आणि मला सुद्धा एक छोटासा रोल दिला होता, 5 मिनिटाचा असा रोल होता.
1: अरे वा.
0: तर तो रोल मिळाल्यानंतर मला भरपूर वेळ मिळाला होता पाठांतर करण्यासाठी आणि मी ती चोख केलं होतं. आणि फर्स्ट टेकमध्ये जॅकी श्रॉफ या महान कलाकारासमोर मी ते फर्स्ट टेक केला होता.
1: झालं.
0: तर
1: हाँ.
0: त्याची पावती जॅकी श्रॉफ या महान कलाकाराने अशी दिली, आप थिएटर करते है क्या, असं मला विचारलं. मला नाटकात काम केल्याचा तिकडे खूप खूप अभिमान वाटला होता.
1: नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हेच नाटकाचं मला वाटतं गुपित आहे, की तिथे प्रॅक्टिस असते आणि त्यामुळे ते नाटक परफेक्ट होतं, नाही
0: हो
1: का?
0: हो हो
1: खूप छान. सर, सुरुवातीलाच मी तुमचा उल्लेख असा केला की तुम्ही निरनिराळ्या क्षेत्रामध्ये काम करताय, एक सर्पमित्र म्हणून सुद्धा तुमची ओळख आहे,
0: हो
1: त्याविषयी सांगा.
0: सर्पमित्र अशा पद्धतीने झालो मी, कारण सापांच्या बाबतीतल्या अंधश्रद्धा भरपूर असतात आणि सापांच्या बाबतीतल्या अंधश्रद्धा भरपूर असल्याकारणानं एका ठिकाणी एक शिबिर लावलेलं होतं दापोलीमध्ये आणि त्या शिबिरामध्ये आम्ही गेलो आणि साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतलं. आणि रत्नागिरीमध्ये भरपूर ठिकाणी साप घरामध्ये लोकांच्या येतात आणि ते पकडण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आम्ही मग शाळा कॉलेजमध्ये वगैरे प्रबोधनाचे कार्यक्रम, त्याचप्रमाणे सापांच्या माहिती देण्याचे कार्यक्रम करता करता त्याच्यामध्येच एक भाग म्हणजे फर्स्ट एड, साप चावल्यानंतर प्रथमोपचार काय करावे
1: बरोबर.
0: हे फार महत्वाचं असतं. म्हणजे साप चावल्यानंतर प्रथमोपचार ज्याला माहिती असेल तो त्या ज्याला साप चावला आहे त्याचे प्राण वाचू शकतो
1: बरोबर. मी अगदी
0: त्याला.
1: त्या प्रश्नाकडे येणारच होते सर, की
0: हां
1: ते काही प्रथमोपचार असतील तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच सांगा.
0: नक्की, सर्वात महत्वाचा प्रथमोपचार म्हणजे त्या माणसाला धीर द्यायचा, त्याला घाबरवून सोडायचं नाही. धीर दिला तर कितीही विषारी साप चावला असला तरी तो त्याच्यातून वाचतो.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आवळपट्टी बांधणे. आवळपट्टी म्हणजे काय, तर आपल्या हातातला रुमाल असेल, आपल्या केसाला रिबीन असेल, बुटाची लेस असेल, ही गोष्ट असली तरी चालेल.
1: जे
0: मग
1: उपलब्ध असेल ते.
0: उपलब्ध असेल ते, इवन रानामध्ये गेलो असताना एखादी जाड वेल असेल, झाडाची वेल असेल, ती सुद्धा आवळपट्टी म्हणून आपण बांधली तरी हरकत नाही. आणि ही आवळपट्टी आपल्या हाताच्या दंडाला आणि पायाच्या मांडीला बांधायची,
1: बर.
0: या दोन ठिकाणी आवळपट्टी बांधावी असं मी म्हणतो याच्यासाठी. कारण काय की या दोन ठिकाणीच एक हाड आहे आणि बाकी सर्व ठिकाणी आपल्याला दोन दोन हाडं एका ठिकाणी जुळलेली असतात. त्याच्यामुळे आवळपट्टी बांधल्यानंतर ज्या शिरा बांधल्या जातात त्या शिरा एक हाड
1: अच्छा.
0: असल्याकारणानं सगळ्या शिरा बांधल्या जातात आणि विष पुढे जाण्यापासून आपण रोखू शकतो. जर का दुसऱ्या ठिकाणी आपण आवळपट्टी बांधली, मनगटाला जर आवळपट्टी बांधली, तर त्या दोन हाडांच्या मधून रक्तवाहिनी गेली असल्याकारणानं ते मधल्या रक्तवाहिनीतून विष पुढे सरकू शकतं.
1: बरोबर.
0: म्हणून या जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा सांगतोय की या दोन ठिकाणीच आवळपट्टी बांधावी, पायाला मांडीच्या ठिकाणी आणि हाताला दंडाच्या ठिकाणी.
1: वा, मला असं वाटतं की ही खूप साधी गोष्ट आहे. प्रसंगावधान लक्षात घेऊन या गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे, नाही का?
0: हो हो
1: तुम्ही म्हणताय असं की भीती तर कमी होईलच आणि जीव सुद्धा वाचू शकेल, नाही का
0: हो
1: यातून?
0: हो हो आणखी एक महत्वाचा प्रथमोपचार म्हणजे ज्या माणसाला साप चावला आहे त्याला श्रम होऊ द्यायचे नाहीत. जर कुठे खाली घाटीच्या खाली असेल, रानामध्ये असेल, तर मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी त्याला एखाद्या खुर्चीतून किंवा दोघांनी उचलून वाहनापर्यंत घेऊन यायचं. त्याला श्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणण्याचं कारण असं की तो जास्त बोलू लागला किंवा धावत पळत आला तर त्याच्या शरीरातलं रक्ताभिसरण क्रिया जलद गतीने होईल आणि विष लवकरात लवकर
1: पसरेल.
0: हृदयाच्या दिशेने जाऊ शकेल. म्हणून श्रम न होता त्याला वाहनापर्यंत आणून रिक्षामधून घेऊन जायचं.
1: मला असं वाटतं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे, नाही?
0: हो
1: अशा वेळेला लोकांना सुचत नाही आणि
0: होय,
1: मग चुकीच्या गोष्टी होऊन
0: चुकीच्या
1: जातात.
0: गोष्टी होतात आपल्या हातून आणि माणूस धोक्याच्या दिशेने जातो.
1: बरोबर आहे. मला असं वाटतं श्रोते हो, खूप दोन मोलाचे जरांनी प्रथमोपचार सांगितलेत आणि त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं त्या वेळेला बेसिकली, तर त्याचा उपयोग नक्कीच चांगला होईल, नाही का?
0: हो
1: या बाबतीतले सर काही अनुभव असतील तर सांगा ना.
0: या बाबतीतले अनुभव म्हणतात

0: तर एकाच ठिकाणी आम्हाला 5 नाग सापडलेले आहेत. नाग जातीचे साप म्हणजे इंडियन कोबरा म्हणतो आपण, तो एकाच ठिकाणी 5 सापडलेत. ह्याचं कारण
1: बापरे,
0: असं की मेटिंग पिरियडमध्ये साप एकाच वेळी एका ठिकाणी भरपूर साप असतात, त्याच्यामुळे एका वेळी मला 5 नाग सापडले, तसेच 5 अजगर सापडलेले आहेत.
1: बापरे,
0: असं म्हटलं होतं की एक मारला की 5 येतात, तर असं नाही की साप त्या ठिकाणी असतातच 5 म्हणून आपल्याला दिसतात.
1: मला असं वाटतं की ही पण एक काय म्हणायचं, सांगोपांगी गोष्ट असते
0: हां
1: की एका बरोबर 5 येतात, एक मारला तर दुसरा त्याच्या मागून येतो
0: हां
1: वगैरे, अशा अनेक गोष्टी असतात की ज्या अशा पसरतात कर्णोपकर्णी, असं काही त्याच्यामध्ये तथ्य काही नसतं, नाही का?
0: बरोबर आहे.
1: मला असं वाटतं की ही एक त्यांची लाईफस्टाईल आहे की
0: हो
1: त्या पद्धतीने ते जगत असतात, आपण कधीतरी त्यांच्यामध्ये येतो असं होत
0: बरोबर
1: असेल, नाही का?
0: बरोबर आहे.
1: मला असं वाटतं या गोष्टीकडे पण डोळसपणे बघितलं पाहिजे.
0: अगदी. सापाबद्दल आणखीन एक गैरसमज असा की साप हे काही अंडी घालून प्रजनन करतात, तर काही साप हे पिलांना जन्म देऊन प्रजनन करतात. तर अंडी घालणारे साप असतात हे एकाच वेळी 7-8 7-8 अंडी घालतात, आणि अंडी फुटण्याची क्रिया ही एकाच वेळी होते.
1: बर,
0: एका अंड्यातून पिल्लू बाहेर पडलेलं आपल्या दृष्टीपातास पडलं की आपण मारून टाकतो, मग त्यावेळी परत दुसरं येतं, तिसरं, अशी ही 7-8 पिल्लं एका वेळी आपल्याला ती दिसतात. पण त्याचं खरं कारण आहे, एक मारलं म्हणून 7 येत नाहीत, तर एकाच वेळी ती अंडी फुटत असतात म्हणून आपल्याला दिसतात. हे एक मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरं कारण आहे.
1: मला असं वाटतं हे खूप शास्त्रीय कारण आहे, नाही का?
0: हो,
1: म्हणजे त्याच्याकडे नीट जर अभ्यास पूर्ण बघितलं, पण माणसं घाबरून जातात
0: घाबरून जातात
1: आणि
0: खरंय.
1: मग अशा गोष्टी पसरतात, त्यामुळे
0: हो,
1: हे सगळं शास्त्रीय आहे की त्यांची एवढी अंडी असतात तिथे, आणि म्हणून मग ती एका पाठोपाठ एक पिल्लं आपल्याला
0: पिल्लं
1: दिसायला
0: बाहेर.
1: लागतात. सर, काही वेळा असं म्हटलं जातं की साप पाठलाग करतात, खरंय?
0: नाही, साप हा निर्बुद्ध प्राणी आहे, म्हणजे त्याचा मेंदू त्याच्या शरीराच्या मानाने अतिशय छोटा आहे. जसं आपला मेंदू साधारण 1.5 किलो वजनाचा आहे, परंतु त्या मानाने सापाचा मेंदू अतिशय म्हणजे सूक्ष्म 1.5 ग्रॅम वजना एवढा आहे, तर तो त्या गोष्टी साठवू शकत नाहीत. आणि साप लक्षात ठेवतो असं म्हणता येणार नाही, त्याच्यामुळे पाटून येणे बदला घेणे या गोष्टी त्याच्याकडून होत नाहीत. हा, परंतु कधी कधी अशा गोष्टी घडतात. याचं कारण काय की मेटिंग पिरियड मध्ये सापांचा मिलनाचा काळ मार्च एप्रिल मे हा असतो, आणि या काळामध्ये प्रत्येक साप आपल्या शरीराच्या बाहेर एक विशिष्ट द्रव टाकतो. त्या द्रवावर जर आपला पाय पडला, काठी लागली, चप्पल लागली, आणि आपण रस्त्यातून सरळ घरी आल्यावर वाटेतून दुसरा कुठचा तरी साप आपल्या घरपर्यंत येण्याची शक्यता असते, त्याला तो वास येतो. त्या काळामध्ये हा या वासाच्या आकर्षणाने आपल्या घरपर्यंत कधीतरी क्वचित प्रसंगी साप आलेला असतो.
1: बरोबर बरोबर.
0: परंतु नेहमीच घडतं अशातला भाग नाही.
1: बरोबर आहे, खरंय. म्हणजे सगळ्याच गोष्टींकडे आपण नीट बघितलं पाहिजे की उगाच काहीतरी गोष्टी डोक्यात ठेवून त्याच्यावर काम नाही केलं पाहिजे, नाही का?
0: बरोबर आहे.
1: सर, तुम्ही सर्पमित्र आहात, उत्तराची सुरुवात करताना तुम्ही असं म्हणालात की अनेक अंधश्रद्धा याबद्दल लोकांच्या मनामध्ये आहेत, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा तुम्ही आहात.
0: हो,
1: मला त्याविषयी ऐकायला आवडेल.
0: आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही रत्नागिरीमध्ये या समितीचं कार्य साधारण 1998 सालापासून तर सुरू झालं, आणि ते कार्य रत्नागिरीतील मोजके कार्यकर्ते निवडक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने सुरू झाली. नंतर मी या कार्यामध्ये जोडून घेतलं.
1: किती वर्ष आज तुम्ही सदस्य आहात?
0: मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जवळजवळ 27 वर्ष काम करतोय.
1: नेमकं काय काम करते ही तुमची समिती?
0: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजातल्या असलेल्या अंधश्रद्धा, कुठे असा काही अंधश्रद्धा विषयक प्रसंग घडला तर तिथे जाऊन त्याची सखोल तपासणी करून त्यातलं खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे लोकांना दाखवून देते.
1: सुरुवातीला असं सांगा की अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात, तर जनजागृती नेमकी कशी करता तुम्ही?
0: लोकांची जनजागृती म्हटली तर आमच्या जनजागृती करण्याचा मुख्य पॉइंट ज्याच्याकडे आहे तो म्हणजे विद्यार्थी, आणि ह्या विद्यार्थ्यांना आम्ही हुशार करण्याचं काम करतो. आणि त्याच्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये कॉलेजमध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही ही संधी घेतो आणि विद्यार्थ्यांमधल्या असलेल्या अंधश्रद्धा दूर करतो, जेणेकरून तो विद्यार्थी घरी गेल्यानंतर आपल्या पालकांसोबत ते बोलेल, आपल्या मित्रांसोबत ते बोलेल. हा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आम्ही हा प्रयोग करतो.
1: त्यामध्ये प्रबोधन काय करता?
0: आपल्याकडे अनेक बाबा बुवा मांत्रिक आपल्या आपल्या अवतीभोवती आहेत, शहरात आहेत, गावामध्ये सुद्धा आहेत. हे बाबा बुवा मांत्रिकाकडे ताबडतोब काही लोक उपचारासाठी वगैरे जात नाहीत, तर बाबा बुवा मांत्रिकांकडे गेल्यावर तर बाबा बुवा मांत्रिक हे भगत लोक असतात. हे लोक काहीतरी चमत्कार प्रात्यक्षिक करून दाखवतात, म्हणजे आश्चर्य वाटतील असे काहीतरी प्रयोग करून दाखवतात.

0: म्हणजे मंत्राच्या सहाय्याने आग पेटवून दाखवतात. नेहमीचं असलेलं पाणी ते पाणी अगोदर प्यायला देतात ते नेहमीच्या पाण्यासारखं असतं, परंतु थोड्या वेळानंतर दिलं ते त्यांना गोड लागतं पाणी. तर असे काही काही चमत्काराच्या सहाय्यानं ते आपल्याला आकर्षित करतात. चमत्काराच्या सहाय्यानं आकर्षित झाल्यावर मग तो काही उपाय सांगतो, त्याला ती माणसं बळी पडतात. तर ह्या बाबा बुवा मांत्रिकाकडे जे चमत्कार केले जातात ते चमत्कार प्रात्यक्षिक आपल्या विज्ञानाचे चमत्कार आहेत. विज्ञानाच्या रासायनिक अभिक्रियेच्या सहाय्याने जे प्रयोग घडतात तेच प्रयोग हे बाबा मांत्रिक करतात. त्याच्याचप्रमाणे हातचालाखी करतात. तर ह्या सर्व हातचालाखी, रासायनिक अभिक्रिया, भौतिक शास्त्रातले काही नियम
1: प्रयोग.
0: हे प्रयोग आम्ही विद्यार्थ्यांना करून दाखवतो
1: अच्छा.
0: आणि विद्यार्थ्यांना हुशार करतो.
1: आणि मला असं वाटतं की अंधश्रद्धा म्हणजे चुकीचे समज, एक अशी त्याची ढोबळ व्याख्या पण करता येईल की चुकीची माहिती जी खरी नसतेच मुळात, पण त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि अशा गोष्टींच्या मागे लागतो. खरं बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टीला आपण स्वतः प्रयत्न केले तर आपल्याला कुठलीही समस्या सुटणं काही कठीण नाही.
0: अगदी बरोबर
1: नाही का?
0: आता तुम्ही बरोबर मला विचारलं, महत्वाचं आहे ते. अंधश्रद्धा म्हणजे काय? म्हणजे एखाद्या प्रसंगाला आपण सामोरे जाताना त्याला आपण जर प्रश्न विचारले नाहीत, लहानपणापासून जे शिकलेलो आहे विज्ञान त्या विज्ञानाच्या सहाय्यानं त्याला जर प्रश्न विचारले नाहीत तर ती अंधश्रद्धा होते. आणि प्रश्न विचारले आणि विचारल्यानंतर जे टिकते ती श्रद्धा असते. उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात येईल की मी घरातून बाहेर पडल्यानंतर एक मांजर आडवं जातं. ते मांजर आडवं का गेलं? आपल्या लहानपणापासून आमच्या मनावर बिंबवलेलं असतं की मांजर आडवं गेलं तर 5 पावलं पाठी यायचं. मी 5 पावलं पाठी आलो ना तर मला जी गाडी मिळणार आहे, बस स्टॉपवर मिळणारी जी गाडी असते ती जर मिळणार आहे, ती 5 पावलं पाठी आलो तर मिळणारच नाही मला ती गाडी. म्हणजे नुकसान होईल 5 पावलं पाठी आलो तर. तसाच पुढे गेलो तर गाडी मिळेल. त्याचप्रमाणे अनेक गाडीला, वाहनाला लिंबू, मिरची, बिब्बा ह्या बांधलेल्या गोष्टी असतात. त्या का बांधतात? तर गाडीचा अपघात होऊ नये म्हणून. तर अपघात न होण्यासाठी काय गरज आहे? तर तो गाडीचा ड्रायव्हर जो आहे तो चांगला निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. त्या गाडीची यांत्रिक स्थिती चांगली असणं आवश्यक आहे. रस्ते चांगले असणं आवश्यक आहे. तर आपण
1: त्याला नियम माहीत असणंही आवश्यक आहे.
0: त्याला नियम सगळे माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण या गोष्टी न तपासता लिंबू मिरची बांधून मोकळे होतो आणि त्याच्या भरवशावर राहतो. तर या लिंबू मिरची बांधल्यानंतर एकच गोष्ट होते, ती म्हणजे 15 ते 20 रुपयाचं नुकसान होतं.
1: गोष्ट खरी आहे. मला असं वाटतं की माणसाने प्रॅक्टिकली विचार करावेत सगळ्या गोष्टींचे.
0: हो.
1: की आपण काय करतोय, कशासाठी करतोय, म्हणजे आपण सावधान राहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्यामधून. आणखीन अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तुम्ही काय काम करता त्याविषयी सांगा.
0: अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये सण उत्सव असतात त्या सण उत्सवामध्ये सुद्धा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामधला थोडासा वेळ आम्ही मागून घेतो. त्या ठिकाणी आमचा हा चमत्कार प्रात्यक्षिक, लोकांच्या मनातले प्रश्नांना उत्तर देणे हा कार्यक्रम करतो. त्याचप्रमाणे आम्ही शाळांच्या शिक्षकांचं शिबिर घेतो.
1: बरोबर आहे. म्हणजे शाळा हे माध्यम तुम्हाला ह्याच्यासाठी, हे सुशिक्षित करण्यासाठी खूप महत्वाचं आहे असं वाटतंय, नाही का? सर, एवढं सगळं जरी असलं तरी सुद्धा आजकाल लोकांना विज्ञानापेक्षा किंवा आपल्या सगळ्या औषधांपेक्षा याच गोष्टीची गरज जास्त वाटते. काय म्हणणं आहे तुमचं या बाबतीत?
0: लोक आपल्या दुखण्याला किंवा आलेल्या सगळ्या प्रसंगांना अगदीच झालेले असतात आणि मग शॉर्टकट शोधतात माणसं. या सगळ्यांवर एक भाष्य करणारी एक मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे. कविता तुम्हाला माहिती असेल, उदासबोध नावाची कविता. माणसे खपाट खंगलेली, आतून आतून भंगलेली, अदृश्य दहशतीने तंगलेली, आधार नाही प्रत्येकास येते हवा, कोणीतरी जबरी बुवा, जो काढील साऱ्या ओवा मनातला चिंत्यांच्या, आपण शोधायचे नाही, आपण लढायचे नाही, आपण भिडायचे नाही आयुष्याला. अशी ह्या कवितेमध्ये अंधश्रद्धाकडे लोक का वळतात ह्याचं सार
1: सगळ्याची कारण लिहिलेली आहेत. मला असं वाटतं की ही कविता सगळ्यांनी नक्की अभ्यासावी. आणि आपण जेव्हा कधी जायचा आपल्या मनात जर विचार आला तर 2 मिनिटं थांबून शांतपणे विचार करून मगच पुढे पाऊल टाकावं, नाही का?
0: हो.
1: सर, तुम्ही खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आहात. खरंच खूपच वेगवेगळ्या, काय म्हणायचं, वेगवेगळे ट्रॅक आहेत हे तुमचे, व्यावसायिक म्हणून, कलाकार म्हणून, सर्पमित्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन. हे सगळं करत असताना आपलं घर हे खूप महत्वाचं असतं. घरच्यांची साथ कशी आहे?
0: घरच्यांची साथ खूपच मोलाची साथ आहे. अंधश्रद्धांमध्ये घरच्यांची साथ म्हटली तर बऱ्याच वेळेला कसे घरचे नाराज असतात, कारण त्यांना माहिती आहे की या कार्यामध्ये धोके भरपूर आहेत, आपल्या माणसाला कुठे काही इजा पोचू नये अशी इच्छा असते. पण माझी पत्नी सुप्रभा ही चमत्काराचा कार्यक्रम कुठे करायचा असेल, म्हणजे प्रबोधनाचा, तर त्याच्यामधली जी भांडी वगैरे असतात ती चांगली स्वच्छ

0: क्लक करून ती मला
1: मी
0: चमत्काराची
1: तुम्हाला
0: तयार करून
1: सहकार्य
0: देत.
1: चांगलं आहे.
0: हो, अगदी चांगलं सहकार्य आहे. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये म्हटला तर आमची मुलं ही आता चांगलं आम्हाला सहकार्य करतायत आणि त्याचबरोबर आम्ही
1: इथपर्यंत
0: रत्नागिरीमध्ये हॉटेल्स आम्ही उभी केलेली आहेत.
1: वा वा. मला असं वाटतं की प्रत्येक यशामागे आपलं घर, आपली मेहनत, आपले प्रयत्न हे सगळे असतातच.
0: त्याचप्रमाणे नाटक कला वगैरे या गोष्टीचा विचार करता माझ्या संकल्प कला मंचचे सर्व कलाकार हे मी मोठा होण्यासाठी मला खूप मदत करतात.
1: वा छान. कुठलीही गोष्ट करण्यासाठी अनेकांचे हातभार लागतात असं म्हणतात, आणि मला असं वाटतं की तुमच्यासारखा चतुरस्त्र एखादा माणूस घडण्यासाठी इतक्या सगळ्या लोकांचे हातभार, तुमच्या घरच्यांची साथ इतकी खंबीरपणे तुम्हाला मिळालेली आहे, आणि म्हणूनच आज तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये यशस्वी झालेले आहात. यापुढे जे काही तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांसाठी आमच्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या सगळ्या कार्याविषयी आमच्या श्रोत्यांना चांगली माहिती करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणारे रत्नागिरीतील विनोद रामकृष्ण वांगणकर यांची रेडिओ सखी पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटासाठी अनुराधा पडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकलाकार यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना. संगीतकार अनिल अरुण.

हडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: मंगलबत्ती गणपती बाप्पा
1: ताई बाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात पैसे मिळवण्यासाठी नाही
2: आरबीआय सांगते क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे मग काळजी कसली करताय
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी
4: लक्षात ठेवा शुद्धता म्हणजे गोकुळ आपल्या मातीतला आपला ब्रँड
5: श्रोते हो दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर
6: श्रोते हो उद्या म्हणजे दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या या अवतीभोवती साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केले रेडिओ सखी अनघा मगदूम यांनी सादरकर्ते विवेक वानखडे अवश्य ऐका उद्या सकाळी 8:40 अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया विश्वविनायक या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं संजय उपाध्ये यांचं हे गीत संगीतकार श्रीधर फडके

श्रोते हो, कोकण रेल्वेतर्फे गणेशोत्सवासाठी कोकणात घरी गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आजपासून म्हणजे 19 सप्टेंबर 2026 ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशेष गाड्यांचं संचलन करण्यात येत आहे. तरी कोकणातील सर्व प्रवाशांनी या कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचा प्रवासाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. या गाड्यांच्या विशेष गाड्यांच्या माहितीसाठी स्थानकावरती तपशीलवार माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा. निवेदन संपलं.

0: अशी ही बनवा बनवी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि सचिन तसंच सहकलाकार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग शिवमद भैरव आम्ही आता प्रसारित करीत आहोत. विलंबित त्रितालात तर द्रुत मध्यलयीत निबद्ध आहेत. त्यांना सातसंगत अशी आहे तबला सात बाळकृष्ण अय्यर यांची, तर हार्मोनियम सात केली आहे महमूद धौलपुरी यांनी. तेव्हा ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग शिवमत भैरव.

अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मनसूर आणि सहकलाकार यांनी गायलेला राग शिवमद भैरव आत्ताच आपण ऐकला. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स आणि 101.5 MHz या एफ एम वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:05 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

सुनीता विल्यम म्हणतात, अंतराळात काम करताना आम्ही कोण्या एका देशाचे प्रतिनिधी म्हणून नाही तर पृथ्वीवासीय म्हणून काम करतो, असं म्हणणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम यांचा आज जन्मदिवस. 19 सप्टेंबर 1965 या दिवशी अमेरिकेतील ओहायो राज्यातील युक्लिड इथं त्यांचा जन्म झाला. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: सुनीता विल्यम यांचे वडील डॉक्टर दीपक पांड्या हे मूळचे भारतातील गुजरातमधील अहमदाबादचे रहिवासी, तर त्यांची आई स्लोवियन वंशाच्या होत्या। सुनीता 1 वर्षांच्या असताना ते अमेरिकेत स्थायिक झाले। सुनीता विल्यम यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स

इथं शालेय शिक्षण घेतलं. 1987 साली अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र नौसेना अकादमीतून त्यांनी पदार्थ विज्ञानाची BSc ही पदवी संपादन केली. 1995 साली अभियांत्रिकी व्यवस्थापनाची MSc ही पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली. अमेरिकेतील पायलट मायकल विल्यम्स यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, उद्या सकाळी 8:40

मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या या अवतीभोवती कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन केले रेडिओ सखी अनघा मगदूम यांनी. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका अवतीभोवती हा कार्यक्रम उद्या म्हणजे रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकूया एक निवेदन. हे निवेदन आले मंडल वाणिज्य प्रबंधक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड रत्नागिरी यांच्याकडून. कोकण रेल्वेतर्फे कोकणात घरी गणेशोत्सवासाठी आलेल्या सर्व गणेशभक्त चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी दिनांक 19 सप्टेंबर म्हणजे आजपासून दिनांक 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत 362 विशेष रेल्वे गाड्यांचं संचालन करण्यात आलं आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती सर्व रेल्वे स्थानकांवरती तसंच वेबसाईटवर आणि कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नियमित धावणाऱ्या तसेच या गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचा हा सर्व तपशील आपल्याला रेल्वे स्थानकावरती आणि वेबसाईटवरती मिळू शकेल. त्याचा सर्व प्रवासी गणेश भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असं मंडल वाणिज्य प्रबंधक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड रत्नागिरी यांनी कळवलं आहे. निवेदन संपलं.

आज सुनीता विल्यम्स यांचा वाढदिवस, त्यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत. शिक्षण चालू असताना 1987 साली त्या अमेरिकन नौदलात रुजू झाल्या. पुढे हेलिकॉप्टर सैनिकी सेवेत कार्य करू लागल्या. 1998 साली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने त्यांची अंतराळ यात्री म्हणून निवड केली.

आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यावर आधारित विशेष आकाशवाणी वृत्तांत 11:40 पूर्वउद्घोषणेप्रमाणे प्रसारित होणार होता. हा कार्यक्रम आज दुपारी 1:05 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. या सभेत आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. बदललेल्या या वेळेची सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी. आमच्या कार्यक्रमाविषयीचं निवेदन आत्ताच आपण ऐकलं.

अंतराळवीर सुनीता विल्यम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी आपण जाणून घेत होतो आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नासामध्ये अंतराळ यात्री म्हणून त्यांची निवड झाली. पुढे त्यांनी कमांडर या पदावरती काम केलं. 1998 ते 2006 या दरम्यान त्यांनी अत्यंत कठीण आणि खडतर प्रशिक्षण खूप चिकाटीनं पूर्ण केलं. 9 डिसेंबर 2006 या दिवशी त्यांनी STS-116 मोहिमेअंतर्गत डिस्कवरी या यानातून अवकाशात उड्डाण केलं आणि 22 जून 2007 रोजी त्या पृथ्वीवरती सुखरूप परतल्या. अवकाशातून बोस्टन मॅरेथॉन धावणाऱ्या

श्रोते हो, सुनीता विल्यम यांच्याविषयी आणखीन जी माहिती आहे ती माहितीसुद्धा आजच्या कार्यक्रमातून आपण ऐकणार आहोत. 2024 बोईंग स्टर्लिनर या यानातून त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या होत्या, परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 9 महिन्यानंतर म्हणजे 18 मार्च 2025 रोजी त्या पृथ्वीवरती सुखरूप परतल्या. त्यानंतर त्यांनी नासातून निवृत्ती घेतली. त्यांनी आत्तापर्यंत 608 दिवस आणि 19 मिनिटे इतकं अंतराळात वास्तव्य केलं आहे. तसेच 9 स्पेस वॉक त्यांनी केलेत, ज्याचा एकूण कालावधी 62 तास आणि 6 मिनिटे इतका आहे.

श्रोतेहो, सुनीता विल्यम्स यांना भारताचा आणि भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान आहे. त्यांनी 15 ऑगस्ट 2012 या दिवशी, म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी, अंतराळात भारताचा तिरंगा झेंडा फडकवला होता आणि सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या अशा आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या होत्या. एक भारत श्रेष्ठ भारत.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 94535 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल

0: ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतो, सुनीता विल्यम्स या 2007 भारतातील साबरमती आश्रम, त्यांच्या पूर्वजांचं झुलासन हे मूळ गाव, तसंच ताजमहाल आणि इतर अनेक संस्थांना त्यांनी आवर्जून भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांना सरदार वल्लभभाई पटेल विश्व प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच त्यांना अमेरिकेतील नौदल आणि नासाच्या अनेक पुरस्कारांनी, तसंच आपल्या भारताचा पद्मभूषण हा 2008 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. यासह देशविदेशातील अनेक पुरस्कार आणि पदव्यांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 8 अभिष्टचिंतन.

च्या कार्यक्रमाविषयी निवेदन माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पुणे दौऱ्यावर आधारित विशेष आकाशवाणी वृत्तांत आज दुपारी 1:05 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. त्या प्रसारणात आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. वेळ लागता शुक्रवार आज दुपारी 1:05. आणखीन एक निवेदन. हे निवेदनालय मंडल वाणिज्य प्रबंधक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून. कोकण रेल्वेतर्फे कोकणात घरी गणेशोत्सवासाठी आलेल्या सर्व गणेशभक्त चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आजपासून म्हणजे दिनांक 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2026 या कालावधीत 362 विशेष रेल्वे गाड्यांचं संचालन करण्यात येत आहे. याविषयीची सविस्तर माहिती आणि वेळापत्रक कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवरती तसंच वेबसाईटवरती प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याच्या माहितीसाठी आपण वेबसाईटवर तसंच स्थानकावरती याची माहिती आपल्याला मिळू शकते. नियमित धावणाऱ्या तसेच या गणेशोत्सवासाठी विशेष धावणाऱ्या या गाड्यांचा सर्व प्रवासी गणेशभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा असं मंडल वाणिज्य प्रबंधक कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी कळवलं आहे. निवेदन संपलं.

आणि श्रोतो, या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

सखींनो, स्त्रीच्या मनातल्या भावना, तिच्या जगण्यातला अनुभव आणि तिच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांचे सुरेल गुंफण घेऊन आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलाय. सखींनो, सण असो वा संस्कृती, परंपरा असो वा आधुनिक विचार, आरोग्य असो वा कर्तृत्व, स्त्रीच्या जीवनाशी जोडलेला प्रत्येक रंग म्हणजे वनिता मंडळ. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. मात्र अभ्यासापेक्षा गेम्स, सोशल मीडिया आणि व्हिडिओंच्या आहारी जाण्याचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढताना दिसत आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. सखींनो, त्यामुळं पालकांनी मुलांच्या मोबाईल वापरावर योग्य नियंत्रण ठेवावं, स्क्रीन टाईम त्यांना ठरवून द्यावा आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद वाढवावा. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका, याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण.
1: नमस्कार मैत्रिणींनो, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. मानवाच्या संशोधन वृत्तीनं जग प्रचंड जवळ आल्यामुळे मानवी जीवनाच्या जगण्याचे संपूर्ण निकषच बदलून गेले आहेत हे आता नव्याने सांगायची गरज उरली नाही. या तंत्रज्ञानाचा फायदा करून घ्यायचा की तोटा हे सर्वस्वी मानवाच्या हाती असले तरी हल्लीच्या काळात समाजमनावर याचा विघातक परिणाम होताना दिसत आहे. मैत्रिणींनो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जीवन अधिक सुखसोयीचे बनवते, होय ना? परंतु माणूस या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला तर त्याचे घातक परिणाम अटळपणे भोगावे लागतात. काही वेळा त्यातून भासमय जगाचा मनावर नको तितका प्रभाव पडतो. संभाजीनगर येथे आयफोनसाठी डोंगरावर चढलेल्या मुलासह आईवडिलांचाही मुलाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. अशा कितीतरी घटना रोज ऐकायला, वाचायला आणि पाहायला मिळतात. म्हणजे आता असे म्हणावेसे वाटते की मोबाईल आयफोन इतका मोठा झाला की आयुष्य छोटे होऊन गेले. आजच्या युगात मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केवळ बोलण्यासाठी, संभाषणासाठी वापरले जात असत. पण आजच्या स्मार्टफोनच्या युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही तर तो शिक्षण, मनोरंजन, व्यवसाय, खेळ, बँकिंग, वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि समाजातील अशा अनेक क्षेत्रात आपणास जोडून ठेवताना दिसत आहे. खरं म्हणजे मोबाईल हे एक असे अष्टपैलू उपकरण आहे ज्यामुळे आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. लक्षात येतंय ना मी काय म्हणते ते? मैत्रिणींनो, आपली अधिक चांगल्या प्रकारे प्रगती झाली असती. इतकंच नाही तर मुलांच्या कौशल्याचा विकास होण्याचे मोबाईल हे एक शक्तिशाली साधन सुद्धा आहे हे आजच्या जगात नाकारून चालणार नाही. परंतु दुर्दैवाने समाजातील जवळजवळ 70% स्त्री पुरुष, मुले मुली हे मोबाईलच्या अतिवापराचे बळी पडत आहे. मोबाईलच्या या वेडामुळे काम करण्याची इच्छा कमी झाली आहे. याचा परिणाम एकूण समाजावर आणि पर्यायाने आपल्या देशाच्या प्रगतीवर होताना दिसत आहे. श्रोते हो, या संदर्भात वैचारिक मंथन करीत असताना मुलांचे वय आणि मोबाईलचा वापर याचा परस्पर संबंध समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे. सध्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड प्रकारचा मोबाईल आहे. जीवनातील प्रत्येक वयो

गटात मोबाईलच्या वापराची गरज आणि पद्धत ही वेगवेगळी असते आणि सध्या घराघरात अगदी 6 महिन्यांच्या बाळापासून सर्वजण मोबाईलच्या आहारी गेले आहे असे दिसते. म्हणजे ज्या वेळेला घरातील हे बाळ लहान असतं, जेव्हा ते रडायला लागतं, त्रास द्यायला लागतं, हट्टीपणाने वागायला लागतं, त्यावेळेला आईकडून बाळाला लगेच मोबाईल दिला जातो आणि मग सेकंदासेकंदाला बदलणारी व्हिडिओज, गेम्स, सततचे स्क्रोलिंग याकडे मुलांचे आकर्षण वाढते आणि मुलांचा मोबाईल वापरण्याकडे कल अधिक वाढू लागतो. मैत्रिणींनो, आपली ही मुले जसजशी मोठी होत जातात तशी मोबाईलमधील गेम्स, कार्टून, व्हिडिओ यात अडकत जातात. साधारण 5 ते 12 वयोगटातील मुलांमध्ये यामुळे स्क्रीन व्यसन, अभ्यासाकडे दुर्लक्ष, व्यायामाकडे दुर्लक्ष, दृष्टीवर होणारा परिणाम, खेळामध्ये अनास्था या गोष्टी होतात. तसं पाहिलं तर या वयातील मुले भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय नाजूक अवस्थेत असतात. त्यामुळे मोबाईलचा जास्त वापर केल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबातील नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मुळातच 5 ते 12 हा वयोगट मुलांच्या मूलभूत विकासाचा कालावधी असतो. मैत्रिणींनो, आता आपण टीनेजर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांचा विचार करूया. जर या मुलांचा विचार केला 13 ते 18 वर्ष वयोगटातील ही मुले भावनिक, मानसिकदृष्ट्या अधिक अपरिपक्व असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि दीर्घकालीन ठरू शकतो, किंबहुना ठरत आहे असे दिसते. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अयोग्य आशयाचा वापर. यामुळे मुले त्यांच्या वयाच्या पुढील गोष्टी पाहतात ज्यांचा अर्थ लावण्याची मानसिक क्षमता त्यांच्यात नसते. सुमारे 60% मुले अशी दृश्य पाहिल्यानंतर गोंधळून जातात आणि वयापेक्षा मोठ्या गोष्टीचा विचार करू लागतात. भावनिक परिपक्वता नसताना प्रौढ वर्तनाबद्दल विचार सुरू झाल्याने त्यांच्या मानसिक प्रक्रियांवर नकारात्मक परिणाम होतो. पाहिलेल्या गोष्टींचे अनुकरण करण्याची उत्सुकता वाढते आणि मग त्यामुळे मुलांमध्ये चिडचिड, राग, गुप्तता, एकटे राहण्याची सवय, भावनिक अस्थिरता अशी लक्षणे दिसू लागतात. सतत पासवर्ड बदलणे, पालकांपासून गोष्टी लपवणे यामुळे शिक्षण आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ लागतो. अभ्यासात लक्ष लागत नाही, वेळेचे भान राहत नाही. गृहपाठ, प्रकल्प आणि वाचनाची आवड यामुळे मुलांमध्ये कमी होताना दिसते. आणि हो, आणखी एक महत्त्वाचं, रात्रीपर्यंत फोन पाहणे, व्हिडिओज पाहणे यामुळे झोपेचा अभाव निर्माण होतो आणि मग दुसऱ्या दिवशी सतत थकवा जाणवतो. या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजेच मोबाईलच्या या अतिवापरामुळे, सायबर फसवणूक, स्कॅम, सायबर बुलिंग आणि चुकीच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे मुलांवर मानसिक दबाव येऊ शकतो. शारीरिक बदलांमुळे मुले प्रौढ होत असली तरी समज परिपक्व नसल्यामुळे भावनिक असंतुलन निर्माण होते. यामुळे मनात न्यूनगंड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळेला मुले आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मैत्रिणींनो, अशा परिस्थितीत पालकांना, आई वडिलांना, म्हणजेच आपणा सर्वांना आपल्या मुलांचे टीव्ही मोबाईलचे व्यसन कसे सोडवावे याची नेहमीच घोर चिंता लागलेली असते. मुलं ऐकतच नाही असे म्हणून आई वडील त्यांच्या कामात मशगूल होतात आणि त्यानंतर मुलं मोबाईलच्या सोबत राहतात. टेलिफोन, संगणक, मोबाईल, इंटरनेट या डिजिटल तंत्रज्ञानाच्या जगात नवे नवे शब्द रूढ झाले. टेक्नोसॅव्ही हा शब्द रूढ होत असतानाच आता आणखी एका नव्या शब्दाची भर पडली आहे. तुम्हा सगळ्यांना तो शब्द माहिती आहे आणि तो म्हणजे स्क्रीन टाईम. आता स्क्रीन टाईम म्हणजे काय? तर आपण सर्व, लहानांपासून वृद्धांपर्यंत, ज्या ज्या वेळेला टीव्ही, मोबाईल, टॅबलेट यासारखे जे काही गॅझेट्स असतात, ज्याचा दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर वापर करत असतो, त्या वापरण्याच्या वेळेला स्क्रीन टाईम असं म्हणतात. मैत्रिणींनो, मुलांचा हाच स्क्रीन टाईम आता वाढत चाललाय असं निदर्शनाला येत आहे. नवी पिढी या वेगवेगळ्या डिव्हाइसच्या नादी लागून वास्तविक जगाचे भान विसरायला लागली आहे आणि याचा परिणाम

त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता विकलांग होताना दिसत आहे. नात्यात अंतर वाढत चाललंय. प्रत्यक्षातले जग आणि आभासी जग यातला फरक समजेनासा झाला आहे. वास्तवातील मित्रमैत्रिणींपेक्षा सोशल मीडियावरील मैत्री जास्त आवडायला लागली आहे. या सोशल मीडियामध्ये सायबर गुन्हेगारीसुद्धा वारंवार आढळून येत आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, ATM यासंबंधीची माहिती, OTP, पासवर्ड इत्यादी खाजगी माहिती नकळत वापरकर्त्यांना लिंक होऊन सायबर भामट्यांकडे जाते आणि बऱ्याच वेळेस पालकांची बँक खाती रिकामे झाल्याचे पाहावयास मिळते. अशा अनेक घटना आपण वर्तमानपत्रात सुद्धा वाचतो. आभासी जगात राहणाऱ्या मुलांना प्रत्येक वस्तू उपकरण हे स्मार्ट असणे ही आजची चैन नसून गरज वाटत आहे. म्हणूनच सततचे इंटरनेट, मोबाईल हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. मोबाईल हा विद्युत चुंबकीय तरंगावर कार्य करतो. सर्व सिग्नल्स हे विद्युत चुंबकीय तरंगाच्या सहाय्याने प्रसारित होतात आणि या तरंगाचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे याचा जेवढा जास्त वापर तेवढा धोका वाढतो. तसंच मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे पडू लागतात. लहान मुलांना कमी वयात जास्त नंबरचा चष्मा लागलेला पाहायला मिळतो. आणि हो मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलवर सतत विशिष्ट बोटांचा वापर केल्यामुळे अनेक मुलांना हाडाशी संबंधित आजार लहान वयातच होत आहे असे दिसते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक गोष्ट महत्त्वाची आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे सुरीसारखे म्हणजेच चाकूसारखे असते. त्याचा वापर एखादे फळ कापण्यासाठी करायचा की एखाद्याचा खून करण्यासाठी, म्हणजेच तंत्राला वापरणारे मन आणि विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेप्रमाणेच आपल्याकडे सुद्धा शाळकरी मुलांवर, शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर खुनी हल्ले झाले. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत व्यक्तीने केले आहेत. परंतु मैत्रिणींनो, समजा भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल, त्यावेळी खुनी कोण हे ठरवणे अवघड असेल. म्हणजे यावरून असे म्हणता येईल की माहिती तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी, परंतु त्याबरोबरच विघातक विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमता निर्माण झाली. त्यामुळे कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी अशी ही वृत्ती मानवी समाजाला नष्ट करेल का अशी भीती वाटू लागली आहे. श्रोते हो, म्हणूनच आता जगभरातील MIT, स्टॅनफर्ड, हॉवर्ड यासारख्या प्रतितयश विद्यापीठात नैतिकता, नीतिमूल्ये या मूलभूत विषयांवर संगणक तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. आणि हो, इंग्लंडमध्ये तर नैसर्गिक शाळेचा प्रयोग सुरू केलाय. मैत्रिणींनो, यामध्ये शासनाने आणि पालकांनी मिळून आपली मुले या मोबाईल, TV, संगणक यासारख्या तांत्रिक गॅझेटपासून जास्तीत जास्त दूर कशी ठेवता येतील आणि त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता कशी वाढेल यासाठी हा नवा प्रयोग सुरू केलाय. म्हणजे अगदी आपल्या भारतातल्या शांतिनिकेतन सारखी शाळा सुरू केली आहे असं म्हणा ना. स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांनी तर मुलांना डिजिटल माध्यमातून शिक्षण न देता पाठ्यपुस्तकातून शिक्षण देणे सुरू केले आहे. नॉर्वे देशातील संशोधकांना मात्र वेगळीच गोष्ट लक्षात आली. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील संशोधकांना पालकांच्या फोनच्या अतिवापरामुळे मुलांची शब्द समजण्याची आणि ते शब्द वापरण्याची क्षमता मंदावल्याचे आढळले. पालक लहान मुलांसमोर वारंवार फोन वापरत असतील किंवा लॅपटॉपवर काम करत असतील तर त्याचा परिणाम मुलांच्या भाषा शिकण्याच्या आणि बोलण्याच्या क्षमतेवर होतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे. म्हणून पालकांनी आपल्या मोबाईल वापरण्याच्या सवयीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
कारण लहान मुलांना मोबाईल देणे म्हणजे त्यांच्या आयुष्य

कशी खेळण्यासारखे आहे. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला एक वेळापत्रक ठरवून दिले पाहिजे, दिवसभराचे नियोजन केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम, सूर्यनमस्कार, देवपूजा करून मुलांना सकाळचा थोडा अभ्यास अर्थातच शाळेच्या वेळेनुसार, वर्तमानपत्रांचे वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. इतकंच नाही तर चालू घडामोडींवर मुलांशी चर्चा करायला पाहिजे, मुलांशी गप्पा गोष्टी करायला हव्यात. शाळेत होणाऱ्या रोजच्या गोष्टींवर पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलं सध्या बाहेर विविध प्रकारच्या गेमिंग झोनमध्ये गेम खेळायला जातात, यावर पालकांनी निर्बंध घातले पाहिजे. यात मुलांचा फक्त आणि फक्त टाइमपास होतो आणि पालकांचा तर पैसा वाया जातो. ज्यातून मुलांना शिकायला मिळेल अशा प्रकारच्या गोष्टीकडे पालकांनी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे. मैत्रिणींनो, मी तर असं म्हणेल की सुई दोऱ्याच्या वापरापासून ते स्वयंपाकघरातील सर्व गोष्टींपर्यंत आईवडिलांनी आपल्या मुलांना स्वयंपूर्ण बनवले पाहिजे. यामुळे आई वडील आणि मुले यांच्यात सुसंवाद राहील. मुलांना मोबाईल आणि टीव्ही पाहू देणे हा सध्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार जेवढा कमी वेळ मोबाईलसाठी द्याल तेवढे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहील. मोबाईल असो किंवा टीव्ही असो किंवा सोशल मीडिया असो, त्यावर काय पाहावे याचे मॉनिटरिंग पालकांनी केले पाहिजे, तरच ढासळलेली समाजव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटतो. शाळा महाविद्यालयांमधून डिजिटल साक्षरतेबरोबरच मोबाईल स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक आहे. नागरिकशास्त्र या विषयात त्याचा समावेश व्हायला हवा, ज्यामध्ये स्मार्टफोनचा योग्य वापर, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्याचे नियम, सेल्फीविषयीची माहिती, व्हिडिओज, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवाल यासारख्या घटकांचा समावेश त्यात असला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये जागरूकता निर्माण होऊन या डिजिटल तंत्रज्ञानाचा ते योग्य वापर करतील. मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल युगात सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब आहे. त्यासाठी स्वतंत्र सायबर नियमांची आवश्यकता आहे. खरं म्हणजे अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरायला हरकत नाही, पण सोशल नेटवर्किंग साईटवर जाऊन मित्रमैत्रिणी शोधू नका बरं का. अशा ई नातेसंबंधांचे मानवी ऋणानुबंधात रूपांतर फार क्वचितच होते. कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते, तंत्रज्ञानाचीही असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. आणि हो, वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, नाट्यक्रिया, योगा, फिरणे, संगीत यासारख्या पर्यायांचा वापर करा. यासाठी मैत्रिणींनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपण आपल्या स्वतःवर बंधन आणि शिस्त घालणं आवश्यक आहे. माफक प्रमाणात जर तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा वापर केला तर आपणासाठी, समाजासाठी आणि देशासाठी तो विकासाचा मेरूमणी ठरेल. जाता जाता मैत्रिणींनो, एक आई आणि मुलगी यांच्यातला छोटासा संवाद तुम्हाला सांगते. म्हणजे असं असतं की तनया नावाची एक मुलगी असते, ती मुलगी सारखी मोबाईलवर खेळत असते. तिची मैत्रीण तिला बाहेर खेळण्यासाठी बोलवते, पण ती मात्र काही बाहेर खेळायला जात नाही. आणि मग ती मुलगी सातत्याने सांगत असते की सगळं तर या मोबाईलमध्ये आहे, मग मला बाहेर खेळायला जायची गरजच नाही. आणि तिचं त्या मोबाईलवर खेळणं सुरूच असतं. आणि मग ती म्हणते खेळता खेळता, या खेळात आता हा सैनिक मरण पावला आणि आता दुसऱ्याला मारायचे आहे. वाव, सर्व सैनिक मरण पावले, अरे वा, मी जिंकले, खेळ संपला. आणि आईला जोराने हाक मारते, आई आई अगं मला खूप भूक लागलीये, मला जेवायला दे. तिची आई येते आणि तिला दाखवते, या माझ्या मोबाईलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थाची चित्रे पहा. तनया त्या मोबाईलमधली सगळी चित्र पाहते. पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स हे पाहून तनया म्हणते, माझ्या तोंडाला नुसतं पाणी सुटलंय, तू मला आत्ता काहीतरी खायला दे बरं पटकन. आई म्हणते, तू मोबाईलवर खाद्यपदार्थाची चित्रे पाहिलीस ना, मग तुझे पोट भरले असेलच, मग तुला आता अन्य पदार्थ देण्याची काय आवश्यकता आहे, मी तुला काहीही देणार नाही. तनया म्हणते, हे अगं आई, मोबाईलमध्ये का खाद्यपदार्थ पाहून पोट भरतं?

0: मग आई म्हणते, जर हे खरं आहे तर मग तुला देखील हे माहीत असलं पाहिजे की मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही, स्वास्थ्य रक्षण देखील होत नाही. तरी तनया म्हणते, आई मला मोबाईलवर खेळणे आवडते. आई म्हणते, तनया आपल्याला जे आवडते ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. योग्य खेळ, पौष्टिक अन्न आणि रात्रीची पुरेशी झोप यामुळे आरोग्य चांगले राहते. मोबाईलवरील आभासी जग हे वास्तव जग नाही. गरजेनुसार आणि योग्य प्रकारे मोबाईलचा वापर करावा, परंतु त्याचा अतिरेक सर्व ठिकाणी टाळला पाहिजे. आईचं हे म्हणणं तनयाला कळतंय. मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आईचे हे बोल कळले असतील. मग काय कळणार ना मोबाईलचा मर्यादित वापर. धन्यवाद.
1: मोबाईलच्या स्क्रीन टाईमचा धोका याविषयी प्रणिता झांबरे यांचं मार्गदर्शनपर भाषण मैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलं.

सखींनो भाद्रपदाची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असतो. घराघरात गणरायाचं आगमन होतं आणि त्यांच्या पाठोपाठ लगेचच लाडक्या गौराईंचंही माहेरी आगमन होत असतं. सखींनो, गौरी म्हणजे केवळ पूजल्या जाणाऱ्या देवीचं रूप नाही बरं का, गौरी म्हणजे

0: बाहेरची ओढ, लेकीचं प्रेम, आईची माया आणि स्त्रीच्या अंतःकरणातील अमर्याद शक्ती। तेव्हा सखींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर याच विषयावर संवाद ऐकूया, गौरी आणि स्त्री जीवन। संवाद लेखन संगीता नेवे यांचं, संवादात लेखिकेसह सहभाग आहे सारिका दांडगे यांचा। तेव्हा ऐकूया संवाद गौरी आणि स्त्री जीवन। आले आले, कोण बरं आला आता? अय्या ताई तू, अगं ये ना ये ना, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज।
1: वा वा, काय येडा बाई, सरप्राईज का सरप्राईज, विसरली वाटते। अगं तुला मागच्या आठवड्यातच फोन करून नाही सांगितलं का मी की गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुझ्याकडे येईल म्हणून?
0: सॉरी सॉरी, मी विसरलेच ग। अगं अगदी बघ ना बाई, मला विसरच पडला ग।
1: अहोन, कडून आमच्यावर लक्ष द्यायला फुरसत मिळेल तेव्हा तर।
0: काही म्हंटले का ताई तू?
1: नाही नाही, काहीच नाही। बरं ते जाऊ दे, तुझे यंदा महालक्ष्मीचे दर्शन झाले की नाही?
0: हो झाले की ग ताई, मला ना कालच त्या जोशी काकूंकडे गौरीच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं बघ, आणि तिथंच छान गौरीचं दर्शन झालं आणि ओटी सुद्धा भरली बर का मी गौरींची।
1: छान, अगदी छान झाली। अगं मी देखील तुझ्याकडे येण्याअगोदर त्या कीर्तीकडे जाऊन आले बघ दर्शनाला महालक्ष्मीच्या।
0: काय भारी वाटतं ना ग त्या घरामध्ये महालक्ष्मीमुळे।
1: बिलकुल,
0: काय अंगणात काढलेली ती सुंदर रांगोळी, दारी लावलेलं तोरण, महालक्ष्मींसाठी सजवलेला तो मखर, फुलांची आरास आणि त्या फुलांचा दळणारा सुगंध।
1: बिलकुल,
0: आहा हा हा ताई, सारं काही अगदी मन प्रसन्न करणार।
1: बिलकुल,
0: आणि अगदी अंगामध्ये तर कसा उत्साह संचारतो
1: ना। हो ना,
0: आणि वातावरण कसं उत्साह निर्माण करणार होतं ते।
1: अगं आणि त्यातल्या त्यात तो लोबान गुगुळचा सुगंध घरादाराबरोबरच प्रत्येकाच्या मनालाच प्रसन्न करून टाकतो बघ। अगं जणू काही संपूर्ण नकारात्मकता त्या पवित्र धूपाच्या धुराने आणि त्याच्या सुवासाने त्या घरातून कशी पळ काढते बघ।
0: पण ताई, या गौरीचं इतकं काय ग महत्व मला सांग ना।
1: अगं ही गौरी म्हणजे आईचं रूप, म्हणून तिला गौराई म्हटलं जाते बघ।
0: हो का?
1: सौभाग्य, मांगल्य, समृद्धी, प्रेम, माया, वात्सल्य आणि शक्ती यांचं प्रतीक म्हणजे ही गौराई।
0: हो, पण ताई आपण गौरी पार्वतीला म्हणतो ना, मग ह्या पार्वती आहे की लक्ष्मी?
1: अगं तुला तर माहीतच आहे ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती बघ। कोणी श्रद्धेने पार्वती समजतात, कारण गणेशोत्सवानंतरच गौरीचे आगमन होते बघ।
0: हो बरोबर,
1: जणू काही आपल्या पुत्र श्री गणेशाचे कौतुक या पृथ्वीवर कसे होते हे बघण्यासाठीच देवी पार्वती श्री गणेशा पाठोपाठ घरोघरी येत असावी असे मला वाटते बरं।
0: आणि ताई यावरून तुला नाही वाटत का ग की आजच्या आईनं सुद्धा आपल्या मुला मुलींवर असंच लक्ष द्यायला हवं?
1: हो बिलकुल बिलकुल,
0: करून ते कुठल्याही चुकीच्या सवयींना बळी पडणार नाही।
1: अगदी अगदी बरोबर सारिका, आईने आपल्या मुलांना वेळ हा द्यायलाच हवा,
0: हो ना,
1: त्यांना विश्वासात घ्यायलाच हवं।
0: बरोबर,
1: कारण तुला माहितीये का आजच्या या एआयच्या युगात सुद्धा संकट प्रसंगी एआयची नाही तर आईची आठवण येऊन ए आई अशी हाक निघते बघ, इतकी या आई या शब्दात ताकद आहे बघ
0: ना ताई। म्हणूनच तर म्हणते की प्रत्येक आई वडिलांचं आपल्या पाल्यांशी जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं असलंच पाहिजे, जेणेकरून त्यांची मुलं सोशल मीडियाच्या जाणारच नाही ग।
1: हो अरे वा, आमची ही येडाबाई आता काय शहाण्यासारखी बोलायला लागली बाई।
0: मग काय तुम्हाला लहानच समजते का अजून?
1: अगं सारिका, तुला माहितीये का आपले हे रीतिरिवाज, प्रत्येक सण उत्सव हे आपल्या मानव जीवनाशी निगडीतच असतात बघ, आणि त्यातल्या त्यात आपल्या स्त्री जीवनाशी तर अधिक निगडीत असतात, कारण स्त्रीच तर समाजाचा खरा आधारस्तंभ आहे ग।
0: बरोबर ताई तुझं बरं। मग मला आता हे सांग की या गौरींचं आगमन, तिचं पूजन आणि विसर्जन याचाही आपल्या स्त्री जीवनाशी काही संबंध आहे का?
1: बिलकुल अगं, निश्चितच आहे। कोणी गौरीला पार्वतीचं रूप म्हणत तर कोणी महालक्ष्मीचे, पण तसे पाहिले तर ही जगज्जननी आदिशक्ती आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी या पृथ्वीवर येते बघ। ती आई अर्थात शक्ती म्हणून नाही तर एक माहेरवाशीण म्हणून।
0: अच्छा, प्रत्येक सासूरवाशीन मुलीची आई आपल्या लेकीची आतुरतेने वाट बघत असते,
1: तसंच
0: सारे भक्त आणि भाविक या महालक्ष्मीचं आगमन होण्याची वाट बघत असतात ना।
1: बिलकुल अगदी अगदी हो, आणि त्याच्या स्वागतासाठीच मग कामांची लगबग चालू होते बघ, सारे

0: घर घरातील प्रत्येक कानाकोपरा प्रत्येक वस्तू स्वच्छ केली जाते, जेणेकरून तिच्या स्वागतात कुठेही काहीही कमतरता राहायला नको बघ. आणि घरातील अस्वच्छता बघून ती महालक्ष्मी नाराजी व्हायला नको.
1: अर्थात जसं आपण दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करतो,
0: अगदी अगदी अगदी बरोबर, बिलकुल तुझं बरोबर आहे. यावरून आपण श्रीवर्गाने हे लक्षात घ्यायला हवं सारिका की आपल्या घरी स्वच्छताही असायलाच हवी. मग त्यासाठी अगं गौरीची किंवा दीपावलीच्या महालक्ष्मीची वाट बघत बसण्याची काय गरज आहे.
1: आणि ताई तसंही आपण म्हणतोच ना की संध्याकाळी दिवा लावल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होत असत. तर आपण संध्याकाळी शुभम करोती म्हणताना लक्ष्मीला घरात बोलवण्यासाठी म्हणतो की नाही ती शुभम करोती.
0: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो, घरातील पीडा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय, तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार, आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग.

0: परफॉर्म करोती.
1: बिलकुल. आणि म्हणताना आपण काय म्हणतो, घरातील पीडा बाहेर जाहो, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. अर्थात काय, तर घर स्वच्छ तर मन स्वच्छ राहणार, मन प्रसन्न राहणार, आजारपण दूर होणार, आणि आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यालाही बघ कसं प्रसन्न वाटणार. आणि तेच तर महत्वाचं आहे ग, शेवटी अतिथी देवो भव हीच आपली संस्कृती.
0: मग जेव्हा प्रत्यक्ष आदिशक्ती महालक्ष्मी आपल्या घरी माहेर वाशिन म्हणून येतात ना, मग तेव्हा काय करू
1: आणि काय नाही
0: असं त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला वाटत असतं.
1: बिलकुल.
0: घरादाराला अगदी आनंदाचं उधाण आलेलं असतं ग.
1: हो. आणि अग हा श्रावण म्हटला ना की व्रत वैकल्य सण उत्सव यांची या श्रावणात कशी मानदेवाळीच असते. पण श्रावण संपताच सर्वांना वेद लागतात ते गौरी गणेशाच्या आगमनाचे.
0: अर्थात श्री गणेशाच्या आगमनाप्रमाणेच गौरीच्या आगमनाची ही तिथी ही ठरलेलीच असते ना गताई.
1: हो. अग भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.
0: हो ना.
1: अष्टमीला ज्येष्ठा गौरी पूजन तर नवमीला गौरीचे विसर्जन होते. पण यंदा मात्र अग हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्र आले ना, मग एक तिथी घटली आणि म्हणून यंदा षष्ठीला गौरीचे आगमन, सप्तमीला गौरी पूजन झाले आणि आज अष्टमी ना, आज अष्टमी तिथीला गौरीचे विसर्जन होईल बघ.
0: बरोबर. म्हणजे गुरुवारपासून घरोघरी आगमन झालेल्या गौरींचं आज विसर्जन होईल ना.
1: हो अगदी बरोबर. म्हणजे या गौरी आपल्याकडे फक्त अडीच प्रहराच्या माहेरवासासाठी येतात बघ.
0: आणि ताई गौरींचं आवाहन किंवा आगमन म्हणजे नेमकं काय असतं आता त्याबद्दल मला सांग.
1: बर. अगं गौरीचे आगमन म्हणजे त्या दिवशी घरात गौरीची स्थापना पंचांगात दिलेल्या मुहूर्ताप्रमाणे केली जाते. सर्वप्रथम त्यांना बाहेरून घरात अगदी वाजत गाजत कौतुकाने आणले जाते. दारातच त्यांची पूजा करून त्यांना औक्षण केलं जातं आणि त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुंदर अशा मखरात त्यांची भक्तिभावाने स्थापना केली जाते बघ.
0: आणि अगं ताई या दोनच बसवल्या जातात का?
1: हो. अगं दोन म्हणजे या दोघी बहिणी असतात आणि त्या दोघी बहिणी सोबतच माहेरायला येतात. बिलकुल. मोठी ज्येष्ठा आणि लहान कनिष्ठा. पण दोघींचा मानपान अगदी बरोबरीने केला जातो सारी का.
0: म्हणजे जसं आपण दिवाळीत जातो तर आई आपणा दोघींनाही सारख्याच साड्या घेते ना.
1: बिलकुल. काही सारी का
0: काय ग,
1: बिलकुल खोटं बोलू नको.
0: मी काय
1: तू म्हणजे प्रत्येक वेळेस बघ माझ्या साडीपेक्षा ना भारी साडी काढते.
0: येणारच की मग.
1: शेवटी काय घरातली शेंड फळणं तू तुझे लाडच करणार सगळे जण.
0: जाऊ दे ते जाऊ दे ना. अग
1: आता
0: महालक्ष्मीची माहिती सांगता तू काय आपल्या साड्यांवर आली ग.
1: बर. अगं तसं नाही, पण या महालक्ष्मींमध्ये प्रत्येक स्त्रीने ना आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांचा तो प्रेमळ सोज्वळ शांत सात्विक प्रसन्न आणि मातृत्वाचा भाव आपण सर्व स्त्रियांमध्ये असायलाच हवा बघ.
0: बरोबर.
1: कारण शेवटी प्रत्येक स्त्री ही त्या घरची लक्ष्मी असते. ती आई बहीण मुलगी पत्नी सून अशा कितीतरी भूमिका निभावते ग. आणि प्रत्येक भूमिकेत सर्वांना प्रेम देणं हे तिचं आद्य कर्तव्य असतं
0: ताई. आणि मला असं का वाटतं ग की तू कुठे ना कुठे मलाच काहीतरी टॉन्ट मारते ग.
1: तू ना सारिका यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणं.
0: काही नाही मी.
1: अगं बाई मी समस्त स्त्री वर्गाला उद्देशून बोलत आहे ना, मग मी सुद्धा आली ना त्यात.
0: सांग ना.
1: तुला ना आधीपासून असं आपल्यावर ओढून घ्यायची सवय आहे बघ सारिका.
0: काही नाही.
1: जाऊ दे. आपल्या संवादाचे रूपांतर वादात करू नको बाई.
0: ए तायडे काही वाद बीत काही नाही. अगं इतके छान चर्चा करतोय आपण. आणि तू काय ग की मला छान माहिती सांगते. सॉरी ताई. हा बघ वाटलं तर ताई कान पकडते, पण पुढची माहिती सांग ना मला.
1: ओके सांगते पण एका आटेवर असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही आणि शांतते सर्व ऐकशील ना सारिका.
0: आता मी अगदी
1: तेव्हाच तुला या महालक्ष्मीची महती तर कळेल, पण आपण कुठे चुकतो याचं आत्मपरीक्षणही तुला करता येईल.
0: चालेल चालेल ताई. मी आता बिलकुल तुला डिस्टर्ब करणार नाही, पण मला जर काही प्रश्न असतील तर मी आवर्जून विचारेल.
1: बिलकुल.
0: तुला चालेल ना?
1: चालेल काय. अगं धावेल. तर महालक्ष्मींचे स्वागत औक्षण करून केले जाते. कारण प्रत्यक्ष लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी चालत आपल्या घरी आली आहे अशी त्यामागची भावना असते बघ. मग त्यांना अगं घरभर फिरवलं जातं जेणेकरून देवीने घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यावर कृपादृष्टी ठेवावी. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी शांती व आनंद वृद्धिगत व्हावा हा त्यामागचा हेतू असतो सारिका.
0: ताई ही केवळ

0: पूजा विधी नसून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी केलेली सुंदर प्रार्थना पण असते की नाही?
1: अगदी अगदी बरोबर सारिका. मग सुंदर सजवलेल्या, फुलांनी सुशोभित केलेल्या, रोषणाईने झगमगणाऱ्या अशा सुंदर मखरामध्ये त्या महालक्ष्मींना स्थापित केले जाते. सुंदर साड्या, साजेशे दागिने, हातात बांगड्या, केसांना गजरे आणि अगं गळ्यात फुलांच्या माळा, असा सर्व शृंगार त्यांना अर्पण केला जातो
0: ना ताई. आणि बऱ्याच जणांकडे या महालक्ष्मींसोबत त्यांचं बाळ सुद्धा असतं ना ताई?
1: हो, अगं कोणी नवस पूर्ण झाला म्हणून बाळ महालक्ष्मीसोबत बसवितात, तर कोणी पूर्वापार जी पद्धत चालली असते ना तिला आपापल्या परीने जपतात. म्हणूनच अगं प्रत्येकाकडे फुलोरे सुद्धा वेगवेगळे नवसाप्रमाणे असतात बघ. कोणी पापड्यांचे, कोणी अनारस्यांचे, तर कोणी सांजोऱ्यांचे फुलोरे करतात.
0: मग ताई पहिल्या दिवशी महालक्ष्मींना कोणता नैवेद्य दाखवला जातो ग?
1: अगं सारिका, नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा पूर्वापार चालत आलेल्या रिवाजानुसार विविधता ही आढळते.
0: हो ना,
1: पहिल्या दिवशी कुणाकडे आंबाडीची भाजी आणि भाकरी केली जाते, तर कुणाकडे शेवाया आणि कुणाकडे तांदुळाचे घावन नैवेद्याला दाखवितात.
0: मग शेवटी काय ताई, महालक्ष्मींना आपला भाव आणि आपली भक्तीच हवी असते फक्त.
1: अगदी बरोबर सारिका. आणि तुला माहित आहे का, जोपर्यंत या महालक्ष्मी घरात असतात ना, तोपर्यंत त्या घरात भाव, भक्ती आणि श्रद्धा निरंतर वास करते.
0: हो ताई, आणि त्याच भावभक्तीनं दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू होते. मग आता दुसऱ्या दिवशी काय काय नैवेद्य करतात ताई?
1: अगं दुसऱ्या दिवशी वरण भात, वडे भजे, कोशिंबिरी, चटण्या, कढी, खीर आणि अगं 16 भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात सारिका. याशिवाय ज्येष्ठा महालक्ष्मीस पुरणपोळीचा, तर कनिष्ठा महालक्ष्मीस ज्वारीच्या कणांपासून बनवलेल्या आंबीलचा नैवेद्य दाखवला जातो बघ. त्यानंतर घरातील सर्व सदस्य एकत्रित येऊन महालक्ष्मीची आरती करतात. बऱ्याच जणांकडे अगं 16 पुरणाच्या दिव्यांनी आरती देखील केली जाते. आणि मग पंचपक्वानांचा नैवेद्य महालक्ष्मीला अर्पण करून भोजन करण्याची विनंती केली जाते.
0: ताई यावरून असं निश्चितच लक्षात येतं की आपण देखील या निसर्गातील सर्व प्रकारच्या भाज्यांचा आस्वाद नक्की घ्यायला हवा आणि त्यासोबत निसर्गाला जपायलाही हवं.
1: बिलकुल बिलकुल. अगं आणि सारिका, तू निसर्ग म्हटलून मला आठवले. अगं या महालक्ष्मीची जेव्हा षडोपचारे पूजा करतात ना, तेव्हा आवर्जून 16 पाने आघाड्याची आणि 16 दुर्वांची पाने महालक्ष्मीला आवर्जून अर्पण केली जातात.
0: निसर्गाशी जुळवून घ्या, निसर्गाशी जवळीक साधा, हाच
1: उद्देश. अगदी बरोबर. भोजनानंतर महालक्ष्मींना 5 विड्याच्या पानांचा विडा किंवा तांबूल अर्पण केला जातो. आणि मग त्यानंतर दोन्ही महालक्ष्मींची साडी चोळीचा आहेर करून यथाशक्ती ओटी भरली जाते बघ.
0: बापरे ताई, अगो हे एवढं सर्व करताना त्या सर्व स्त्रिया आपल्या भगिनी किती थकून जात असतील. अगं
1: नाही ग, थकवा कसला त्यात, गौराईचे आगमन म्हणजे नवशक्तीचा संचार.
0: मी पण त्या काकूंकडे गेले होते ग, एवढं सगळं करून त्यांचा चेहरा
1: अगदी ताजा
0: फ्रेश वाटत होता.
1: आपण नाही का माहेरी गेल्यावर आपल्या आईला हे करू की ते करू होतं, अगदी तसंच.
0: आणि आई किती प्रेमाने करते ग.
1: अगं तशाच्या माता भगिनी सुद्धा महालक्ष्मीचे कौतुक करतात. एवढेच काय तर सुवासिनींना मोठ्या प्रेमपूर्वक जेवू सुद्धा घालतात.
0: हो ना.
1: आणि संध्याकाळी मग परिसरातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवास बोलवले जाते आणि त्यांना खिरापत दिले जाते.
0: आणि ताई हे हळदी कुंकू देण्यामागचं काय ग महत्व?
1: अगदी छान विचारलं. अगं हळद म्हणजे आरोग्य बघ, आणि कुंकू म्हणजे सौभाग्य, मांगल्य. अर्थात एकमेकींना हळदी कुंकू लावताना आपण त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी, अगं आणि आनंदासाठी प्रार्थना करतो बघ.
0: अरे वा, म्हणजे इथं गरीब श्रीमंत, लहान मोठा, जात पात हा भेदच मिटला ना.
1: बिलकुल.
0: अर्थात हा कार्यक्रम नसून नात्यांची वेण घट्ट करणारी ही आपली एक भारतीय संस्कृतीच
1: आहे. अगदी बरोबर. आणि आजच्या तरुण पिढीने तर या रूढी परंपरा जपायला हव्यात बरं सारिका. पण अंधश्रद्धा म्हणून
0: नाही,
1: तर त्या मागचा अर्थ
0: समजून घ्यायला पाहिजे ताई.
1: बिलकुल.
0: शिवाय पूजा आणि व्रत वैकल्य करताना पर्यावरणाची काळजी, साधेपणा आणि भावभक्ती सुद्धा महत्वाची.
1: अगं शेवटी काय, देवाला फक्त 2 हात आणि तिसरं मस्तक इतकंच पुरे. अर्थात महालक्ष्मींनाही महागड्या साड्या, महागडे दागिने नकोत. त्यांना शुद्ध मन, पवित्र भाव, निर्मळ प्रेम, निस्वार्थ सेवा आणि फक्त सुसंस्कार हवेत. अर्थात गौरी पूजन म्हणजे सारी का स्त्रीचा मान सन्मान, कुटुंबातील ऐक्य आणि आपल्या संस्कृतीचे जतन आहे.
0: हो ना ताई, म्हणूनच दोन दिवस गौराईच्या कौतुकात घर कसं गजबजलेलं असतं.
1: हो ना,
0: पण तिसऱ्या दिवशी अर्थात विसर्जनाच्या दिवशी घरातील वातावरणात आनंदाबरोबरच निरोपाची विरहाची एक हळवी भावना असते. बरं,
1: हो.
0: गौरी आता जाणार या कल्पनेनच मन कसं भरून येतं ग ताई त्या सर्वांचं.
1: बिलकुल बिलकुल. हो ना अगं, पण सारिका जसं सकाळ झाली की रात्र होणारच ना, तसं भेटीनंतर विरह असणारच. पण विरह म्हणजे शेवट नाही ग बिलकुल, कारण विरह म्हणजे पुन्हा भेटण्याचे आश्वासनच.
0: पण ताई, या गौराईशी अवघ्या 3 दिवसात इतकं जिव्हाळ्याचं नातं कसं जुळतं ग?
1: अगं, कारण आपण त्यांना फक्त महालक्ष्मी मानत नाही तर त्यांना आपल्या घरच्या लेकी मानतो
0: ना,
1: त्यामुळे मायलेकीचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. आणि म्हणूनच गौरी विसर्जनाच्या वेळी सारिका अनेक महिलांच्या डोळ्यात बघ अश्रू दाटून येतात, कारण त्या क्षणी प्रत्येक आईला आपल्या सासरी जाणाऱ्या मुलीची आठवण होते आणि प्रत्येक मुलीला आपले माहेर सोडतानाचा क्षण आठवतो.
0: खरे ना, पण ताई गौरी आणि स्त्री यांचं नातं इतकं घट्ट काय ग ताई, त्याबद्दल सांग ना मला.
1: कारण प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप असतं बघ.
0: हो का?
1: ती संसार घडवते, प्रेम देते, त्याग करते आणि संकटातही खंबीर राहते बघ, अगदी दुर्गेसारखी.
0: हो ना, पण ताई तरीही स्त्रीच्या वाट्याला इतकं दुःख का ग? का तिच्या त्यागाचं तिच्या कार्याचं कौतुक होत नाही ग?
1: हो ना,
0: प्रत्येक प्रसंगी अगदी तिची अवहेलना केली जाते.
1: हो अगं, याला कारणीभूत ना सारिका स्त्रीच आहे.
0: हो ना, कारण मुलगी वाटतं,
1: कारण बघ मुलगी आणि सून यात भेदभाव केला जातो, बहीण आणि वहिनी यातही भेदभाव केला जातो. म्हणूनच हे गौरी पूजन आपल्याला शिकवतं की प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा.
0: नक्की नक्की.
1: कारण ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा आदर होईल ना सारिका, त्या त्या घरात गौरीस काय तर 33 कोटी देवता वास करतील बघ. शेवटी म्हटलेच आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता.
0: खरंच ना ताई, या गौरी पूजनाच्या निमित्तानं प्रत्येक घरात प्रत्येक मनात हा संदेश पोहोचलाच पाहिजे, तेव्हाच तर हे गौरी पूजन खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
1: बायना उठ पहाड के नीचे. चला
0: म्हणजे
1: चला म्हणजे इतक्या चर्चेचे काहीतरी सार्थक झाले बघ.
0: म्हणजे काय ग ताई, तुला काय म्हणायचंय सांग बरं.
1: आता खरं सांगू का सारिका?
0: सांग सांग ना.
1: तू पण ना आपल्या वहिनीशी चुकीचे वागते बघ. अगं वहिनी तर तुझ्यापेक्षा मोठी ना, तरी तू तिला तोंड भरून कधी वहिनी सुद्धा म्हणत नाही.
0: हो ना ताई.
1: शिवाय तिला आदराची वागणूक देत नाही. ती पण आपल्या घरची लक्ष्मीच ना. मग मूर्तीतल्या महालक्ष्मीला मनोभावे पूजायचे आणि घरातील लक्ष्मीला म्हणजे सुनेला कमी लेखायचे, हे चुकीचे आहे की नाही?
0: नाही ताई, खरंच खरंच मी चुकले ग. हा ताई, कळत न कळतपणे माझ्याकडून किती मोठी चूक होत होती ग. आजच्या या गौरी विसर्जनाच्या दिवशी मी तुला बघ एक वचन देते हा, कि मी आपल्या वहिनीला कधीही दुखावणार नाही.
1: बिलकुल बरं झालं.
0: काय तर प्रत्येक स्त्रीमध्ये गौरीचंच रूप बघेल मी.
1: बिलकुल
0: आणि सर्वांशी खूप प्रेमाने आणि आदराने वागेन. प्रॉमिस ताई.
1: चला चला, म्हणजे धैर्य से आहे पर दुरुस्त आहे. महालक्ष्मी माय पावली म्हणायची आमच्या सारिकाला.
0: तू पण ना ग ताई, काय नुसती टॉन्ट मारत
1: असते मला. नाही ग, हेच तर या गौरीचं वैशिष्ट्य आहे सारिका, की ती 3 दिवसासाठी गौराई आपल्या घरी येतात पण आयुष्यभरासाठी आठवणींसह आपल्याला शिकवण देऊन जातात.
0: अगं जणू काही जाताना या गौराई आपणास वर्षभरासाठी नव ऊर्जा देऊन जातात.
1: बिलकुल बिलकुल.
0: पण विसर्जनाच्या वेळी मन मात्र हळवं होऊन जात ग.
1: हो अगं, कारण निरोपा नेहमीच कठीण असतो बघ.
0: हो ना,
1: आपण नाही का घरातून निघताना आईकडे बघितलं की आपल्याला रडू येतं आणि आईलाही रडू रडू होत, पण निरोपातही पुनश्च भेटीची आशा असते बघ.
0: पुन्हा
1: येणार तेव्हाच तर आपण म्हणतोय गौराई जात आहे सासरी, पण पुन्हा या बरे लवकरी.
0: मग ताई, या तिसऱ्या दिवशी गौराईला कशाचा नैवेद्य करतात ग?
1: अगं आधी सांगितल्याप्रमाणे जो तो आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे 3 दिवसाचे नैवेद्य करतो बघ. विसर्जनाच्या दिवशी गौराईस कोणी दही भाताचं नैवेद्य दाखवत तर कोणी गुळ घालून केलेल्या मुरड पोळीचं नैवेद्य दाखवून मनभावे गौराईचं विसर्जन करतात.
0: अर्थात विसर्जन हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा संदेश आहे.
1: बिलकुल,
0: कारण गौराई पुन्हा येणार, आनंद पुन्हा साजरा होणार. आणि आशा पुन्हा फुलणार.
1: अगदी बरोबर. आपलं हे जीवनही असंच आहे बघ, कधी ऊन सावली, कधी सुख दुःख, कधी भेट विरह, तर कधी हसू आणि अश्रू. पण हे सारं काही स्वीकारत सारिका आपल्याला फक्त पुढं चालत राहायचंय.

0: तेही निस्वार्थ भावनेने.
1: पण ताई, या आपल्या गौराईच्या चर्चेतून मला खूप काही शिकायला मिळालं. बरं आज तुझ्याकडनं गौरी म्हणजे केवळ पूजा नाही तर आईची माया आहे, लेकीचं कोमल मन आहे, सुनेची जबाबदारी आहे, पत्नीचा त्याग आहे, आजीचे संस्कार आहेत आणि प्रत्येक स्त्री मनात वसलेली
0: आंतरिक शक्ती आहे. छान असारिका, अगदी हृदयस्पर्शी बोलली बघ तू. अगं, आपण साऱ्यांनीच हे समजून घ्यायला हवे की गौरीची सर्वात मोठी पूजा म्हणजे माता पित्यांचा आदर करणे, मुलींना शिक्षण देऊन त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करणे, सुनेला मुलीप्रमाणे प्रेम देणे, प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे, स्त्रीच्या स्वप्नांची पूर्तता करणे, घरात प्रेम, विश्वास आणि आपुलकी जपणे.
1: हो ना ताई गो, किती छान सांगितलं ग तू हे सर्व. आणि हीच तर गौरीची खरी पूजा, हीच गौरीची खरी भक्ती. तेव्हाच ती गौराई आपल्याला प्रसन्न होऊन
0: आशीर्वाद देतील. बरोबर आहे. आणि सारिका, एकंदरीत ह्या ज्येष्ठा गौरी आपणास बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. जसं सौंदर्य दागिन्यात नसतं तर सौंदर्य हे संस्कारात असतं,
1: समृद्धी धनात नसते तर समृद्धी समाधानात असते,
0: श्रीमंती पैशाची नको तर श्रीमंती मनाची असावी, सारिका
1: सौंदर्याचा नको तर अभिमान सत्कर्माचा असावा.
0: बिलकुल. आणि शेवटी काय, गौरी फक्त पूजा आरतीनेच प्रसन्न राहते असं नाही ग, तर गौरी आपल्या इतरांमधील एकमेकांमधील प्रेम सेवा आणि आदरानेही प्रसन्न राहील.
1: म्हणूनच ताई, निदान स्त्रियांनी तरी एकमेकींचा आदर सन्मान करायला हवा.
0: बिलकुल.
1: एकमेकींना समजून घ्यायला हवं ग.
0: हो ना, नाहीतर एकीकडे आपणच म्हणायचे श्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी, आणि दुसरीकडे मात्र आपणच एखाद्या स्त्रीला अतोनात छळून तिच्या डोळ्यात अश्रू आणायचे, हे चुकीचेच ना.
1: हो ना ताई, आणि असं वागून आपण साक्षात श्री महालक्ष्मीस नाराज करतो.
0: बिलकुल अगं,
1: विसरायला नको.
0: बिलकुल बिलकुल.
1: कारण जिथं प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे ना, तिथंच तर
0: महालक्ष्मीचा वास आहे. अगदी बरोबर. शेवटी चराचरी जिचा वास वंदन त्या जगत मातेस. आणि अगं सारिका, आरतीत देखील म्हटले आहे बघ, जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते, वसशी व्यापक रूपे तू सूल सुष्मे. चला सारिका ताई, तुमची अहो येण्याची वेळ झाली आणि आमचे अहो पोहोचतीलच की घरी, तेव्हा आपल्या कर्तव्याला चुकून चालणार नाही बाई.
1: अजिबात नाही ताई, आता आणि
0: आणि अगं शिवाय गौराई सुद्धा विसर्जन एव्हाने आपल्या घरी निघाल्या असतील.
1: अगं ताई, आज तू या गौराईच्या माहितीतून काही काही शिकवलं. ह,
0: आपण दोघीनं आभार मानू त्या महालक्ष्मीचे या सुंदर जीवनासाठी, आपल्या सुंदर नात्यासाठी,
1: आणि हात जोडून वंदन करूया त्या जगत माऊली महालक्ष्मीला, अर्थात आपल्या लाडक्या गौराईला.
0: आपल्या लाडक्या गौराईला.

मैत्रिणींनो, संवाद आत्ता आपण ऐकलात गौरी आणि स्त्री जीवन. संवाद लेखन केलं होतं संगीता नेवे यांनी, तर लेखिकेसह सहभाग होता सारिका दांडगे यांचा. सखींनो, विचारांची देवाणघेवाण झाली, भावनांना शब्द मिळाले आणि सुरांनीही मनाला स्पर्श केला. तेव्हा याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आता आपली सखी सारिका दांडगे आपली रजा घेतीये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला सुंदर बनवत रहा. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

यांनी उपराष्ट्रपतींचं कैवल्यधाम लोणावळा येथे आगमन झालं. तेथील गोधरदनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या सभागृहात कॉलेजच्या मुख्य अमृत महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर श्री सुबोध तिवारी सीईओ कैवल्यधाम, श्री सुरेश प्रभू चेअरमन कैवल्यधाम, श्री राकेश सेक्सरिया मुख्य संरक्षक कैवल्यधाम, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णू देव वर्मा तसंच भारताचे उपराष्ट्रपती माननीय सी पी राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत वंदे मातरम, राष्ट्रगीत जनगण मन आणि महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्रच्या गायनाने झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कैवल्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंखनादासह संपूर्ण जगाच्या सुखशांतीसाठी शांतीपाठाचं पठण केलं.

यानंतर उपस्थित मान्यवरांनी महर्षी पतंजली तसंच स्वामी कैवल्यनंद यांच्या प्रतिमांना पुष्पांजली मंत्रासह पुष्पसुमन अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.

0: कार्यक्रमात यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांनी स्वागतपर भाषण केलं. चेअरमन कैवल्यधाम ग्लोबल सुरेश प्रभू यांच्या हस्ते माननीय उपराष्ट्रपतींचा स्मृतिचिन्ह तसंच स्मृतिचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी यांच्या हस्ते माननीय राज्यपाल यांचा सन्मान करण्यात आला. योगा एक्सप्लेन लर्न फ्रॉम मास्टर या ओ पी तिवारी यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचं अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमात यानंतर मुख्य संरक्षक कैवल्यधाम राकेश सेकसेरिया आणि चेअरमन कैवल्यधाम सुरेश प्रभू यांनी आपले विचार व्यक्त केले. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते या शब्दात.
1: कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट इज ट्रूली अ प्राइड ऑफ दिस नेशन. नियरली अ सेंचुरी अगो स्वामी कैवल्यानंदजी एस्टैब्लिश दिस इंस्टीट्यूशन विद विजन ऑफ प्रमोटिंग प्रोपगेटिंग एंड प्रिजर्विंग योगा थ्रू साइंटिफिक रिसर्च education and practice. From those beginnings of Kavilyadham has evolved into a globally respected institution dedicated to yoga and Indian culture. The platinum jubilee of the Gordhan Das Seskaria College is therefore not merely a celebration of 75 years of an institution. It is a celebration of 75 years of preserving and transmitting one of Bharat's greatest knowledge traditions. Institutions such as Kaivalyadhama have great role in producing well-trained teachers, trainers and researchers who can preserve the purity of yoga while communicating it effectively to the modern world. Kaivalyadhama has shown how tradition, scientific research and modern education can come together. I hope this institution will continue to nurture a new generation of yoga scholars, teachers and ambassadors who will carry this great Indian tradition to every part of India and to the world.

0: असता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सुशीलकुमार शिंदे, राज्यसभा खासदार डॉ मेधा कुलकर्णी, महोत्सवाच्या अध्यक्षा श्रीमती मीरा सुरेश गलमाणी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पुणे फेस्टिवलच्या संरक्षक श्रीमती हेमा मालिनी उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणपतीच्या आरतीने झाली. प्रथम शर्वरी जेमेनिस यांनी गणेशवंदना नृत्य सादर केलं. त्यानंतर सिम्बायसिस विद्यापीठाच्या विविध देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केलं. 38व्या पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी त्यांच्या भाषणात ह्या वर्षाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य सांगितले.
1: या फेस्टिवल कुठलाही पक्ष नाही, सर्व पक्षातील मंडळी या फेस्टिवल मध्ये गेल्या 37 वर्षापासून सहभागी होतात हे आपण पाहिलंय. आणि त्यामुळेच केवळ पुणेकर किंवा आपल्या देशभरातील लोकांनीच नाही तर अनेक विदेशी पर्यटकांनी भेटी देऊन या फेस्टिवलचा गौरव केला आहे. आपण पाहिलं असेल लाल टर्बनमध्ये बसलेले सर्व परदेशी पर्यटक आहेत आणि परदेशातले विद्यार्थी आहे तेही आज या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 विद्यार्थी परदेशी इथं आहेत. आणि त्यामुळे पुणे फेस्टिवल नावाचा हा आपला ब्रँड जगभर पोहोचला आहे. यंदाच्या फेस्टिवलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फेस्टिवलच्या गणेशाची मूर्ती येरवा कारागृहातील कैद्यांनी तयार केली आहे. मी स्वतः या कारागृहात गेलो होतो आणि जेव्हा पाहिलं की कैदी लोक गणपती मूर्ती बनवतात आणि तेव्हाच विचार आला तर का एक वेगळी सुरुवात आपण पुणे फेस्टिवलमध्ये करू नये आणि म्हणून आपण कारागृहातल्या कैद्यांनी बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण यावर्षी केली. आणि एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते ती म्हणजे अंधा आम्ही अंधभक्त पुणे संकल्प राबवत आहोत. याचा अर्थ असा आहे की नेत्रदान चळवळ मोठ्या प्रमाणात वाढावी आणि दृष्टी नसलेल्या असंख्य व्यक्तींना दृष्टी प्राप्त व्हावी. हे दान केलं तर आपण नसल्यावरही आपल्या डोळ्यांनी ही सुंदर सृष्टी पाहू शकतो. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तसं झालं तर मला वाटतं लवकरच पुणे अंधमुक्त होईल असा मला विश्वास आहे. बालगंधर्व असेल, यशोदा चव्हाण असेल, त्या सर्व ठिकाणी असे स्टॉल आम्ही उभे केलेले आहेत. आणि याचाच अर्थ पुणे फेस्टिवल म्हणजे एका बाजूला शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला, साहित्य, क्रीडा, लोकपरंपरा आणि भारतीय संस्कृती, तर दुसऱ्या बाजूला समाजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न, समाजाला उत्तरदायी होण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न केवळ चार चौघांनी करून उपयोगाचा नाही, त्यासाठी इथून पुढच्या काळात तुम्हा सर्वांच्या सोबतीची गरज आहे. कारण आपल्या देशात कला ही केवळ रंगमंचावर नसते, ती आपल्या सणांमध्ये असते, आपल्या घराघरात असते, आपल्या भाषेत असते, आपल्या पोशाखात असते, आपल्या खाद्य संस्कृती असते आणि म्हणूनच ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजते. हे सारं साध्य करण्याचं काम पुणे फेस्टिवलने गेली 38 वर्ष केलं आहे. इथून पुढे तो व्यापक प्रमाणात काम करीत यात शंका नाही.
0: यानंतर ह्या वर्षापासून पुणे फेस्टिवल लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्डची सुरुवात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ह्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. त्यांना हा पुरस्कार माननीय उपराष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या भाषणातून पुणे फेस्टिवल कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
2: द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज ऑफिशियली डिक्लेअर्ड गणेश उत्सव ॲज द फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र सेलिब्रेटिंग आवर कलेक्टिव्ह आयडेंटिटी. द पुणे फेस्टिवल टेक दिस स्पिरिट अ स्टेप फर्दर बाय वीविंग नॅशनल इंटिग्रेशन इन टू हिज डायव्हर्स कल्चरल परफॉर्मन्सेस. The Pune Festival has immense potential to be further organized, expanded and positioned as a truly global cultural event. I extend my warmest congratulations to the artists who graced the stage today. Pune has given our nation towering luminaries and Bharat Ratna awardees like Maharishi Karve and Pandit Bhimsen Joshi. Today, while Pune shines globally as the Oxford of the East, the IT, BT powerhouse, an automobile hub, and an industrial engine, it has rightly earned distinguished title, the cultural capital and the city of festivals.
0: कार्यक्रमात यानंतर माननीय उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपले विचार

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 ठार। ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार। मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज

0: सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे, यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं आगामी पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह वापरायला मनाई केली होती आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली होती. दरम्यान नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागे घेणार नाही, असं काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखानातल्या दोन कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले, असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणात

त्यातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या आगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली.

रूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लीपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9वं विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलढाणा इथं आयुर्वेद शिक्षण संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद गुरुकुलम महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी केली. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या 8 परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालय आयोजित शाश्वत विकासाची अविरत 25 वर्ष सेवा संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली इथल्या आई रेणुका माता मंदिरात आशीर्वादाचा दिवा उपक्रम राबवण्यात आला. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या उपक्रमात शेकडो दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुलढाणा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात विविध कावड यात्रांचं आयोजन करण्यात आलं. नांदुरा शहरातील कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यात्रेचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 आणि कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि उद्योजकांना प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केलं.

0: आहे. मिनी ऑइल मिलसाठी 40-50% तर कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा कमाल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या कदमापूर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीनं मोबाईल मुक्त विद्यार्थी ठराव मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांचा वाढता स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मोबाईलमधील डिजिटल वेलबिईंग अँड पॅरेंटल कंट्रोलचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराची नोंद पालक आणि समितीला मिळणार आहे. महिनाभर मोबाईलवर एकही गेम न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या सुमारे 40 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं सोयाबीन आणि कापूस पिकांना फटका बसला आहे. वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या टप्प्यातील पिकं करपू लागली असून विहिरी आणि जलाशयांमधील पाणीसाठा घटत आहे. खामगाव, शेगाव, संग्रामपूर, चिखली, मलकापूर आणि जळगाव जामोद या 6 तालुक्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सुमारे 50% पाणीसाठा शिल्लक असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिकांचं नुकसान आणि वाढती दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. बाधित भागांची पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे पंचनामे करून बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी महसूल प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय आणि शांतता समितीची सभा झाली. जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी गणेशोत्सव सकारात्मक वातावरणात साजरा करण्याचं आवाहन केलं. प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गणेश मंडळांनी नियमांचं पालन करावं तसंच वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामं तातडीनं पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले. शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहआयुक्त कावेरी नाखले आणि जिल्हाधिकारी डॉ प्रवीणकुमार देवरे यांनी दिल्या. शेगाव इथल्या स्वागत कक्षात प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. मंदिर मार्गावरील फेरीवाले आणि ऑटो रिक्षा चालकांच्या अतिक्रमणामुळे भाविकांना होणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस विभाग आणि नगर परिषदेनं केलेल्या कारवाईचाही आढावा घेण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालय नागपूर यांच्या वतीनं बुलढाणा रेसिडेन्सी इथं वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. युवकांसाठी कौशल्य विकास, लोणार आणि शेगाव पर्यटन स्थळांचा विकास तसंच स्वच्छ भारत अभियानातून रोजगार निर्मितीच्या संधींबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. कार्यशाळेत पर्यटन वाढ आणि स्वच्छता नियम 2026 या विषयांवर तांत्रिक सत्र घेण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहे. भावधारा भावगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सदानंद डबीर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: नारदीय कीर्तनात भगवान गणेशाचं संकीर्तन हमखास होतं. श्रोतेहो, नारदीय कीर्तनाचा जनक भगवान नारद आहे असं म्हटलं जातं. पूर्व रंग आणि उत्तर रंग या दोन भागात नारदीय कीर्तन विभागलेलं असतं. नारदीय कीर्तनाची अवर्चीन परंपरा सुमारे 100 वर्षांपूर्वीची आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाशी नारदीय कीर्तन परंपरा जुळणारी आहे. लक्ष्मणबुवा निजामपूरकर, नरहर कराडकर, रामचंद्रबुवा कान्हेरे, रामचंद्र कराडकर हे मान्यवर कीर्तनकार नारदीय कीर्तन परंपरेचे आधुनिक प्रवर्तक आहेत. नारदीय कीर्तनाला हरदासी कीर्तन असंही म्हटलं जातं. हरिभक्त परायण विनायकबुवा भागवत यांनी नारदीय कीर्तनाची केलेली व्याख्या अशी आहे की शब्दरचना, वाक्यरचना इत्यादी वाक्चातुर्याने नवनव्या अर्थाच्या कवितांनी युक्त असलेलं आणि गाण्यांच्या तानांनी वाढवलेलं, नटवलेलं जे असेल, ज्यात साधू संतांचं एखादं उपदेश पद प्रमाणभूत घेऊन त्यावर विवेचन संपवलेलं असेल, ते हरिकीर्तन श्रेष्ठ ठरतं. गोविंद तारकश्रम यांनी रामकृष्ण हरी हा नाम गजर लोकप्रिय केला. नारदीय कीर्तनात पूर्व रंगात मंगलाचरण म्हणजेच नमन म्हटलं जातं. हे नमन गणपती, शारदा, सद्गुरू, शंकर आणि विष्णू या देवतांचं असतं. नमन सुरू असताना कीर्तनकार बुवा बहुधा झांज वापरतात. जय जय राम कृष्ण हरी, गोवर्धन धर गोपाल रतन, गोकुळ संकट हरी, नवी नीरदसम नवनीत.

0: नवल विनोद विहारी। रावण मदर दीन जनोधार सूर वरमोचनकारी साकी दिंडी आर्या ओवी अंजनी गीत झंपा श्लोक कटाव आदि सालींचा वापर कीर्तनकार बुवा करतात। श्रीमन महागणाधिपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रकारे गणपतीचं स्तवन नारदीय कीर्तनात केलं जातं। समर्थ रामदास स्वामींची बलोपासनेची परंपरा असून रामदास स्वामींनी देखील भगवान गणेशाचा धावा आपल्या वेगवेगळ्या श्लोकांमधून केला आहे। साधारणतः यमन रागामध्ये रामकृष्ण हरी जय जय जय जय रामकृष्ण हरी हा गजर केला जातो। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं भजन नारदीय कीर्तनात होतं। कीर्तनकार आपल्या ओघवत्या वाणीतून अनेक संतांनी रचलेली गणपती स्तवन गाऊन त्याची महती अधिक ठळक करत असतो। उदाहरण द्यायचं झालं तर संत नामदेव महाराज यांचा अभंग, या अभंगामध्ये गणपतीची स्तुती आणि पराक्रम यांचा सुंदर मेळ आपल्याला दिसतो। कीर्तनकार आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर हा लोकमानसावर ठसवतो। प्रथम नमु गजवदनू गौरी हराचा नंदनू सकळ सुरवरांचा वंदनू मूषक वाहनू नमियेला त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती ऐके बाणे त्रिपुरा पडिला क्षिती ते पशुपती संतोषला इंद्रादिकी अष्टलोक पाळी लंबो दरू पूजिला कनक कमळी त्यासी प्रसन्न झाला तये वेळी म्हणमुनी सकळी पूजियेला सटवे रात्री मदनू शंभरे नेला प्रदयुन्न समुद्रा माझी टाकिला तई कृष्णे विघ्नहरू पूजिला प्रदयुन्न झाला रती सहित पूजिला साही चक्रवर्ती त्यांची या पूर्ती आरती युधिष्ठरे पूजिला चतुर्थी राज्य प्राप्ती झाली तया म्हणवुनी सुरवरी केली पूजा त्रिभुवनी आणिक नाही दुजा विष्णुदासा नामा म्हणे स्वामी माझा भावे भजा एकदंता। याचप्रमाणे गणेशाचं आध्यात्मिक स्वरूप आणि अद्वैताशी एकरूपता दाखवणारे अभंगही तो आपल्या निरूपणाद्वारे खास पद्धतीने सादर करून उपस्थित श्रोत्यांच्या मनामध्ये गणेश भक्ती जागृत करतो।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख। वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण। आजचा विषय आहे पिकातील अवशेषांचं व्यवस्थापन। या माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी। नमस्कार मंडळी। मंडळी, आपल्या पिकाची कापणी झाली की त्यानंतर शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष किंवा टाकाऊ घटक शिल्लक राहतात, म्हणजे उरलेला पेंढा, पालापाचोळा, काड्या, फांद्या, खुंट इत्यादी। पुढच्या पिकाच्या लागवडीसाठी शेत रिकामं करणं आवश्यक असतं आणि यासाठी या अवशेषांची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं हेही गरजेचं असतं। आपण काय करतो, सर्वात सोपा मार्ग म्हणजे असे अवशेष पेटवून देऊन शेत स्वच्छ करण्याचा मार्ग पत्करतो। पण मंडळी, अवशेष व्यवस्थापनाची ही अशास्त्रीय अशी पद्धत आहे। यामुळे या अवशेषातली अनेक अन्नद्रव्य, सेंद्रिय कर्ब आणि वेगवेगळे घटक जळून नष्ट होतात। या जाळण्याच्या प्रक्रियेमध्ये जमीन जास्त भाजली सुद्धा जाते, त्यामुळे मातीच्या वरच्या थरातले उपयुक्त सूक्ष्मजीवसुद्धा नष्ट होतात आणि याचा फटका पुढच्या पिकाला बसतो। त्यामुळे पिकांच्या शिल्लक अवशेषांचा योग्य प्रकारे पुनर्वापर करणं किंवा त्यांचं व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता या पिकातील अवशेषांचं महत्त्व काय, तर या अवशेषांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सेंद्रिय कर्बासारखी महत्त्वाची अशी पोषक द्रव्ये असतात। अवशेष कुजल्यानंतर ती जमिनीला मिळतात आणि जमिनीची सुपीकता वाढते। हे अवशेष जमिनीवर आच्छादनाप्रमाणे असतात, त्यामुळे जमिनीतला ओलावासुद्धा टिकून राहतो। जमिनीवर अवशेषांचं हे आच्छादन असल्याने तापमान नियंत्रित राहायलासुद्धा मदत होते आणि पर्यायी सूक्ष्मजीवांची वाढ चांगल्या प्रकारे होते। आणि अर्थात अतिशय महत्त्वाचं म्हणजे अवशेष जाळल्यानंतर तयार होणारे वायू प्रदूषण आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जन हे यामुळे थांबू शकतं। म्हणूनच पिकातील अवशेषांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याच्या पद्धती आपण जाणून घेतल्या पाहिजेत। यासाठी या अवशेषांचे बारीक तुकडे

करून ते जमिनीमध्ये मिसळता येतात, जमिनीवरती पसरूनही ठेवता येतात. तसंच बेलर मशीन वापरून अवशेषांच्या गाठी बनवता येतात आणि इतर उद्योगांसाठी म्हणजे वीज निर्मिती म्हणा किंवा पशुखाद्य, कागद उद्योग यामध्ये सुद्धा या गाठी वापरता येऊ शकतात. आणि यासाठी स्वयंचलित अवशेष व्यवस्थापन यंत्रसुद्धा आपण वापरू शकतो. आधुनिक शेतीमध्ये कमी वेळात आणि कमी श्रमात अचूक काम करण्यासाठी या यंत्रांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. ही यंत्र संवेदकं आणि नियंत्रण प्रणालीच्या मदतीनं चालत असतात. चॉपर, रोटाव्हेटर, स्मार्ट सीडर, बेलर यासारखी यंत्र पाचट किंवा खोडक्यांची कुट्टी करून किंवा भात, गहू यांच्या कापणीनंतर अतिशय उपयुक्त ठरतात. त्यासाठी वापरण्यायोग्य अशी यंत्रसामग्री जर आपण उपयोगात आणली तर निश्चितच ते फायदेशीर ठरू शकतं. यासाठी ट्रॅक्टर कट्टर किंवा श्रेडर याचा वापर करता येतो. छाटणीनंतर मोठ्या काड्या किंवा पाल्याचे बारीक तुकडे करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळं अवशेषांचं विघटन लवकर होतं. ब्रूम किंवा स्वीपर या यंत्रामुळे जमिनीवर पडलेला पालापाचोळा आणि बारीक तुकडे एका ठिकाणी जमा करता येतात. रोटाव्हेटर किंवा कोळपणी यंत्र हेही यासाठी महत्त्वाचं आहे. यामध्ये बारीक केलेले अवशेष मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळायला मदत होते, त्यामुळे ते सेंद्रिय खतासारखं काम करू शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे पिकातील अवशेषांचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं ही आता काळाची गरज झाली आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो आणि अर्थातच जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत पिकातील अवशेषांचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, ऐकूया भाग तिसरा.
1: आपली मनस्थिती कधी ना कधी वजा स्थितीमध्ये जाणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे. काही जणांना असं वाटतं की असं नकारात्मक विचार मनात असणं म्हणजेच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते तो प्रॉब्लेम दडवतात किंवा नाकारतात. पण जसं आपल्या शरीरात मलमूत्र घाम तयार होतो तसंच मन काही ना काही वेळा अस्वस्थ होणं, वजा स्थितीमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या शरीरातल्या रसायनांचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतो आणि जशी आनंद निर्माण करणारी रसायनं आहेत तशीच अस्वस्थता निर्माण करणारी देखील रसायनं आहेत. ज्यावेळी एखादा धोका माणसाला जाणवतो त्यावेळी ती अस्वस्थता निर्माण करणारी रसायनं पाझरतात आणि त्यानुसार शरीरात बदल होतात आणि त्यामुळे असं अस्वस्थता नाकारणं हे योग्य नाही. अस्वस्थता, आत्ता मन अस्वस्थ आहे हे आपल्याला मान्य करता यायला हवं आणि काही वेळा ती अस्वस्थता उपयोगी असते. आपली तयारी पुरेशी नाही आहे ही मनाला अस्वस्थ करणारी भावना असू शकते, पण त्यामुळे मी तयारी करायला अधिक वेळ देऊ शकतो.

0: आणि त्यामुळे प्रत्येक वेळीच अस्वस्थता खराबच आहे असं नाही, उलट अस्वस्थता असेल तर मला कोणत्या गोष्टीवर अधिक काम करणं आवश्यक आहे हे माझं मला समजू शकतं. आणि ज्यावेळी ही अस्वस्थता खूप वेळ टिकते किंवा खूप तीव्र होते त्यावेळी ती ॲबनॉर्मल, ती विकृत आहे, इमोशनल डिसऑर्डर आहेत असं म्हटलं जातं. म्हणजेच दिवसभरामध्ये आपण साधारण 16 तास जागे असतो आणि त्यातली समजा तासभर 1.5 तास मन अस्वस्थ असेल, अधूनमधून अस्वस्थ मन होत असेल तर ते नॉर्मल आहे. पण 16 तासातले 10 तास जर एखाद्या व्यक्तीची वजा स्थिती असेल तर मग हे डिप्रेशनचं लक्षण आहे, किंवा त्याच्या मनात सतत जर चिंतेचेच विचार, भीतीचेच विचार अधिक येत असतील तर ते अँझायटीचं लक्षण आहे आणि त्यावर काम करणं आवश्यक असतं. आणि त्यावर काम करणं म्हणजेच सायकोथेरपी, मानसोपचार, की स्वतःच्या मनातले विचार समजून घेणं, स्वतःच्या मनातल्या भावना समजून घेणं आणि भावनांच्या लाटांमध्ये पोहण्याचं कौशल्य विकसित करणं, जे आपण सर्वच माणसांनी करायला हवं. हे मानसोपचार परदेशात साधारण 150 वर्षापासून विकसित होऊ लागलेले आहेत. आत्ता ते आपल्या समाजात, भारतीय समाजात हळूहळू गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक समजले जात आहेत. तर आपण ते समजून घेऊन आपल्या रोजच्या आयुष्यात ते वापरायला हवेत. आता मानसोपचार म्हणून आपल्याकडे जरी हे समजलेले नसतील तरी रामदासांनी लिहिलेले मनाचे श्लोक, तुकोबांनी लिहिलेले अभंग हे सगळे एक प्रकारचे मानसोपचारच आहेत. खरं म्हणजे मानसोपचाराची सगळ्यात सुरुवात गीता, कृष्णानं अर्जुनाला जी भगवद्गीता सांगितली तेव्हापासून आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यावेळीसुद्धा अर्जुनाची मनस्थिती अशीच वजा स्थितीमध्ये गेलेली होती, त्याला काय करावं हे सुचत नव्हतं. आज ज्याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो त्याची अगदी हुबेहूब लक्षणं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनानं वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यावर कृष्णानं जो काही उपाय सांगितला तोच म्हणजे मानसोपचार. आणि त्यामुळे मानसोपचार हे काहीतरी खूप वेगळं परदेशी आहे असं नाही, ते समजून घेऊन आपण रोजच्या आयुष्यात अप्लाय करायला हवं.
1: आत्ताच आपण आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मानसिक आरोग्य व्यवस्थापन सुखी जीवनाचा मूलमंत्र या विषयाच्या माहितीचा भाग 3 ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर यश वेलणकर, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहिती ऐकूया। वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती आहे।
1: श्रोते हो, एका संशोधनानुसार हवामान बदलामध्ये फॅशन उद्योगाचा वाटा 10% आहे, त्यामुळं भूजलाला सर्वात मोठा धोका निर्माण झालाय। कापड उत्पादक कंपन्या भूजलाचे सर्वाधिक शोषण करतात। बांगलादेश हा जगातील दुसरा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे। आकडेवारीनुसार बांगलादेशातील कापड उद्योग दरवर्षी पृथ्वीवरील 1,500 अब्ज लिटर पाण्याचं शोषण करतो। 1 किलो डेनिम धुण्यात 250 लिटर पाणी वाया जातं। तसंच 1 किलो सुती कापड धुण्यासाठी आणि ते रंगवण्यासाठी 200 लिटर पाणी वापरलं जातं। यामुळंच बांगलादेशातील भूजल पातळी सातत्यानं खाली जात आहे। बांगलादेशातील वस्त्रोद्योगात जेवढं पाणी वाया जातं तेवढं पाणी पिण्यासाठी वापरलं तर 2 कोटी लोकांना 10 महिने पिण्याचं पाणी मिळू शकतं। फॅशनमुळं पर्यावरण प्रदूषण, जलसंकट

0: रासायनिक प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, कचरा या समस्या वाढत आहेत. वस्त्रोद्योग हा जगातील सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. नायलॉन, पॉलिस्टर आणि स्पँडेक्स यासारख्या कृत्रिम तंतूंचा वापर फॅशन आणि टिकाऊ कपड्यांमध्ये आहे. ते कपड्यांच्या उत्पादनात वापरले जातात, त्यामुळं कपडे खराब होत नाहीत. त्याचप्रमाणे रेयॉन, लाकडाच्या लगद्यापासून बनवलेलं फॅब्रिक जंगलतोड वाढवतं आणि नैसर्गिक अधिवास आणि जैवविविधतेच्या नाशासाठी अत्यंत हानिकारक आहे. आजकाल असे स्वस्त कपडे बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात, जे की निकृष्ट दर्जाचे असतात आणि आपण ते लवकरच टाकून देत असतो. अशा कपड्यांनी जागतिक कचरा समस्येला हातभार लावला आहे. फॅशनच्या पर्यावरणीय प्रभावाबद्दल जागरूकता आता वाढायला लागलीय, त्यामुळं टिकाऊ कपड्यांच्या उत्पादनात वाढ झालीय. अशा कपड्यांची मागणी जसजशी वाढत जाईल, तसतसे अशा उद्योगांमध्ये गुंतलेल्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती, उत्तम दर्जाचे कपडे आणि उत्तम कारागिरांना चांगले काम आणि मजुरी मिळेल. पर्यावरणाच्या समस्या निर्माण करणाऱ्या उद्योगांना पर्यावरणपूरक कसं करता येईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. भारतात लोकप्रिय असलेला कपड्यांचा ब्रँड बाजारात इतका प्रचलित होतो की तो विकत घेताना पर्यावरणाला हानी पोहोचत आहे की नाही याचा विचार आपल्यापैकी कोणीही करत नाही. त्याऐवजी पर्यावरणस्नेही ब्रँड्सच्या टिकाऊ कपड्यांबाबत आपण आवड वाढवली पाहिजे, आणि ती वाढवली तर वस्त्रोद्योगामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. फॅशन ही समाजाची गरज आहे, पण जेव्हा ती समस्या निर्माण करत असते तेव्हा तिचे समर्थन करता येत नाही.
1: आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात शाश्वत फॅशन पर्यावरण संवर्धनाचा मार्ग याविषयी माहितीचा भाग तिसरा ऐकला. वाचक स्वर सारिका दांडगे यांचा, लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात टी एस नंदकुमार यांचं मृदंगम वादन ताल आदी. त्यांना साथ संगत पुढीलप्रमाणे खंजिरा आदित्य राजगोपालन, घटम शंकर नारायण रामचंद्रन आणि मोरसिंग रोहित प्रसाद यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी.

0: शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललित बंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललित बंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध।
2: ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्ती पत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी

0: पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला. वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे, ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल.
2: भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्या जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिक भाविकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2000

0: 1507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 वाजता सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 वाजता पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 वाजता सुटून बीडला सकाळी 6:00 वाजता पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. TET परीक्षा 28 जून रोजी होणार होती पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. TET पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10:32 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. नमस्कार.

1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेप करत आहोत.

0: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूया काही ठळक घडामोडी. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वेसेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:02:55 झाली आहेत. गीत संध्या या कार्यक्रमात आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: वेंटिलेटर या चित्रपटातलं रोहन रोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मनोज यादव यांचं. आपण ऐकलं गणेश चंदन शिवे, रोहन गोखले आणि रोहन प्रधान यांच्या आवाजात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत संध्या या कार्यक्रमात आता मराठी टायगर या चित्रपटातलं सोनू निगम आणि आस्था त्रिपाठी यांनी गायलेलं गीत.

0: मराठी टायगर या चित्रपटातलं सोनू निगम आणि आस्था त्रिपाठी यांनी गायलेलं हे गीत होतं मंदार चोळकर यांचं. या गीताला संगीत होतं स्वप्नील एच दिघे यांचं.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीत गणेश हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे दीप्ती आगाशे यांचं.
1: सर्व विद्यांचं दैवत, सर्व विघ्नांचं हरण करणारा हा देव, त्याला वक्रतुंड, सिद्धिविनायक, गणेश, गजानन, लंबोदर अशी अनेक नावं आहेत.
0: तेव्हा बालदोस्तांनो, ऐकायला विसरू नका रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात गीत गणेश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: या चित्रपटातलं. या गीताचे गीतकार होते गुरु ठाकूर, तर संगीतकार होते अजित परब.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

मितवा या चित्रपटातलं शंकर एहसान लॉय यांचं संगीत असलेलं हे गीत होतं मंदार चोळकर यांचं. गायक कलाकार होते शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा. गीत संध्या या कार्यक्रमात शेवटी झपाटलेला दोन या चित्रपटातलं अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऐकूया. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात.

झपाटलेला दोन या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी हा युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: कवीनं काय सुंदर असलंय ना हे गीत, परफेक्ट असं निरीक्षण आणि त्यानुसार रचना.
1: हो ना, बाप्पा आले की वातावरणात एक वेगळंच वलय निर्माण होतं बघ.
0: तुला माहितीये का, म्हणजे तू अनुभवलंय की नाही माहित नाही, पण हे जे वातावरण आहे म्हणजे हे जे सराउंडिंग क्रिएट होतं ना, हे पूर्ण वर्षभरात कधीच होत नाही.
1: हो अगदी बरोबर. हा
0: म्हणजे बघ, असं म्हणायला हरकत नाही की समजा मला वर्षभर डांबून ठेवलं एका खोलीत आणि या भाद्रपद महिन्यात बाहेर सोडलं, तर या वातावरणाचा अनुभव घेऊन मी असं सांगू शकतो की बाप्पांचं आगमन झालेलं दिसतंय.
1: बस बस बस, आम्ही ऐकतो म्हणून इतकं पण फेकू नये माणसाने.
0: अगं खरंच,
1: तुला डांबून ठेवलं पाहिजे हे खरं, पण नंतर बाहेर सोडायलाच नको.
0: नको ग, असं नको बोलू.
1: नको काय नको, अरे आपल्या मित्रांचं स्वागत तर कर आधी.
0: ओ सॉरी सॉरी सॉरी सॉरी. मित्रांनो, मी दर्शन आपला आजच्या युवावाणीच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो.
1: नमस्कार मित्रांनो, मी नेहा आपलं खूप खूप स्वागत करते आजच्या बाप्पा विशेष या कार्यक्रमात. दर्शन, पण मगाशी त्या मंडळात छान गाणं चाललं होतं बघ, माहोल बनत होता आणि तू मध्येच बोलला. आता बिलकुल गप्प बस आणि बाजूला हो, मला हे गाणं ऐकू दे.

0: आता बोलू?
1: हा बोल.
0: तर मला असं म्हणायचं होतं की गमतीचा भाग सोडला तर हा माहोलच वेगळा असतो, नाही का?
1: ते तर आहेच. आपण नुकताच पोळा हा सण साजरा केला. आपल्या खानदेशात असं म्हणतात, आला आला पोया अन सगळे सण झाले गोया.
0: वा वा वा. आणि पोळ्यानंतर पहिला सण म्हणजे गणेशोत्सव.
1: आज संपूर्ण महाराष्ट्रात गल्लोगल्लीत खरोखरी गणपती बाप्पांची स्थापना झाली. काहींच्या बाप्पांचं विसर्जन झालं असेल, पण काहींचे बाप्पा अजूनही विराजमान आहेत.
0: हो, आणि आता उरलेले पुढचे सगळे दिवस चिल्ल्या बिल्ल्यांची मज्जाच मजा.
1: अरे हो, बाप्पांसाठी बनवलेला वेगवेगळा प्रसाद खाणं, शाळेत न जाण्यासाठी वेगवेगळी कारण शोधणं, आधी घरी मग मंडळात धिंगाणा घालणं वगैरे वगैरे.
0: क्या वाद. पण आज आपण केवळ बाप्पांबद्दलच बोलणार आहोत का?
1: हो
0: हो.
1: म्हणजे नाही
0: नाही.
1: अरे म्हणजे ते जाऊ दे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे सार्वजनिक गणेशोत्सव.
0: हो, पण आज आपली मैत्रीण दिव्या चौधरी हिचं गायन आणि वादनही आपल्याला ऐकायचं आहे.
1: अरे हो की. दिव्या ही TY BCOM ची विद्यार्थिनी आहे. CA साठी देखील तिने क्लासेस जॉईन केलेत, आणि त्याचबरोबर ती गायन आणि तबला वादनात विशारद देखील आहे.
0: अरे वा. मग तर मित्रांनो, आता दिव्याचं गीत

0: वाह, बाहेर पडणारा पाऊस आणि दिव्याचं हे गीत म्हणजे अगदी जुळून आलंय बघ.
1: मित्रांनो, यात दिव्याचे वडील आणि तबल्याचे गुरु श्री राजेंद्र चौधरी सर यांनी तिला तबल्याची साथ केली आणि तिचे गायनाचे गुरु श्री दुष्यंत जोशी सर यांनी तिला हार्मोनियमवर साथ केली.
0: दिव्याचं गीत तर आपण ऐकलं, आता तिचा तबला वादनही ऐकून घेऊया.
1: पण नेहा, त्याआधी दिव्या आपल्या मित्रांशी काहीतरी बोलू इच्छिते, तिला काहीतरी सांगायचंय. कसं आहे ना, आता ती सीए फाउंडेशन कोर्स करते आणि त्यासोबतच तिची ही कलाही जोपासते, बरोबर ना?
0: हो, म्हणजे दोन्ही गोष्टी ती छान सांभाळते, जे बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही, तर त्यासाठी ती आपल्या मित्रांना काही सांगू इच्छिते.
2: दिव्या, तुझी ही शिकण्याची आता सुरुवातच आहे. तू सीए फाउंडेशन कोर्सलाही अजून सुरुवातच केली आहे, नुकतीच तू विशारद झाली आणि ती पण तुझी सुरुवातच आहे. तर मग तू सीए ला करिअरच्या दृष्टीने पाहतेस का गायन वादनाला करिअरच्या दृष्टीने पाहतेस?
3: मी आता सध्या दोघांनाच त्या दृष्टीने बघते आणि सीए आणि गाणं मी दोघं सायमल्टेनियस सुरू ठेवणार आहे आयुष्यात पुढे.
2: बर,
4: भविष्यात तुला लोक ओळखतील, जेव्हा तुझी स्वतःची ओळख निर्माण होईल तेव्हा तुला काय वाटतं, तुला सीए म्हणून ओळखावं की एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं?
3: मला असं वाटतं की मला एखादा मोठा कलाकार म्हणून ओळखलं जावं.
4: अच्छा, तुझा प्रेफरन्स तो आहे तर.
3: हो.
4: बरं, मग तू आता म्हटलंच आहेस की कलाकार म्हणून ओळखलं जावं, तर प्रत्येक कलाकाराकडे त्याच्या कले व्यतिरिक्त वेगळे विचार असतात, तर ऍज अन कलाकार म्हणून तुला काय वाटतं कला क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या तरुणांनी काय केलं पाहिजे किंवा तुझा आपल्या या तरुण पिढीसाठी काय संदेश असेल?
3: आता अशा सीए सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरे असतात, त्यामुळे मुलं त्याचा प्रेशर घेतात खूप आणि त्याच्या अभ्यासामुळे त्यांचे जे छंद आहेत ते जोपासत नाही, त्यांनी ते जोपासायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना रिफ्रेशमेंट भेटते एक अभ्यासासाठी आणि इफिशियंटली ते अभ्यास करू शकतात, त्याच्यामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या परीक्षांमध्येही यश मिळतं आणि त्यांचं आयुष्यही छान असतं. सध्या मेंटल हेल्थ हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि सगळीकडे म्युझिकल थेरपी ज्या सुरूच आहेत, तर मग मुलांना अभ्यासाचं डिप्रेशन येऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे छंद जे आहेत ते जोपासायला पाहिजे. आणि आता आमच्या पिढीत जे सगळे मुलं आहेत ते चित्रपट संगीताकडे जास्त लक्ष देत आहेत, त्यांनी शास्त्रीय संगीतही ऐकावं, कारण त्याच्यामुळे जो अभ्यास ते करतात त्याच्यात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यामुळे त्यांना डिप्रेशनही येत नाही आणि त्यांना अभ्यासातही मजा येते. म्हणून शास्त्रीय संगीत प्रत्येकाने ऐकावं, शिकता येत नसेल तरी ऐकायला तरी सुरुवात करावी.
4: बरोबर म्हणतात ना की तानसेन नाही होत आलं तर चालेल, पण कानसेन नक्की व्हावं, है ना? बरोबर आहे. आणि आजकाल आपल्या पिढीमध्ये डिप्रेशनचं

0: प्रमाण जरा जास्तच वाढलंय, त्यामुळे तू म्हणतेस तसं बरोबर आहे की शास्त्रीय संगीताची जोड असेल आयुष्याला तर नक्कीच डिप्रेशन सारखा विषय कोणाच्याच आयुष्यात येणार नाही. वा छान.
1: मग दिव्या, हे झालं मुलांसाठी, म्हणजे जे आपले युवक मित्र आहेत त्यांच्यासाठी. पण आपण आता बघतो आजकालची जी लहान मुलं आहेत ही मोबाईल गेम मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये किंवा ते तेवढ्याच विश्वात ती अडकलेली आहेत. त्यांना आवड असते कुठेतरी, पण ते त्या मोबाईल डिव्हाइसमुळे किंवा सोशल मीडियामुळे बाहेर पडू शकत नाहीये. मग याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे असं तुला वाटतं?
2: पालकांनी त्यांच्या हातातनं मोबाईल फोन घ्यायला पाहिजेत, डिव्हाइसेस घ्यायला पाहिजेत आणि त्यांना बाहेर खेळायला असेल, काही कला असेल ती त्यांच्यातली कला ओळखायला पाहिजे. माझ्या आई बाबांनी माझ्यातली ही कला ओळखली आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला की तू याच्यात कर. त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे आहे. आणि लहान मुलांची जर गोष्ट झाली तर त्यांच्या आई वडिलांनीही समजून घ्यायला पाहिजे की त्यांना काय विषयात इंटरेस्ट येतोय, त्यांना कुठे त्यांचा कल जातोय आणि मोबाईल फोन्स त्यांनी वापरायला नको.
1: अच्छा, मग आता आपण दिव्याचं गाणं ऐकलंच आहे, तर मग आता एखादं तबल्याचा सोलो आपल्या या मित्रांना नक्की ऐकायला आवडेल.
2: तीन तालात एक रेला, तुकडे मुकडे आणि गत वाजून, चक्रधार वाजून माझं वादन संपूर्ण करणार आहे.

0: मित्रांनो, दिव्याचं गायन आणि वादन आपण आताच ऐकलं. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि
1: आता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया, तो म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव.
0: मित्रांनो, भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
1: यात भक्ती हा मुद्दा जरी सारखा असला तरी उद्देश हा राष्ट्रभक्ती होता.

0: म्हणजे तेव्हा कुठल्या मार्गाने आपल्याला अनेक लोकांपर्यंत एकावेळी पोचता येईल याचे मार्ग चळवळकर्ते शोधत असत.
1: आणि त्यातलेच एक म्हणजे लोकमान्य टिळक. जाहीर सभा घ्यायला बंदी असली तरी सण उत्सव साजरे करण्यास एकत्र यायला मात्र कुठलाही निर्बंध नव्हता.
0: आणि याचाच फायदा घेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत.
1: लोकांनी एकत्र यावं, संघटित व्हावं आणि याचसोबत गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम, पोवाडे, व्याख्यानं, बौद्धिक सत्र यामुळे देशातील तरुण पेटून उठायचे आणि स्वातंत्र्याच्या लढाईला गती यायची.
0: म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचाही एक महत्वाचा वाटा स्वातंत्र्य लढ्यात होताच.
1: हो, स्वातंत्र्यानंतर पुढे महाराष्ट्रातील पुण्याबरोबरच इतर जिल्हे, गाव आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांमध्ये देखील गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
0: देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा विचार प्रेरणाच्या उद्देशाने सुरू झालेला हा उत्सव नंतर सामाजिक शैक्षणिक कार्यांमध्येही महत्वपूर्ण ठरला.
1: गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, अन्नदान, इतर सामाजिक कार्य असे वेगवेगळे उपक्रम होऊ लागले.
0: आणि आजही काही सार्वजनिक मंडळ आपल्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपून येत. पण मित्रांनो, काही ठिकाणी मूळ उद्देश कुठेतरी बाजूला राहून गेलाय आणि केवळ हेवेदावे, मौज, गर्व, द्वेष अशा भावनेतून दरवर्षी एक नवीन मंडळ उभारलं जाते.
1: सार्वजनिक मंडळांना मिळालेलं व्यापक स्वरूप आज अतिरेकात रूपांतरित झाले. एका गल्लीत किंवा एका चौकात आपल्याला चार गणेशोत्सव मंडळ स्थापन झालेली दिसतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
0: या दरम्यानच्या काळात धार्मिक भावना दुखावल्याच्या घटनाही ऐकायला येतात आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होतो, ज्यामुळे तरुणांचं भविष्यही धोक्यात येतं.
1: त्यामुळे दर्शन, मला असं वाटतं की आपण एकोप्याने हा उत्सव साजरा केला पाहिजे. कुठलाही राग द्वेष मनात न ठेवता हा उत्सव आनंदात साजरा झाला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि यासोबतच अजून एक महत्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक असा हा उत्सव दरवर्षी झाला पाहिजे.
1: खरंय, गणेशोत्सव संपल्यावर 15 दिवसांनी आपण जेव्हा नदीकाठी, समुद्राकाठी जाऊ तेव्हा एकही बाप्पाची मूर्ती तिथे जीर्ण अवस्थेत दिसायला नको, किंवा हार, फुलं, निर्माल्य त्या सभोवतालच्या परिसरात दिसायलाच नको.
0: आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण मातीच्या आणि लहान सुंदर साजेशा मूर्तीची स्थापना करू आणि निर्माल्याचं योग्य ते नियोजन लावू. आणि म्हणूनच या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण एक निश्चय करू की उत्सवादरम्यान कुठलाही सामाजिक द्वेष न करता समाजातील प्रत्येक घटकासाठी या 11 दिवसात काय सहकार्य करता येईल याचा विचार करू.
1: आता काही दिवस तर व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडले, पण आता उर्वरित 5 दिवसातही समाज उपयोगी कामं करता येतील किंवा वर्षभरासाठी काय निश्चय करता येईल याचा विचार करू.
0: बाप्पाला प्रार्थना करू, तूच बुद्धिदाता आहेस, आमच्या कुबुद्धीला सुबुद्धीचा प्रसाद दे.
1: या गणेशोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना आकाशवाणीकडून खूप खूप शुभेच्छा.
0: तर याच नोटवर ऐकूया एक छानसं गीत.

0: मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण नेहा पवार,
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
0: तर मित्रांनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का।
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे।
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: तर मित्रांनो, तेव्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
0: गुड बाय।
1: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती।
2: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार या विषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत, आणि त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई लिखित माहिती। तेव्हा जरूर ऐका रविवारी 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6 वाजत आहेत। ठीक 6 वाजता आपण ऐकाल समाचार, आणि 6:05 न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित।

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करत आहोत कार्यक्रम गीतबहार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया अग्निपथ या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताचे गायक कलाकार आहेत सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती आणि अनुपमा देशपांडे.

श्रोते हो अग्निपथ या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

दिवसभरात प्रसारित होणार या कार्यक्रमांची रूपरेषा। रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताचा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही ते सहक्षेपित करू। किसान वाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकाल सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या बुष्टे यांची मुलाखत। रात्री 7:15 गझलचा कार्यक्रम, रात्री 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान रात्री 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती हा कार्यक्रम आणि 10:20 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आज एस हरिकुमार यांचं कर्नाटक शैलीतील व्हायोलिन वादन आपण ऐकू शकाल। श्रोते हो, उद्या आहे रविवार 20 सप्टेंबर 2026। आमच्या उद्याच्या प्रातःकालीन सभेत 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकाल पशुधन कार्यक्षमतेच्या नोंद प्रणालीचं महत्व याविषयीची माहिती, याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी। 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40 आपण ऐकू शकाल। उद्या सकाळी 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभवती, याचं संकलन आणि निवेदन केलंय अनघा मगदूम यांनी, तर सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। सकाळी 9:00 लखलक चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 बाल जगत या कार्यक्रमात आपण ऐकाल गणेशोत्सव विशेष कार्यक्रम गीत गणेश, याचं निवेदन केलंय वंदना मुसळे यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। सकाळी 10:00 आपण आनंद घेणार आहात मराठी चित्रपट संगीताचा, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 मनोहर कदम यांनी शहनाईवर सादर केलेले राग गुजरी तोडी आणि जौनपुरी आपण ऐकाल। 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, दुपारी 12:00 पहिली सभा समाप्त होईपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रीय पोषण मासानिमित्त महिलांचा आहार याविषयी आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। याच कार्यक्रमात यानंतर विज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या महिला शास्त्रज्ञ तू यू यू यांच्याविषयी डॉक्टर तेजस्विनी देसाई यांनी लिहिलेली माहिती आपण ऐकू शकाल। या कार्यक्रमाचं निवेदन केलंय अमृता खानोलकर यांनी, तर सादरकर्ते आहेत प्रवीण चिपळूणकर। दुपारी 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र, तर 2:30 आपण ऐकाल नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आमच्या उद्याच्या सायंकालीन सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, तर गीत बहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा। 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। या कार्यक्रमात उद्या UPSC CSC 2025 AIR 601 आणि UPSC IFOS 2025 AIR 62 या क्रमांकांना एकाच वर्षी 2 पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित मालवेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल। 6:30 गम्मत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आणि 7:15 वृत्तविशेष हा

कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकाल कमलाकर घोंगडे यांनी सादर केलेलं कीर्तन. विषय आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. रात्री 8:15 वाजता आपण आनंद घ्याल लोकसंगीताचा. रात्री 9:30 वाजता अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम आणि 10:00 वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: रामदास कामत आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना होती अशोकजी परांजपे यांची, तर या गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना.

0: मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
0: म्हणूनच PJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
1: PJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
0: अटी लागू।

0: सोमनाथ परब यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं हे गीत आपण ऐकलं परशुराम तायवाडे यांच्या आवाजात.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गीत गणेश हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे दीप्ती आगाशे यांचं.
1: सर्व विद्यांचं दैवत, सर्व विघ्नांचं हरण करणारा हा देव, त्याला वक्रतुंड, सिद्धिविनायक, गणेश, गजानन, लंबोदर अशी अनेक नावं आहेत.
0: तेव्हा बालदोस्तांनो, ऐकायला विसरू नका रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता बालजगत या कार्यक्रमात गीत गणेश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या

0: रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: जवळ्या माझ्या

झारोळ्यात थांबून मोठं भरली का पाण्यानं बघनाड्याला झोंबून चलिये रंगत मनगड्या डंगत मोठंच गाणं ते कोडरं

शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. या गीताचे गायक कलाकार होते हरीश रणपिसे, तर संगीतकार होते मधुकर पाठक. लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी कुमार घनवडे यांची गीतरचना. गायक कलाकार आणि संगीतकार अभिजित राणे.

अभिजीत राणे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन. मनु भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया.

0: आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून त्यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव, कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
0: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाजमाध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2,500 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुदगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार माधवराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघं फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कुलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझोहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1,200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11:20 झाली आहेत.
3: काही बाई अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी

0: स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यूआर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: ए चला चला, जेवायचंय ना, मी हात धुवून येते. हा
6: हो हो, मलाही हात धुवायचे.
5: चला आपण सगळ्यांनीच हात धुवून येऊया.
7: एक चांगली सवय, काहीही खाण्यापूर्वी जेवणापूर्वी आपले हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, साबणाचा जरूर वापर करा.
8: स्वच्छता पाळा, अनारोग्य टाळा.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
6: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
7: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
9: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
7: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
9: छान
6: आहे, भारी लिहिलंय.
7: हो,
6: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं आहे.
9: तेव्हा जरूर ऐका मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
6: सादर करते विवेक वानखडे.

यानंतर संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. मात्र ज्या गतीनं आणि शक्तीनं या देशाची प्रगती व्हायला हवी होती त्या गतीनं ती झाली नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यानंतर या देशात खऱ्या अर्थानं प्रगतीला आणि चांगल्या जीवनाला सुरुवात झाली. ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवावी यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अनेक आघाड्यांवर कार्य सुरू केलं आहे. त्याची दृश्यफळं आज आपण सर्वत्र पाहत आहोत. येत्या काही वर्षात ही प्रगती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी आणि 2047 मध्ये भारत एक विकसित आणि आत्मनिर्भर देश व्हावा यासाठी अनेक पावलं टाकली जात आहेत. या सर्व प्रयत्नांविषयी आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. त्यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. याचाच एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास साधणं. त्यादृष्टीनं गेल्या काही वर्षात अनेक महत्वपूर्ण पावलं टाकण्यात आली आहेत. त्यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ लेखक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जगन्नाथ जयस्वाल.
1: विकसित भारत म्हणजे नुसता आर्थिक GDP वाढवणे नसून देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा सर्वसमावेशक विकास व्हावा हा त्याचा मागचा उद्देश आहे, ज्याला आपण अंत्योदय म्हणतो. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रावर आधारित मोदी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना आखल्यात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न केले जातात. जसं प्रधानमंत्री जनधन योजना, म्हणजे एकेकाळ असा होता की करोडो लोकांची बँकेत खातीच नव्हती, त्यामुळे खाती नसल्यामुळे त्यांना डिजिटल वर्ल्ड बँकिंग प्रणालीशी जोडल्या गेल्या नसल्यामुळे त्यांचा विकास होत नव्हता. आज करोडो जे काही गरीब आहे ते बँकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण, ज्याला म्हणतो आपण DBT स्कीम, त्याच्यामुळे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा जो काही पैसा आहे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होतो. त्यामुळे भ्रष्टाचार हा पूर्णपणे बंद झाला असून पैशांची 100% रक्कम ही पारदर्शक पद्धतीने गरिबांच्या खात्यामध्ये जाते. नंतर गरिबी निर्मूलन आणि अन्न सुरक्षा यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, PM स्वनिधी योजना, याच्याद्वारे रस्त्यावरील फेरीवाले असू द्या, छोटे व्यावसायिक असू द्या, पथविक्रेते असू द्या, यांना विनातारण सुलभ कर्ज उपलब्ध करून त्यांना सन्मानाने जगण्याचे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी साधन दिले गेले. नंतर प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, डिजिटल क्रांती, UPI, PM गतिशक्ती योजना, याद्वारे गावामध्ये कसा विकास पोहोचवता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा विकास पोहोचवता येईल, त्याला सुद्धा याच्यामध्ये कसं सामील करून घेता येईल, जेणेकरून हा जो विकास आहे फक्त कागदावर नव्हे तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी आणणे आणि हाच 2047 विकसित भारताचा खरा पाया ठरणार आहे. त्या दृष्टीने मोदी सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना धोरणं आणत आहे आणि त्याच्यावरती काम करत आहे.
0: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणला कायम प्राधान्य दिलं, त्याचे दृश्य परिणाम आज दिसून येत आहेत. या कार्यात आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आणि भविष्यातील कार्याचा आढावा घेताना डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं,
1: भारतातील गरिबांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मुख्य धोरण राहिले आहे. म्हणजेच गरीब कल्याण हा एक नुसता नारा नसून धोरणात्मक निर्णयांचा मुख्य आधार बनला आहे, ज्याच्याद्वारे अत्यंत सकारात्मक आणि दृश्य परिणाम आज आपल्याला संपूर्ण देशात बघायला मिळत आहे. मग कुठल्या कुठल्या उपाययोजना ज्यांच्यामुळे गरिबांच्या जीवनात बदल होतोय, त्यातलं जर आपण बघितलं तर अन्नधान्य योजना, ज्याच्यामध्ये 80 कोटीहून अधिक देशवासियांना दरमहा मोफत अन्नधान्य दिलं जात आहे. कोरोना काळातही याचा खूप आपल्याला फायदा बघायला मिळाला. नंतर 53 कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली, ज्याच्यामुळे सरकारी योजनांचा डायरेक्ट पैसा भ्रष्टाचार न होता गरिबांच्या अकाउंट्समध्ये जमा झालेत. 4 कोटीहून अधिक मोफत घरे देण्यात आली. नंतर 10 कोटीच्या वरती गॅस कनेक्शन देण्यात आलेत आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी 25 कोटीहून अधिक लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. यामुळे काय झालं, या सर्व जे काही स्वयंरोजगार आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सुद्धा या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग केला गेला, जेणेकरून आपला गावातला जो काही गरीब आहे तो फक्त अन्नधान्यावरतीच डिपेंड न राहता त्याचा स्वयंरोजगार आणि स्वावलंबी होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक एक टप्प्याद्वारे सरकार पुढे जात आहे आणि लोकांच्या जीवनात बदल आणत आहे. म्हणजे फक्त योजनांची घोषणा नाही तर कागदावरून थेट जमिनीवरती वेगवेगळ्या स्तरावरती कसं गरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि हे जीवन बदलणे आणि गरीब कल्याण करणे हाच खरा विजय असणार आहे 2047 विकसित भारताचा.
0: श्रोते हो, विकसित भारतासाठी सुदृढ भारताची गरज आहे. यात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व भारतीयांना सुलभ रीतीनं आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न झाले. यात महिला आणि बालकांच्या आरोग्याचा मुद्दाही महत्वाचा ठरला. या क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी डॉक्टर पंकज जयस्वाल म्हणाले,
1: निरोगी नागरिक हाच समृद्ध राष्ट्राचा खरा पाया असतो आणि ही संकल्पना घेऊनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. महागड्या उपचारांमुळे गरिबांचे होणारे हाल आणि माता बालकांच्या आरोग्याला बळकटी देणे या सर्व धोरणांचा मुख्य उद्देश आहे. जसं आयुष्यमान भारत योजना, आज गरीब असू दे मध्यमवर्गीय असू द्या 5 लाखांपर्यंत खासगी किंवा सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेऊ

0: टाकल्यामुळे जवळपास 12 कोटीहून अधिक गरीब आणि वंचितांना त्याचा लाभ मिळालाय. म्हणजे जवळपास 50 कोटी लाभार्थी आतापर्यंत आहेत आणि आयुष्यमान कार्ड 43 कोटीहून अधिक लोकांचा तयार झालेला आहे. त्यामुळे 70 वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आयुष्यमान शुभांग किंवा आयुष्यमान वय वंदना कार्डाद्वारे मोफत उपचार दिला जातोय. तसंच भारतीय जन औषधी योजना याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जी काही ब्रँडेड औषधी असतात ती खूप महाग असतात. ती मध्यम वर्गीय असू द्या, गरिबांना विकत घेणं शक्य नसतं आणि त्यामुळे भारत सरकारने 20,000 अधिक जन औषधी केंद्र पूर्ण भारतभर सुरू केली आहेत, जिथे जेनेरिक औषधं 50 ते 90% स्वस्त दराने मिळतात आणि ती पण गुणवत्तेची असतात. आणि यामुळे जवळपास 37,000 कोटी रुपये गरीब भारतीयांचे आज वाचलेत. तसंच आयुष्यमान आरोग्य मंदिर गावोगावी जवळपास 1,85,000 जी काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र होती त्यांना आरोग्य मंदिरात बदल करण्यात आला आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या आजारांवरती उपचार, त्याची चाचपणी, उपचार करून तपासणी करून त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट दिली जात आहे. माता आणि बाल आरोग्यासाठी सुद्धा सरकारने पोषण अभियान आणि मिशन इंद्रधनुष्यद्वारा माता आणि पुत्र म्हणजे बालक दोघांचं कसं संगोपन होईल, दोघांची कशी काळजी घेतली जाईल, त्यांना योग्य आहार कसा मिळेल, त्यांचं लसीकरण कसं होईल त्याच्यावरती सुद्धा भर दिलेला आहे. आणि गरोदर मातेला सुद्धा जवळपास 6,000 रुपये तिला मदत म्हणून दिले जातात आणि त्यामुळे बालमृत्यू दरात कमी आली आहे, घट झाली आहे आणि स्त्रियांचं आरोग्यही उत्तम राहत आहे. त्यामुळे 5 लाखांचे मोफत उपचारांचे कवच असू द्या किंवा स्वस्त औषधांची गॅरंटी असू द्या, आयुष्यमान भारताने गरिबांना जगण्याची एक नवीन आशा निर्माण केली आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीनं एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची आर्थिक उन्नती होणंही महत्वाचं असल्याचं ओळखून गेल्या काही वर्षात अनेक योजना आणण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानापासून ते लखपती दीदी यासारख्या विविध योजनांविषयी डॉक्टर जयस्वाल यांनी सांगितलं.
0: महिलांच्या शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने एक व्यक्ती म्हणून त्यांना सन्मान मिळणे सुद्धा आवश्यक आहे. भारताच्या विकासात महिलांचे स्थान केंद्रस्थानी ठेवताना सरकारचे धोरण केवळ महिलांच्या कल्याणापुरते मर्यादित न राहता आता ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर म्हणजेच आपण त्याला म्हणतो वुमन लेड डेव्हलपमेंट यावर आधारित आहे. म्हणजेच महिलांना केवळ शारीरिक व मानसिक आरोग्यच नव्हे तर समाजात मान सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी योजना सरकार राबवत आहे. त्यात प्रामुख्याने स्वच्छ भारत अभियान ज्याच्यामध्ये महिलांना एकेकाळी उघड्यावरती शौचास जावं लागायचं, त्यामुळे त्यांना ते एक अपमानास्पद वाटायचं आणि त्यांच्या जीवनात त्यांना गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागायचं. आता 11 कोटीहून अधिक शौचालयांची निर्मिती झाल्यामुळे ही जी काय कुचंबना आहे ही थांबली आहे, सुरक्षेची हमी मिळाली आहे, लज्जेचे संरक्षण झाले आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार लाखो बालकांचे और महिलांचे जीव यामुळे वाचलेत. नंतर मग प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, लाकूड किंवा कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करताना आपल्या मातृशक्तीला वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांना सामोरं जावं लागायचं आणि म्हणूनच 10 कोटीच्या वरती मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिल्यामुळे त्यांच्यासाठी हे एक आरोग्यासाठी वरदानच ठरलेलं आहे. यामुळे धूरमुक्त स्वयंपाकघर मिळालं असून त्यांच्या आरोग्यात जे येणारे वेगवेगळे धोके होते ते टाळले आहेत. नंतर मग लखपती दीदी योजना ही सुद्धा एक क्रांती घडवून आणते. 9 कोटीहून अधिक महिला आज वेगवेगळ्या बचत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांचं पारिवारिक वर्षाचं जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे ते 1 लाखाहून अधिक करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळं कौशल्य प्रशिक्षण देणं, जसं शेतीपूरक व्यवसाय, मशरूम उत्पादन, अन्न प्रक्रिया, हस्तकला, शिवणकाम, अशा वेगवेगळ्या कौशल्याद्वारे त्यांचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्यावरती काम केलं जात आहे. आणि या उद्दिष्टामुळे करोडो महिला, ग्रामीण महिलांना सक्षम करण्यात सरकारला यश मिळालंय. तसंच मुद्रा योजनेद्वारे सुद्धा काही तारण न ठेवता, काही हमी न देता लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज दिलं जात आहे आणि ह्या कर्जाचा सर्वात जास्त लाभ म्हणजे जवळपास 70% वरती लाभ ह्या महिला शक्तीने घेतले आहेत आणि त्यामुळे त्यांनी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग उभे करून आपल्या परिवाराला, कुटुंबाला सक्षम बनवलंय. तर घरोघरी शौचालय आणि उज्ज्वला गॅसने मिळवून दिलेला सन्मान आणि लखपती दीदी योजनेने भारतीय नारीला एक सक्षम उद्योजक बनवले आहे आणि अजूनही बनवत आहे.
1: श्रोते हो, देशातील तरुण वर्गाला अधिक सशक्त करणं आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवून देण्यात आला आहे. तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर पंकज जयस्वाल यांनी सांगितलं.
0: भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे, जिथे 65% जास्त लोकसंख्या 35 वर्षाखालील आहे आणि या प्रचंड युवा शक्तीला केवळ नोकरी शोधणारा न ठेवता त्यांना

0: नोकरी निर्माण करणारा आणि जागतिक स्तरावरती भारताचा डंका वाजवणारा आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आले अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. त्यात 2016 स्टार्टअप इंडिया हा एक उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा नाविन्यपूर्ण एक योजना सुरू करण्यात आली, ज्याच्याद्वारे आज भारतामध्ये 2,30,000 पेक्षा वेगवेगळे स्टार्टअप युवकांनी सुरुवात केली, ज्याच्यामध्ये 23 लाखापेक्षा जास्त थेट नोकऱ्यांची संधी निर्माण झाली आणि याच्यामध्ये जवळपास 48% महिला संचालक किंवा भागीदार आहेत. आणि स्टार्टअप्सला जो काही आर्थिक फंड लागतो त्यासाठी सरकारने एक कॉर्पस तयार केला, ज्याच्याद्वारे तरुणांना या स्टार्टअपमध्ये फायदा झाला आणि त्याच्याद्वारेच बऱ्याचशा तरुणांनी युनिकॉर्नमध्ये आपल्या स्टार्टअप्सला पुढे विकसित केलं. नंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे तरुणांची व्यावसायिक कल्पना पण त्याच्याकडे पैसा नाही, तारण ठेवण्यासाठी काही नाही, अशा युवकांना विना तारणाचं कर्जाचं वाटप करण्यात आलं. याच्यामध्ये 57 कोटीहून अधिक बँक खात्यांमध्ये 40 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीचे कर्ज वितरित केले गेले. यातून कोट्यवधी तरुणांनी स्वतःचे छोटे व्यवसाय, उद्योग आणि दुकाने सुरू केली आणि आर्थिक स्वावलंबन साधलं आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवण्यात आली आहे. खेलो इंडिया अभियान आणि टॉप्सद्वारे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक सुविधा, आर्थिक छात्रवृत्ती त्यांना दिली गेली आहे. आज ऑलिम्पिक म्हणा किंवा पॅरा ऑलिम्पिक म्हणा, विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे तरुण विक्रमी सुवर्ण आणि इतर पदके जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकवत आहेत. नंतर डिजिटल इंडिया आणि ग्लोबल टेक लीडरशिप याच्यामध्ये सुद्धा भारतीय तरुण अग्रेसर आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, AI, सेमीकंडक्टर, अंतराळ संशोधन यामध्ये सुद्धा भारतीय तरुणांनी भारताची मान प्रतिष्ठा वाढवली आहे. भारताचे तरुण आज चंद्रयान, गगनयान, इस्रो इतर मोहिमांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये उत्तम कामगिरी करून सर्व जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहेत. म्हणजेच काय तर स्टार्टअप्सच्या जोरावरती तिसरी महासत्ता, खेळाच्या मंचावरती तिरंगा, आजचा भारतीय तरुण नोकरी मागणारा नाही तर एक ग्लोबल लीडर म्हणून तयार होत आहे.
1: श्रोते हो, भारत हा विविधतेनं नटलेला असा देश आहे. या देशापुढील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं त्या दृष्टीनं केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर आपण 2047 एक विकसित देश म्हणून नक्कीच नावारूपाला येणार आहोत. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन श्रद्धा वझे.

शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे आपण सगळेच जाणतो, पण ही सेंद्रिय शेती करताना काही वेगळे अनुभव सुद्धा प्रत्येकाला येत असतात. सेंद्रिय शेती करताना फायदे काय आहेत, महत्व काय आहे, या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनुभव ऐकणार आहोत आणि हे सगळे अनुभव आणि त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे दिव्या गोष्टे यांना. दिव्याताई या तळवली पडघा भिवंडी जिल्हा ठाणे इथून आपल्याकडे आलेल्या आहेत.

0: कार्यक्रमात आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार दिव्याताई.
1: नमस्कार मॅडम.
0: स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर्वप्रथम आधी तुमची ओळख दिलीत तर खूप छान.
1: नमस्कार. माझं नाव दिव्या रमेश गोष्टे. माझं शिक्षण BSc अग्री झालं आहे आणि मी त्रिशुद्धी नावाचा गांडूळखत प्रकल्प चालवते.
0: अच्छा, आता तुम्ही गांडूळखत प्रकल्पाबद्दल बोललात की तुम्ही तर चालवता, आता किती वर्ष झाली की हा तुम्ही प्रकल्प चालवताय?
1: माझ्या प्रकल्पाला 4 वर्ष झाली आहे.
0: पण मग सुरुवात कशी झाली आहे?
1: मी BSc अग्री करत असताना माझ्या डोक्यात आलं काहीतरी बिझनेस करायचं, जॉब न करता काहीतरी शेती रिलेटेड काम करायचं. तर असंच जरा रिसर्च करताना, कारण की माझा डिप्लोमा पण ऍग्रिकल्चर मध्ये झाला असल्यामुळे मला थोडीशी आयडिया होती त्याबद्दल, प्रॅक्टिकली नॉलेज वगैरे, त्यामुळे मी गांडूळ खत प्रकल्प करायचं ठरवलं.
0: अच्छा, मग आता तुम्ही हा जेव्हा करायचं ठरवलं मग त्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत घ्यावी लागली किंवा आर्थिक सहाय्य त्यासाठी लागलं असेल, तर या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात?
1: काय झालं, सुरुवातीला मी प्रोजेक्ट जेव्हा चालू केला, माझ्यासोबत माझे पार्टनर आहेत अविनाश गोरले, त्यांना असे बोलून गेले की मला असा असा बिझनेस चालू करायचा, ते बोलले ठीक आहे. मग त्यांनी मला मदत केली, त्यांची जागा, त्याच्यामध्ये माझा पूर्ण नॉलेज असं आमचं ठरलं. आर्थिक सहाय्य असं की मी लोन काढलं.
0: बरं,
1: त्या लोन काढून त्या प्रकल्पात चालू केलं.
0: आता तुमचा हा प्रकल्प नेमका कुठे आहे?
1: तळवली मध्ये आहे.
0: त्यासाठी म्हणजे तुम्ही काही कामगार ठेवले आहेत का? सगळं तुम्हीच स्वतः करता?
1: हा, मी स्वतः करते.
0: अच्छा, तुम्ही स्वतःच करता.
1: हा,
0: अच्छा.
1: आपला तो प्रकल्प 2 गुंठ्यामध्ये सध्या आहे. आता 20 गुंठ्याचं काम चालू आहे.
0: बर,
1: तिथे कदाचित माझ्याकडे म्हणजे भविष्यात तिथे माणसं असणार आहेत प्रॅक्टिकली, सध्या मी स्वतः करते.
0: अच्छा, या प्रकल्पाच्या दृष्टीने सेंद्रिय शेतीला चांगली जोड आहे नाही का? कारण गांडूळ खताचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आता सेंद्रिय शेती म्हणजे काय, म्हणजे काय सांगाल, व्याख्या काय सांगाल?
1: सेंद्रिय शेती म्हणजे जे पर्यावरणातील घटक आहेत त्याला हानी न पोहोचवता त्याच घटकांचा वापर करून जी शेती केली त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. म्हणजे आता आपण पर्यावरणात काही पाळापासून कुजून त्याच्यापासून कंपोस्टिंग खत केलं जातं, शेण खत आहे, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून अग्नी अर्क आहे, निंबोळी अर्क वापरू शकतो आपण, असे काही घटक आहेत जे निसर्गाला हानी पोहोचवत नाहीये.
0: बरोबर,
1: अशा घटकांचा वापर करून आपण सेंद्रिय शेती करू शकतो.
0: म्हणजे जे निसर्गामध्ये उपलब्ध आहे त्याचा वापर करूनच आपण ती शेती करतो,
1: त्याला हानी न पोहोचता शेती.
0: आता सेंद्रिय शेती करावी असं तुम्हाला का वाटलं?
1: त्याच्या काळात आपला सध्या काय अनुभव म्हणजे असा येतोय की लहान मुलांना कॅन्सर सारखे आजार उद्भवत आहेत. लहान मुलांमध्ये कॅन्सर दिसून यायला लागलाय. 11 ते 12 वर्ष मुलाला हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, डायबिटीजचं प्रमाण वाढलंय. कशामुळे झालंय? कारण की आपण जे अन्न खातोय ते पूर्ण रासायनिक आहे. आपलं वाटतं आपण ऑर्गॅनिक खातोय, पण आपल्याला कुठं माहिती त्याच्यावर काय फवारणी केली किंवा काय.
0: बरोबर,
1: आपण थोडं शेतात जात नाही बघायला. हरित क्रांती झाल्यापासून काय झालं, पूर्ण रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढत गेला.
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे काय झालं, हे सगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागले.
0: तर सेंद्रिय शेतीचे फायदे जे आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमीन सुपीक होऊन जाते. रासायनिक खताचा मोठ्या वापरामुळे त्या पाण्यातही त्या रासायनिक खताचा घटक निघून जातात.
0: बरोबर,
1: पाणी दूषित होते. सेंद्रिय शेती केल्यामुळे पाणीचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य सुधारते, हवा शुद्ध राहते, निसर्गातील घटक वापरतो, त्यामुळे खतावरील खर्च कमी होतोय. खर्च कमी झाल्यामुळे ही शेती परवडण्यासारखी आहे.
0: सेंद्रिय शेती पुढील आव्हानं जी आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: पहिल्यांदाच आपण जर सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली तर ते शक्य नाहीये, कारण की आधीच्या खताच्या एवढ्या वापरामुळे जमीन पूर्णपणे नापीक होत चालली, त्यातील जीव नष्ट होत चालेल, जीवाणू नष्ट होत चालेल. त्यासाठी आपल्याला 1-2 वर्ष 3 वर्ष तरी सध्या त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. एकदमच आपण सेंद्रिय शेतीकडे वळलो त्यातून उत्पन्न चांगलं निघणार नाही.
0: बरोबर,
1: 3 वर्ष तरी त्या शेतीसाठी द्यावं लागणार, त्याच्यानंतरच भविष्यात ती सेंद्रिय शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे, वेळ द्यावा लागणार आहे, त्याचबरोबर त्याच्यात नवीन नवीन गोष्टी शिकून करता आल्या पाहिजे त्या जमिनीमध्ये. म्हणजे जमीन सुपीकता कंपोस्टिंग सारखी खताचा वापर केला पाहिजे, शेण खताचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर जे कीटक वगैरे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक म्हणून अग्निअर्क, निमास्र अशा कीटकनाशकांचा, दशपर्णी अर्क यासारख्या घटकांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारवला पाहिजे.
0: बरोबर आहे,
1: तर ती पूर्णपणे सेंद्रिय शेती होईल. आता बघा, सिक्कीम मध्ये 100% सेंद्रिय शेती केली जात, शेतकऱ्यांनी ठरवलं सेंद्रिय शेती करू शकतो.
0: बरोबर आहे, आता तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प चालवता, तर या गांडूळ खताविषयी म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करता का?
1: तर मी तुम्हाला माझ्या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी माहिती आहे. माझ्या गांडूळ खताचं प्रकल्पाचं नाव आहे त्रिशुद्धी गांडूळ खत प्रकल्प. ह्या नावातच खूप काही

0: घडलेलं आहे. त्रिशुद्धी म्हणजे तीन प्रकारची शुद्धी.
1: बरं,
0: याच्यामध्ये काय केलं ते पहिल्या प्रकारची शुद्धी म्हणजे जमिनीची शुद्धता. जर आपली जमीन शुद्ध असली तर आपल्याला चांगलं अन्न मिळून जाईल. म्हणजे जमीन शुद्ध असली त्याच्यामध्ये आपण बीज लावलं तर त्यातून जे येणारं रोपट आहे हे
1: चांगलंच
0: येणार. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याप्रमाणे आपण जर पीक लावलं बियाणं त्यातून चांगलंच बियाणं येणार आणि त्याला येणारी जी फळं आहे ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
1: पण तुम्ही शेतकऱ्या

0: चांगलंच बीन आहे ना, आणि त्याला येणारी जी फळं आहे ती जी आपण खाऊ तर आपलं आरोग्यही सुधार आरोग्य सुधारलं म्हणजे आपला दवाखान्यावरचा खर्च कमी झाला तिथे.
1: पण तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगतात, म्हणजे तुमच्या आता विभागातले काही शेतकरी आहेत जे तुमच्या प्रकल्पाला भेट देत असतील, त्यांना तुम्ही काय सांगता त्यांना?
0: आम्ही गावोगावी जातो, प्रत्येकाच्या गावी जाऊन त्यांना गांडूळ खताविषयीचे महत्व पटवून, म्हणजे सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देतो. का करावी आणि कशासाठी, त्याच्यानंतर त्याच्यात गांडूळ खत कसे वापरावे, कंपोस्ट खत कसे वापरावे, सेंद्रिय शेती करून तुमच्या घरच्यासाठी कसा भाजीपाला पिकू शकता, ह्याविषयी मी जनजागृती करतो. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना त्याची माहिती आहे पण म्हणजे करायला तयार नाही, तर त्यांना ते पटवून का तुम्ही का करा.
1: बरोबर. आणि आता तुम्ही खत बनवता मग त्याची विक्री कुठे स्थानिक त्या करता की मुंबईला पाठवता किंवा कसं? ते
0: खताची विक्री ही सध्या लोकल लोकांसाठी,
1: म्हणजे स्थानिक लोकांसाठी
0: करतेच. त्याचबरोबर माझं खत आता बाहेर देशातही जातोय, घाना देशासाठी आता लास्ट टाइम आपल्याकडे ऑर्डर आली, त्याचबरोबर जपानसाठी 500 टनाचा रॉयल बेसवर त्यांनी मागितलेला आमच्याकडे. आपल्या राज्यातून बाहेर राज्यात पण पाठवते, पूर्ण देशामध्ये खत चालतं.
1: तुम्ही हे जे खत बनवता तर ते इतरांना पण ते माहिती व्हायला पाहिजे ना, तरच तुम्हाला तो व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
0: त्या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करते, बाजूच्या शेतकऱ्यांना मी स्वतः ट्रायल बेसवर वापरायला देते, म्हणजे आपल्या शेतीसाठी वापरा.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यातून त्यांना जो रिझल्ट येतो त्याच्यानुसार मग ते दरवर्षी घेण्यासाठी, आता माझ्याकडे येणारे 3 वर्षाचे गिरायक आहेत जे नेहमी येऊन घेऊन त्यांना रिझल्ट दिसतोय.
1: अच्छा, म्हणजे त्यांच्या शेतीमध्ये बदल
0: झालेला आहे. उत्पन्न कमी येतं पण जे उत्पन्न निघतं ते
1: चांगलं सकस
0: येतं.
1: आता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे असं तुम्हाला का वाटतं? म्हणजे
0: जेव्हा हरित क्रांती झाली 1967 तेव्हा ती गरज होती, कारण की हरित क्रांती आपल्याकडे अन्न नव्हतं तेव्हा ती गरज होती. परंतु त्याचा आता मोठ्या प्रमाणात अतिवापर चाललाय रासायनिक खताचा, त्याच्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे, जमिनीतील जीवाणूची संख्या कमी होत चालली आहे, जमिनीकडे पोत सुद्धा पूर्ण हे झालंय. त्याच्यामुळे काय झालंय की भविष्यात पुढच्या पिढीसाठी जे अन्न लागणार आहे ते देण्यासाठी जमीन आता राहिलीच नाहीये.
1: बरोबर.
0: ती सुधारणे आता काळाची गरज आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. आपण जेव्हा सेंद्रिय शेती करू तेव्हा 20 वर्ष पुढची पिढीला चांगलं पीक मिळून जाईल,
1: त्यातनं येणारं उत्पादन सकस असेल आणि एक शाश्वत शेती म्हणतो आपण जी त्याकडे आपण वळू असं आपण म्हणू शकतो.
0: मला सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा म्हणजे असा अनुभव आहे माझा, जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला माझ्या मनात होतं गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करायचा, परंतु जेव्हा मी प्रोजेक्ट चालू केला त्याच्यात 2 महिन्यातच माझ्या पप्पांना ब्रेन हेमरेज झाला, काही कारण नसणार. ते जॉबवरून आले, नॉर्मल प्रोजेक्ट वर आले, तिथंच त्यांना ब्रेन हेमरेजचा त्रास झाला, पुढे नेलं दवाखान्यामध्ये, परंतु त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तिथून मी ठरवलं की आता जॉब न करता पूर्णपणे शेतीत वळायचं, सेंद्रिय शेतीकडे लक्ष द्यायचं, सेंद्रिय शेतीच करायची आणि लोकांना त्याचे महत्व पटवून द्यायचे, का सेंद्रिय शेती केली पाहिजे, का काळाची गरज आहे सेंद्रिय शेती, यासाठी मी पूर्णपणे झोकून घेतलंय.
1: अच्छा, आता हे सगळं प्रकल्प करताय, सेंद्रिय शेती करताय, पण अजून तुम्हाला पुढे याच्यामध्ये काही म्हणजे तुमच्या काही योजना आहेत का, की काही नव्याने तुम्ही काही करण्याचं असं ठरवलंय का?
0: हा, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना सेंद्रिय शेतीचं महत्व तर पटवून देतोच आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरामध्ये कसं करू शकतो. आता समजा शहरामध्ये लोक राहतात, त्यांच्यावर जमिनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्या बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये कशा प्रकारचा थोडासा भाजीपाला, म्हणजे आपला मिरची टोमॅटो असे जे आपण मार्केटमधून विकत आणतो त्याच्यावर किती फवारणी झालेली हे आपल्याला माहिती नाही.
1: बरोबर.
0: मी स्वतः भेंडी लागवड केलेली 1 एकरमध्ये, स्वतः ते करायची, 1 क्विंटल भेंडी मी स्वतः खुडायची. अनुभव आला मला की 1/2 एकरमध्ये ऑर्गॅनिक, 1/2 एकरमध्ये केमिकल केलेली, जे ऑर्गॅनिकची जी टेस्ट होती ना ती केमिकलच्या टेस्ट पेक्षा खूप वेगळी होती. आणि काय होतं, केमिकलवर त्याला दिवसांदिवस फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. ऑर्गॅनिकची फवारणी मला ही 15 दिवसातून एकदा किंवा केली नाही तरी चालायची. लोकांना मी असं सांगते की तुम्ही शहरात राहता तर बाल्कनीमध्ये थोडेफार भाजीपाला करा, किंवा आपला टेरेस असतो, महिला काही घरी असतात, 3-4 महिला एकत्र मिळून त्यांनी तो टेरेस भाडेतत्वावर घ्या, तिथे तुम्ही भाजीपाला करा, तुमच्या पूर्ण कॉलनीला भाजीपाला तुम्ही त्याच्यातून देऊ शकता, कोथिंबीर लागवड करू शकता. थोडी मेहनत आहे पण प्रत्येकाने जर आळीपाळीने म्हणजे टप्प्याटप्प्यात जर ते केलं तर साहजिकच सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो.
1: बरोबर. तुम्ही आता म्हणालात की तुम्ही भेंडीचं उत्पादन घेतलं, मग अशा प्रकारे आणखीनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या आहेत किंवा फळं आहेत तर ह्याचा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता तुमच्या शेतीमध्ये.
0: बरोबर. मी माझ्या प्रोजेक्टच्या बाजूला मी पूर्ण एक प्लॉट ऑर्गॅनिकचा केलेला आहे, तिथे माझ्याकडे पालेभाज्या असते, म्हणजे जे पण लोक व्हिजिटला किंवा प्रोजेक्ट बघायला येतात त्यांच्यासाठी, तर ते खास त्यांच्यासाठी मी माझ्याकडे ऑर्गॅनिकचा प्लॉट केला, त्याचबरोबर घरच्यासाठी सुद्धा भाजी.

0: भाजीपाला होऊन जातो.
1: बरोबर.
0: मी आंबा लागवड केलेली आहे प्लॉटच्या बाजूला, सीताफळ लागवड केलेली आहे, शेवग्याची लागवड आहे. मी असे नवीन नवीन प्रयोग करत असते, म्हणजे मी पण शिकते आहे त्या ऑर्गॅनिक मध्ये की नवीन काय गोष्टी आपल्या करून समोरच्याला चांगलं कसं खाद्य देता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत.
1: बरोबर. आता तुमचा हा गांडूळ खत तुम्ही हा व्यवसाय करता, तर मग तुम्ही असं प्रदर्शनांमध्ये वगैरे सुद्धा सहभागी होता का?
0: हो, सहभागी होते. मी नेहमी प्रदर्शन लावते, त्याच्यामध्ये मला असा अनुभव येतो लोक म्हणजे आता कसं त्याची खताची प्राइस खूप कमी 10 रुपये किलो, तर लोकांना आता जनजागृती झालेली आहे, त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, तर लोक येत आहेत स्वतःहून विचारत आहेत त्याच्याविषयी माहिती घेत आहेत.
1: बरोबर.
0: कसं करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे, माझा असा असा प्लॉट आहे, तुम्ही मला सांगा मी त्याच्याबद्दल काय करू, कसं करू. लोक त्याच्याविषयी आता जनजागृती होत चालली सेंद्रिय शेतीविषयी. आता कोरोना पिरियड मध्ये बघा काय झालं की कोरोना पिरियड चालू झाला पूर्ण देश थांबला पण शेतकरी चालू. त्याच्यानंतर असं सगळ्यांना की आपण जे अन्न खातो त्याच्यामुळे आपली प्रतिकार क्षमता कमी होते, त्यामुळे आता लोक त्या जनजागृती झालेली आहे की आपण कुठेतरी खाणारं अन्न हे विष आहे एक प्रकारचं, आणि ते अन्न खाऊन आपल्या पूर्ण शरीराचं नुकसान होतं दिसतंय, त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळायला बघतायत. आता मार्केटला पण जर आपण भाजीपाल्याचं बघितलं ना, तर गाड्या असतात ना भाजीपाल्याच्या, त्याच्यावर सहसा लोक घ्यायला जात नाही, जे आदिवासी लोक विक्रीसाठी येतात त्यांच्याकडे का, तर ते खताचा वापर मोठ्या प्रमाणात करत की त्यांच्याकडे खतासाठी पैसाच नसतो, जे आपल्याकडे शेतात पालापाचोळा वगैरे आहे त्याचाच वापर करून ते शेती करतात आणि ते ताज घेऊन येतात भाजीपाला. तर लोक आता तिकडे जास्त वळलेत.
1: बरोबर आहे.
0: आता आपण मार्केटमध्ये जातो, तर आपण मार्केटमध्ये गेलं की काय विचार करतो की जे चांगलं दिसणार चमकणार जे भाजीपाला आहे आपलं लक्ष लगेच त्याच्याकडे जात.
1: बरोबर.
0: पण जे असं थोडाफार किडलेलं वगैरे असतं त्याच्याकडे लक्ष जात नाही, पण आपण हा विचार नाही करत की ज्याच्यावर जास्त रासायनिक खताचा फवारणी झाली त्याच्यामुळे त्याच्यावर कीड गेलेली नाहीये, त्यामुळे त्याला चमकदारपणा किंवा केडकेपणा नाहीये, आणि जे किडलेलं अन्न आहे त्याच्यावर रासायनिक खताचं प्रमाण कमी आहे किंवा कीटकनाशकाची फवारणीचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे ते अन्न कीड लागले, म्हणजे जिथं कीड सारखे असे घटक जिथे खाऊ शकत नाही तो पीक आपण खातो, म्हणजे एक प्रकारचं विषच खातो.
1: बरोबर. आता गांडुळांचं जे कार्य असतं ते कसं चालतं?
0: गांडुळांचं कार्य बघा, पूर्वीच्या लोक फक्त शेण टाकायचे, गांडुळांचे सगळे आपण नॉर्मल पावसाळ्यात गेलो की दगड जरी काढला तिथे गांडुळ मोठ्या प्रमाणात दिसून यायचे. गांडुळांचं कार्य काय की गांडुळ विष्ठा टाकण्यासाठी वरच्या लेअरला येतात आणि खाण्यासाठी ते खाली जातात. ज्या होलातून ते वर येतात ना त्या होलातून ते खाली जात नाही, त्याच्यासाठी दुसरा होल काढतात.
1: अच्छा.
0: त्यांचं ते कार्य, त्याच्यामुळे काय होतं त्या होळ्यांमुळे तिथे हवा खेळती राहते आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी झिरपत आणि खाली पाणी धरून ठेवण्याची जमिनीची पातळी वाढते. जर गांडुळांची संख्याच तिथे नाहीये, माती पूर्ण खडक बनून गेलेली आहे, त्यामुळे जो लावा असा वरचा लेअर तो पूर्ण दगड झालेला आहे. जर जमिनीतील गांडुळच मेले तर पाण्याची पातळी कमी होताना दिसून येते, धारण क्षमता कमी होते, जमिनीतील जी हवा खेळती राहण्यासाठी जी सच्छिद्रता होती ती कमी होते, त्याच्यामुळे जमीन पूर्ण नापीक होण्याचं हे पण एक कारण की गांडुळांची संख्या कुठेतरी कमी झालेली आहे. तिथे गांडुळ काय करतात की पालापाचोळा तो खाऊन त्यातून ते विष्ठा टाकतात आणि त्या खत म्हणून आपण वापरतो. जर गांडूळ तिथे असेल तर ते स्वतःहून खत तयार करतात ना, आपल्याला खतावरचा खर्च सुद्धा कमी होतो त्या ठिकाणी.
1: आता रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती यातला जर फरक बोलायचं ठरवलं तर काय तुम्ही सांगाल?
0: रासायनिक शेतीमध्ये काय केलं जातं आता तुम्हाला मी आणखी घोषणा करते. आपल्याकडे काय होतं खताचं दुकान, खताच्या दुकानावर आपण जाऊन खत घेतो, तिथे दिलेलं असतं भातासाठी 100-50-50 प्रमाणे खताचं प्रमाण दिलेलं आहे. परंतु काय होतं की शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी खताचं प्रमाण वाढवतात, म्हणजे तिथे पिकाला एका गुणीची गरज आहे एक एकरसाठी, तिथे ते 2 एकर 2 गुणी वापर
1: अतिरिक्त
0: वापर केला जातो. पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पीक घेत, बाकीचं पाण्याद्वारे किंवा जमिनीत ते मुरून जातं आणि एक्स्ट्रा त्याचा वापर होत नाही, ते काळांतराने तसंच राहून जाते जमिनीत. पुढच्या पिकासाठी आपण पुन्हा 2 खताचं प्रमाण वाढवतो, एकाची 3 गुण करतो, त्यामुळे पुन्हा जमीन नापीक होण्यास तिथं पण कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय की जमीन नापीक होत चालली. माझा अनुभव सांगते, एक युरियाचा दाणा आणि 4-5 गांडुळं असली तर तुम्ही त्या एका युरियाचा दाणा तिथे तिथे टाकला 5 गांडुळांचा तर गांडुळं लगेच मरून जातात. नॉर्मल मीठ टाकलं तरी कारण त्याची त्वचाच एवढी हे असते. तर आपण एवढ्या प्रमाणात युरियाचा किंवा सुपला DAP वापर करतो त्यामुळे तिथे जमिनीत गांडुळांची संख्याच राहिलेली नाहीये. आता ती वाढवणे आपल्या हातात आहे, आता वाढवली तर भविष्यात त्याचा फायदा आपल्यालाच होणार.
1: बरोबर आहे.
0: आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे, सेंद्रिय शेती नॉर्मल आहे, आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्यातूनच आपल्याला खत तयार करून ते सेंद्रिय शेती दशपर्णी अर्क करायचे, 10 झाडांचा पाला गोळा करायचा, तो कुजवायचा,

0: फवारणी करायची, म्हणजे निसर्गानेच दिलेल्या गोष्टीचा वापर करून तो परत निसर्गात समाविष्ट
1: करायचा.
0: ही सेंद्रिय शेती. आणि कसं आहे, खर्च कमी होतोय. रासायनिक खतासाठी तुम्हाला ट्रॅव्हल खर्च वाढतोय, त्या दुकानात जाऊन त्या तिथून तो विकत आणून पुन्हा ते फवारणीसाठी एक माणूस घ्यावा लागतो.
1: बरोबर,
0: हा खर्च तुमचा जास्त होऊन जातो. सेंद्रिय शेती स्वतः बनवायचं तर तुम्हाला अनुभव पण भेटतो की तुम्ही काय औषधं बनवले त्याचे फवारणीचं रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. त्यामुळे सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आताच्या काळासाठी.
1: नक्कीच,
0: शेतकरी आता खर्च वाढत असल्यामुळे शेती करायला नाकार देतोय, शेतीचा खर्च परवडत नाही.
1: बरोबर,
0: परंतु जर सेंद्रिय शेती सगळ्यांनीच केली तर खर्च कुठेतरी कमी होणारच आहे ना. तिथे
1: दिव्या, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सेंद्रिय शेतीचे अनुभव आणि गांडूळ खताचा जो तुम्ही प्रकल्प चालवता, जनजागृती करता आणि तुम्हाला आलेले अनुभव सांगितलेत, नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या कामांसाठी योजनांसाठी शुभेच्छा. आज तुम्ही इथे आलात आणि छान माहिती दिलीत आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सेंद्रिय शेती यशोगाथा याविषयी दिव्या गोष्टे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

दोन वरी दोन हात, एक तुमचा दात।

केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच खरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा.
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. काही क्षणातच आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे. खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जवळपास 1,00,000 रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण

0: 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं. भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत. भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: आज करीब आधे रेकग्नाइज स्टार्टअप टीयर 2 और टीयर 3 शहरों में है. यानी आज गांव, कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकोनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा.
0: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
2: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विवा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते. त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली. मतदानाच्या आधी विरोधी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव, तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41

0: वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं प्रसारण 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. ही आहे आजची आमची दुसरी प्रसारण सभा आणि मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी कश्मीरा सावंत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया गझल.

तलत अजीज यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात आता सीमा सहगल यांनी गायलेली निदा फाजली यांची गीतरचना.

सीमा सहगल यांनी गायलेली निदा फाजली यांची ही गीतरचना जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केली. श्रोते हो, गझलचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही गीतरचना होती कैफ भोपाली यांची. गझलच्या कार्यक्रमात शेवटी जाहिद हुसेन यांचं संगीत असलेली पय्याम सईदी यांची गीतरचना ऐकूया चंदन दास यांच्या आवाजात.

चंदन दास यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गझलचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर रात्री 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र, रात्री 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती हा कार्यक्रम आणि रात्री 10:20 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. दरम्यान रात्री 10:00 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडास्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडींचा आढावा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे ठीक 11:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या आजच्या या दुसऱ्या प्रसारणसभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपली पुन्हा भेट आमच्या उद्याच्या प्रातकालीन सभेत 5:55 मिनिटांनी. तोपर्यंत मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपला निरोप घेते. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.